नमस्कार. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 19 भाद्रपद शके 1948 अर्थात 10 सप्टेंबर 2026. श्रोत्यांनो सुप्रभात. सकाळचे 5:58 झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली आहे.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. आता समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आजच्या अमृतधारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात भूपाळीनं कार्यक्रमाची सुरुवात करूया. ही रचना आहे पी सावळाराम यांची, संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात ही भक्तिरचना होती प्रवीण डवणे यांची. संगीत होतं नंदू होनप यांचं. अमृतधारा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:21 झाली आहेत. श्रोतेहो, या कार्यक्रमामध्ये आता सुमन कल्याणपूर यांचा आवाज, अशोकजी परांजपे यांची रचना, कमलाकर भागवत यांचं संगीत.

आणि श्रोतेहो अमृतधारामध्ये आता शेवटी शांता शेळके यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आवाज आणि आनंद घन यांचं संगीत.

श्रोते हो, या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजच्या अमृतधारामध्ये आपला निरोप घेतोय. अमृतधारामध्ये पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:05. नमस्कार.

अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोत्यानंतर आमच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी रूपरेषेनंतर ऐकूया कृषी वार्ता. यामध्ये आज हरभरा लागवड याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल 6:45 आणि आरोग्यम धनसंपदा यामध्ये आज ऐकूया लिव्हर सोरिसिस या विषयावर डॉक्टर प्रशांत भांडारकर यांची वैदही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. 6:50 आणि परिसर या कार्यक्रमात आज महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 7:00 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये जीवन साळोखे लिखित ललितबंध खरा आशीर्वाद. 7:25 ऐकूया दिलखुलास. 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 8:15 कोल्हापूर दर्पण. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आणि काही गीतं. 8:40 कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 9:00 हिंदी चित्रपट संगीत ऐकूया आमच्या गीतबहार या कार्यक्रमात. 9:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 10:00 जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे. लेखन आहे सुखदेव साळोखे यांचं. त्यानंतर मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. 10:30 ऐकूया मराठी

0: चित्रपट संगीत. 11 वाजता गात रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकता. दुपारी 12 वाजता आमच्या सख्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये आज तिची उद्योग भरारी इव्हेंट मॅनेजर मनीषा वामनकर यांची मुलाखत आणि त्यानंतर प्रीती वाडी भस्मे यांचा ललितबंध. 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण. 5:30 वाजता युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. यामध्ये आज तरुण नाटक दिग्दर्शक शैल चौधरी यांच्याशी अंकिता पोहकर यांनी केलेली बातचीत. संध्याकाळी 6 वाजता लोकसंगीत. 6:35 कामगार सभा. 7:15 वृत्तविशेष. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये आज सदर हॅलो किसान. आज भात आणि भुईमूग कीड व्यवस्थापन याविषयी डॉ रवींद्र कारंडे यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून साधलेला संवाद आपण ऐकू शकता. श्रोते हो, याशिवाय नेहमीच्याच वेळी अस्मिता वाहिनीचं प्रसारण आणि बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तर श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. आता सकाळचे 6:41 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत
1: कृषी वार्ता. या कार्यक्रमात ऐकूया हरभरा लागवड या विषयीच्या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, हरभरा हे रब्बी हंगामातलं प्रमुख आणि फायद्याचं नगदी पीक आहे. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 पाण्यात 110 ते 120 दिवसांपर्यंत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारं पीक म्हणजे हरभरा. जमिनीची सुपीकता वाढवणारं फेरपालटीचं, बेवडाचं, डाळवर्गीय पीक अशा अनेक फायद्याच्या पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन अगदी सहजतेनं काढता येतं. खरीपातलं पीक काढल्यानंतर थोड्या वेळात मशागतीची कामं करून कोरडवाहू आणि बागायत हरभऱ्याची पेरणी अगदी वेळेवर करणं फार महत्वाचं असतं. कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर आणि बागायत हरभऱ्याची पेरणी 15 नोव्हेंबरपर्यंत करावी. उशिरात उशिरा 15 डिसेंबरपर्यंत पेरणी करावी. मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत, सेंद्रिययुक्त जमिनीत हरभऱ्याचं पीक चांगलं येतं. थंड आणि कोरडं हवामान, भरपूर सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा जास्त उत्पादनासाठी आवश्यक असतो. या पिकाला थंडी चांगली मानवते. कोरडवाहू हरभऱ्यासाठी जमिनीतल्या ओलाव्याच्या आणि बागायत हरभऱ्यासाठी थंडीचा विचार करून पेरणी करावी. पेरणीला उशीर करू नये. शक्यतो कोरडवाहू पेरणी 15 सप्टेंबरपासून सुरू करावी. बागायती हरभऱ्याची पेरणी 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. कोरडवाहू 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर तर बागायती हरभऱ्याची 45 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. दुबार पिकाची पेरणी नांगराच्या तासात बी टाकून किंवा सरीच्या बगलेत टोकून करावी. 2.5 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बोनडिझम प्रति किलो बियाण्याला चोळावं. त्यानंतर 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा 1 किलो बियाण्याला चोळावा आणि त्यानंतर रायझोबियम अधिक PSB प्रक्रिया करावी आणि मग हरभऱ्याचं बी पेरावं. जातीनिहाय एकरी 30 ते 40 किलो कमी जास्त प्रमाणात बी पेरावं. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: हरभरा लागवड या विषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकत होतात कृषी वार्ता. या कार्यक्रमात संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या योजनेत 9.50 कोटी अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
5: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
6: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 7:15 वाजतायत. आता कार्यक्रम ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो, आज आपण लिव्हर सिरोसिस याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार तसंच यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता लिव्हर सिरोसिस नेमकं काय असतं हे गेल्या भागात आपण आमच्या श्रोत्यांना सांगितलं, आजच्या भागात सांगाल की यामागे कारणं काय असतात, का होतो लिव्हर सिरोसिस?
1: लिव्हर सिरोसिसची कारणं आपण बघायला गेलं तर गेल्या 20-25 वर्षात त्या कारणामध्ये आपल्याला फरक दिसतो. 25 वर्षापूर्वी व्हायरल हेपेटायटिस स्पेशली व्हायरस बी आणि सी हे प्रमुख कारणं होते. अर्थात त्यावेळेस सुद्धा जे आता नंबर एक आणि नंबर दोन कारणं झालेली जे मी वळतो त्याच्याकडे, तर आज नंबर एक कारण जर पाहिलं तर मद्यप्राशन. प्रमाणाच्या बाहेर जेव्हा मद्यप्राशन केलं जातं त्याच्यामुळे होणारा सिरोसिस हा अल्कोहोलिक सिरोसिस असं म्हणतात. नंतर आता तुला माहिती असेल की हिंदुस्थानाला एक डायबिटीसचं कॅपिटल म्हटलं जातं आणि आपल्या देशामध्ये स्थूलता म्हणजे ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढतं आहे. तर डायबिटीज आणि ओबेसिटीमुळे होणारा एक लिव्हरचा रोग आहे त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज असं म्हणतात किंवा मॅसल्ड असं नाव सुद्धा आहे, मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड लिव्हर डिसऑर्डर्स. अर्थात व्हायरस बी आणि सी हे काही अजूनही आम्हाला आमच्या प्रॅक्टिसमध्ये दिसतात, हे सुद्धा कारण महत्वाचे आहेतच. तर थर्ड कारण व्हायरस हे असतं. नंतर एक ऑटो इम्युन लिव्हर डिझीज म्हणून प्रकार असतो ज्याच्यात बॉडी स्वतःच्या लिव्हरला परकं समजून त्याच्यावर हल्ला करते. जेव्हा प्रतिकारशक्ती बाहेरून होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात असते प्रोटेक्शन देण्यासाठी, पण हेच प्रतिकारशक्ती जेव्हा स्वतःच्या लिव्हरला डॅमेज करायला त्याला ऑटो इम्युन लिव्हर डिझीज म्हणतात. तर ऑटो इम्युन लिव्हर डिझीजमुळे सुद्धा सिरोसिस ऑफ लिव्हर होतो. नंतर काही मेटाबॉलिक किंवा अनुवंशिक कारण असतात. शरीरामध्ये कॉपर म्हणजे तांब्याचं प्रमाणाच्या बाहेर वाढायला लागलं तर त्याला विल्सन डिझीज असं म्हणतात. नंतर अल्फा वन अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी आणि अनेक प्रकारचे कारण लिव्हर सिरोसिसचे आहेत.
0: ही तर सगळी कारणं झालीत, पण मग आता एखाद्याला लिव्हर सिरोसिस झाला आहे हे त्याने कसं ओळखायचं, काही लक्षणं असतात का त्याची?
1: तर लिव्हर सिरोसिसचे लक्षण हे पेशंटला लक्षात येणार नाही सहजासहजी. कावीळ हा सुद्धा ऍडव्हान्स सिरोसिसमध्ये दिसतो. पुष्कळदा पेशंटला लिव्हर सिरोसिसचे सिमटम्स लक्षात नाही आणि त्याचे सिमटम्ससुद्धा असे फार सौम्य आणि किंवा असे इन्सिडियस त्याला म्हणतात की नकळत अशी तोरपावलाने त्याची सुरुवात होते. जे शरीरात काही थकवा येणे किंवा भूक न लागणे किंवा एनर्जी कमी वाटणे असे अनेक प्रकारचे किंवा थोडा हलका फिवरसारखं वाटणे. पेशंटला लिव्हर सिरोसिससोबत तो पूर्ण आयुष्य पण काढतो. मी पोर्टल हायपरटेन्शन हा शब्द प्रयोग मागच्या भागात केला होता आणि त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स होतात त्याची लक्षणं दिसायला लागतात. उदाहरणार्थ जेव्हा पोटात पाणी होतं त्याचे एक मागे पोर्टल हायपरटेन्शन हे कारण आहे. कारण पूर्ण पचनसंस्थेचं रक्त जेव्हा लिव्हरकडे जातं ते रक्तदाबामुळे त्याची पिछेहाट होते आणि हाय प्रेशरमुळे पाणी पोटात जमा होतं. तसंच लिव्हरचं एक फंक्शन आहे की मी तुला मेटाबॉलिझमबद्दल बोललो होतो, तर अल्ब्युमिन नावाचं प्रोटीन लिव्हरमध्ये तयार होतं आणि लिव्हर सिरोसिस जेव्हा व्हायला लागतो अल्ब्युमिनचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे सुद्धा पोटाची सूज वाढते आणि तशी सूज पायावरही दिसते. तसंच मी सांगितलं की स्प्लीनचा साईज वाढतो. स्प्लीन आपल्याकडे सगळ्या रक्तपेशी जमा करतो, तर त्याच्यातनं अॅनिमिया थकवा होणे किंवा शरीराची प्रतिकार शक्ती कमी होणे वारंवार इन्फेक्शन होणे असं दिसू शकतं. आणि अतिशय भयावह दिसणारं कारण म्हणजे रक्ताची उलटी हे लिव्हर सिरोसिसचं एक मुख्य लक्षण मानलं जातं. किंबहुना पोर्टल हायपरटेन्शनचं ते मुख्य लक्षण आहे. तर जेव्हा लिव्हर हे शुद्धीकरण व्यवस्थित करू शकत नाही लिव्हर सिरोसिस झाल्यावर, तर हे सगळे टॉक्झिन्स हे ब्रेनमध्ये जातात. ब्रेन तसं नॉर्मल असून सुद्धा ते ब्रेनला काम करू देत नाही. म्हणजे एक प्रकारची सुस्ती येणे किंवा रात्री जागरण दिवसा झोप येणे असे रिव्हर्सल ऑफ स्लीप पॅटर्न त्याला म्हणतात. जजमेंट चुकणे, ड्राईव्ह करताना असं गोंधळल्यासारखं होणे किंवा ड्रायव्हिंगमध्ये चुका करणे असे सुरुवातीचे ते लक्षणं दिसू शकतात. टॉक्झिन्स जेव्हा ब्रेनवर परिणाम करतात त्याला हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी असं म्हणतात. हिपॅटिक म्हणजे लिव्हरमुळे झालेली, एन्सेफेलोपॅथी म्हणजे मेंदूवर होणारा परिणाम. आणि हळूहळू मग पेशंट थोडासा बेशुद्ध सारखा होऊ शकतो किंवा कधी कधी अचानक त्याचं व्हायलंट बिहेव्हिअर होऊ शकतं. अतिशय विचित्र सारखा बळबळ करणे आणि भान न राहणे, स्वतःचं भान, शरीराचं भान नाही, कपड्यांचं भान नाही, अगदी संडास कपड्यात होणे असं वाढून आणि शेवटी एक त्याचं भयंकर रूप म्हणजे हिपॅटिक कोमा. हा पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो आणि मग कोमामधनं जर तो बाहेर आला नाही औषधोपचाराने तर त्याच्यात त्याचा मृत्यू पण होऊ शकतो.
0: हा, तर एकंदरीत ही सगळी लक्षणंही दिसून येतात असं आपल्याला म्हणावं लागेल. डॉक्टर प्रशांत भांडारकर आपण इथे आलात आणि लिव्हर सिरोसिस याविषयी आमच्या

0: या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:50 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत परिसर.
2: श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकूया. यात आज आपण ऐकणार आहोत गवताळ परिसंस्थेची कार्ये आणि आर्थिक महत्व.
3: आता आपण गवताळ परिसंस्था यांचे महत्वाची कार्ये आपण पाहून घेऊ. गवताळ परिसंस्था सौर ऊर्जेचे वनस्पतींद्वारे अन्नात रूपांतर करते आणि त्यानंतर अन्न साखळीतील विविध पातळ्यांवर ऊर्जेचे वहन करते. परिसंस्थेचा टप्प्याटप्प्याने होणारा नैसर्गिक विकास साधण्यास मदत करते. खनिजांचे आणि पोषक घटकांचे चक्रीय वहन करते. इकोसिस्टीमचे म्हणजे परिसंस्थेचे स्वनियंत्रण आणि संतुलन राखण्यास मदत करते. मातीची सुपीकता वाढवते. कमी पावसामुळे मातीतील खनिजे वाहून जाण्याचे प्रमाण कमी करते. आता आपण गवताळ प्रदेशांचे आर्थिक महत्त्व जाणून घेऊया. त्यातील मुख्य म्हणजे ग्रामीण उपजीविका. गवताळ प्रदेश हे अनेक ग्रामीण समुदायांचे मुख्य चराई क्षेत्र आहे. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या गवताळ प्रदेशांवर पूर्णपणे अवलंबून असतात. उन्हाळ्यात जेव्हा चरण्यासाठी गवत उरत नाही तेव्हा जनावरांसाठी वाळलेले गवत गोळा करून साठवून ठेवले जाते. गवतांचा वापर घरांची आणि शेतातील गोठ्यांची छपरे झाकण्यासाठी केला जातो. दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे जळाऊ लाकूडची अवेलेबिलिटी. गवताळ प्रदेशात आढळणारी काटेरी झुडपे आणि झाडांच्या फांद्या यांचा वापर जळाऊ लाकूड म्हणून उपयोग केला जातो. कीटक आपल्याला परागी भवनाकरता उपयोगात येतात. या कीटकांची शिकार करणारे अनेक भक्षक प्राणी म्हणजे शिरू किंवा सस्तन प्राणी, पाल, सरड्या, इतर शिकारी पक्षी इथे राहतात. हे सर्व मांसभक्षी प्राणी लगतच्या शेतजमिनीतील उपद्रवी कीटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. आता आपण गवताळ मारणाचा गवताळ प्रदेशाचा भौगोलिक विस्तार जाणून घेऊ. महाराष्ट्रातील गवताळ परिसंस्था ही दख्खनच्या पठारावरील अत्यंत महत्वाची आणि गतिमान नैसर्गिक परिसंस्था आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्राचा मोठा भूभाग या गवताळ प्रदेशाने व्यापलेला आहे. दाट आणि उष्णकटिबंधीय जंगलांपेक्षा वेगळी असणारी ही परिसंस्था प्रामुख्याने गवत, काटेरी झुडपे आणि दुष्काळ सहन करणाऱ्या विरळ वृक्षांनी नटलेली आहे. पश्चिम घाटाच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात या गवताळ प्रदेशांचा प्रामुख्याने विस्तार झाला आहे. नैऋत्य मोसमी वारे सह्याद्रीच्या पश्चिमेकडे मोठा पाऊस पडतात तर पूर्वेकडील पठारी भागाला अत्यंत कमी पाऊस मिळतो. हजारो वर्षांच्या या हवामानाशी जुळवून घेत येथील वनस्पती आणि प्राण्यांनी एक अनोखी आणि समृद्ध जैविक साखळी निर्माण केलेली आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद, अकोला आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने गवताळ प्रदेश आढळतात. महाराष्ट्रातील गवताळ परिसंस्था ही ऋतूनुसार बदलणाऱ्या रूपात दिसून येते. कोरड्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर ते मे महिन्यात हे माळरान सोनेरी आणि तपकेरी दिसते, वृक्ष दिसते. या काळात अनेक वन्यजीव आणि वनस्पती पाण्याचा तुटवडा सहन करण्यासाठी अनुकूलन करतात. जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाचे आगमन होताच ही संपूर्ण जमीन हिरव्यागार आणि अत्यंत उत्पादक कुरणात रूपांतरित होते.
2: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग

0: दुसरा ऐकलात, ज्यात आपण गवताळ परिसंस्थेची कार्य आणि आर्थिक महत्व याविषयीची माहिती ऐकलीत.
1: परिसर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
2: श्रोते हो, अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, सकाळी 7:25 अनुरूप विवाह संस्था, सकाळी 7:40 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.
5: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
6: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंडं आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, आता आजचे काही ठळक दिनविशेष. थोर भारतीय क्रिकेटपटू रणजित सिंह यांचा आज जन्मदिन, रणजी ट्रॉफी त्यांच्याच नावानं दिली जाते. मराठी चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे इनामदार यांचाही आज जन्मदिन. नामवंत व्हायोलिन वादक पंडित श्रीधर पारसेकर यांचा आज स्मृतिदिन. श्रोते हो, नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली तोही दिवस आजचा. सन होतं 1997. काही ठळक दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

0: श्रोते हो, शुक्रवारी 11 सप्टेंबरला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका पोषण मासानिमित्त आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोते हो, उद्या संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल गीत संवाद. आणि उद्याच्या गीत संवाद या कार्यक्रमात जलसंधारण याविषयी सविस्तर अशी माहिती आपण ऐकू शकाल. तेव्हा जरूर ऐका गीत संवाद उद्या संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
2: मातीमध्ये रुजून शिवारात डोलतो,
3: निसर्ग पिकांच्या पानापानातून बोलतो,
2: शेतकरी राजाला ठाऊक असते.

0: सारी कहाणी
1: अनुभवातून घडते तीच खरी किसान वाणी।
0: किसान वाणी मंगळवार गुरुवार आणि शनिवारी
1: नक्की ऐका संध्याकाळी 7:30 फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR आमच्या ऍपवर। सकाळचे ठीक 7 वाजलेत। आता ऐसी अक्षरे रसिके यामध्ये जीवन साळोके लिखित ललितबंध ऐकूया, खरा आशीर्वाद।
3: ही गोष्ट काही काळापूर्वीची आहे। मी आणि माझी पत्नी एकदा परगावी एका प्रसिद्ध मंदिरात देवाच्या दर्शनासाठी गेलो। अहो, तिथं मंदिराच्या आवारात गेलो आणि पाहिलं तर काय, ही मोठी गर्दी, कुठंही रांग नाही, कुठेही शिस्त नाही, गर्दी मात्र ऐस पैस पसरलेली होती। मंदिराचं प्रवेशद्वार आणि आम्ही यामध्ये जवळपास 1/4 ते 1.25 किलोमीटरचं अंतर होतं आणि तेही गर्दीनं व्यापलेलं होतं। आम्ही दोघेही असहाय्यपणे त्या गर्दीकडे पाहू लागलो आणि मनात विचार आला, जाऊ दे, यावेळी देवदर्शन राहू दे, आपण पुन्हा आपल्या गावी परत जाऊ। पण तेवढ्यात एक कुणीतरी व्यक्ती आली आणि म्हणाली, अहो तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचंय का, चला पटकन थेट गाभाऱ्यापर्यंत तुम्हाला नेतो, प्रत्येकी 500 रुपये लागतील, पटकन काय ते बोला। ती व्यक्ती सरळ आणि रोखठोक बोलत होती, पण यातून मला एक जाणवलं की देवदर्शनाचा अगदी लिलावच मांडलेला आहे। मी मात्र त्या व्यक्तीला तसं करण्यासाठी ठाम नकार दिला, पण त्यानं पुन्हा म्हटलं, हे बघा जाऊ दे, शेवटचं 400 रुपये प्रत्येकी द्या, तुम्हाला पटकन देवदर्शन घडवतो। मी पुन्हा त्याला ठामपणे नकार दिला आणि तेव्हा मला सद्गुरूंचे बोल आठवले, दर्शन ही काय वस्तू जी विकत मिळे बाजारी। मी काहीसा निश्चय करून पत्नीला म्हटलं की चला आता आपण देवदर्शन सोडून आपल्या गावी परत जाऊ। पण माझा तो विचार मात्र काही पत्नीला पटलेला दिसला नाही, तिनं जर असे आढेवेढे घेतले, पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम राहिलो आणि आम्ही पुन्हा दोघेही आमच्या गावी परतलो। परतताना पत्नीच्या चेहऱ्यावरची नाराजी काही कमी झालेली नव्हती आणि ती गप्प गप्पच होती। आम्ही प्रसाद म्हणून काहीही घेतलेलं नव्हतं, अहो इतकंच काय तर त्या मंदिरात अर्पण करण्यासाठी जी काही वस्त्र घेतली होती ती सुद्धा आमच्याजवळ तशीच होती आणि ती घेऊन आम्ही परत आलो होतो, त्यामुळे पत्नी अगदी खट्टू झाली होती। घरी आल्यानंतर पत्नीने विचारलं, अहो आता या देवीसाठी घेतलेल्या वस्त्राचं म्हणजे ह्या साडीचं काय करायचं, आणि अशी कोणी काही ते परत आणतं का? त्यावर तेव्हा तरी मी उत्तर द्यायचं टाळलं, पण 2 दिवसानंतर मी पत्नीला म्हणालो, हे बघ उद्याच्या शुक्रवारी चांगला पुरणपोळीचा बेत कर आणि आपण आपल्या मावशींना जेवायला बोलवूया। त्याचं काय आहे की आमच्या घरी स्वयंपाक आणि इतर घरकामासाठी एक वयस्कर बाई होत्या, बराच काळ आमच्या घरी राहिल्यानं त्या आमच्या घरच्याच झाल्या होत्या, त्यांना मी मावशी म्हणत असू। झालं, ठरल्याप्रमाणे शुक्रवारी मावशी जेवायला आल्या। पत्नीनं चांगला पूर्णावरणाचा स्वयंपाक केला होता, पाट मांडून मावशीनं जेवायला बसवलं आणि त्यांना पोटभर जेऊ घातलं आणि आम्ही दोघांनी त्या मावशीनं वाकून नमस्कार केला। हा सगळा प्रकार पाहून त्या मावशी भांबावून गेल्या आणि पार संकोचल्या। नंतर त्या मावशी जायला निघाल्या तेव्हा पत्नीनं त्यांना म्हटलं, 2 मिनिटं थांबा। त्या क्षणी पत्नी आतमध्ये गेली, तिनं देवीला अर्पण करण्यासाठी म्हणून जी काही साडी घेतली होती ती साडी, ब्लाऊज पीस, एक कापड असं त्या मावशींच्या हातात ठेवलं आणि पुन्हा त्यांना वाकून नमस्कार केला। हे सगळं पाहून मावशींच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले। बराच वेळ मावशी अश्रू पुसत राहिल्या आणि हे पाहून आमच्याही संयमाचा बांध फुटला, आमचेही डोळे वाहू लागले अगदी आपोआप। अहो, देवस्थानी जाऊन सुद्धा ज्या देवीचं किंवा देवाचं आम्हाला दर्शन घडलं नव्हतं, पण इथं घरात मात्र आता आम्हाला साक्षात एक देवीचं रूप पाहायला मिळत होतं। मावशी घरी जायला निघाल्या तेव्हा जाताना त्यांच्या घरच्यांसाठी आम्ही जेवणाचा डबा भरून दिला। बाहेर पडताना भरल्या मनानं तोंड भरून म्हणाल्या, तुम्ही लई मोठ्या मनाची माणसं आहीसा, तुमच्या सगळ्या इच्छा देव पूर्ण करील। मी मात्र मनात म्हटलं, आता देवाकडे आमचं काहीच मागणं नाही। अहो, या घटनेला पुरते 10-12 दिवस होतात न होतात तोच एक सुंदर मोठ्या आकाराचा एक लखोटा कुरिअरना आमच्या घरी आला। ते पत्र आम्ही उघडून पाहिलं तर त्यामध्ये अमेरिकेतल्या एका नामवंत युनिव्हर्सिटीने माझ्या मुलीला पुढच्या उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिल्याचं ते पत्र होतं। जाणं येणं, तिथं राहण्याचा आणि शैक्षणिक खर्च यासाठीही स्कॉलरशिप तिला मंजूर झालेली होती। आता मात्र माझी खात्री पटली, आम्हाला खऱ्या अर्थानं देवदर्शन झालं होतं आणि आशीर्वादासह प्रसाद सुद्धा मिळाला होता। पुन्हा एकदा नव्यानं धडा मिळाला होता। ज्याचा त्याचा भगवंत हा ज्याच्या त्याच्या अंतःकरणातच असतो आणि

0: आपण मात्र त्या भगवंताला शोधत इतरत्र हिंडत असतो.
1: श्रोतेहो, ऐसी अक्षरे रसिके यामध्ये जीवन चाळुके लिखित ललितबंध आपण ऐकला, खरा आशीर्वाद वाचन केलं होतं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा, विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
6: 2 ते 10 डिसेंबर 2026. इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
5: अंकोर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
6: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
5: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
6: ऑनलाइन बुकिंग साठी इंडिया कंबोडिया अंकोर फाउंडेशन पुणे. संपर्कासाठी फोन 70662-50-362.
5: फोन पुन्हा एकदा 70662-50-362.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7:07 होत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: रोजच्या व्यवहारात आपण महानगरपालिकेचे विविध कर्मचारी बघतो, त्यांच्यामुळेच तर आपल्या शहराच्या अनेक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्या जातात. ही कामं कशी होतात, योजना काय असतात हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना. यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. येत्या गुरुवारी अर्थात 10 सप्टेंबरला कामगार सभा हा कार्यक्रम जरूर ऐका, संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे. श्रोते हो, जरूर ऐका. हजारो अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी साधलेला संवाद.
1: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं, काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी विचारत राहतं.

0: पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली. आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत.
1: अवश्य एका 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: श्रोतेहो प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपचं सेवा संकल्प अभियान. क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठा समाजाच्या 80% मागण्या पूर्ण, चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचं सरकारचं आवाहन. आणि यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त भाजपाच्या वतीनं येत्या 17 तारखेपासून 1 महिनाभराचं सेवा संकल्प अभियान सुरू होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी 2001 गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाळ सुरू केला होता. गेल्या 25 वर्षात जनसेवेकडून राष्ट्रसेवेकडे या मंत्राचा आधार घेत पंतप्रधान मोदींनी आपली सेवायात्रा अविरतपणे सुरू ठेवली आहे. मोदी यांच्या राजकीय जीवनाला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळानं 20,700 कोटी रुपये खर्चाच्या 8 रेल्वे प्रकल्पांना काल मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. अधिक वर्दळीच्या 7 रेल्वे मार्गांच्या चौपदरीकरणाला काल मंजुरी देण्यात आली असून यात दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई, चेन्नई कोलकाता आणि कोलकाता दिल्ली सुवर्ण चतुष्कोन रेल्वे मार्गाचा समावेश आहे. एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलत होते. क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात मोठं परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञानातील क्षमता प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतरित करणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. डेल्टा अॅक्टबाबतही त्यांनी माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्रिटनच्या संसदेत कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप आणि स्टेटमन्सशिप अॅवॉर्ड या 2 विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध योजनांकरता त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांनाही शपथ दिली. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. 9व्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा प्रारंभ केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं काल उत्तर प्रदेशातील वाराणसी इथून केला. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. यंदाच्या पोषण मासाचा संकल्प आमची अंगणवाडी आमची जबाबदारी असल्याचं मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी यावेळी सांगितलं.
6: इस वर्ष पोषण माह का हमारा संकल्प है हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी, जिसमें हमारा विशेष ध्यान विविधतापूर्ण और प्रोटीन युक्त आहार, आंगनवाड़ी केंद्रों पर ताजा गर्म पौष्टिक भोजन, ECCE और गर्भवती व धात्री माताओं की समग्र देखभाल पर केंद्रित रहेगा.
5: राज्यातही ठिकठिकाणी पोषण महिन्याच्या अनुषंगानं विविध उपक्रम राबवले जात आहेत. अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली यांच्या पोषण आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी विविध

0: उपक्रम राबवले जात आहेत. पालघरमध्ये सुदृढ बालकांना पोषण अभियानाचे सदिच्छा दूध बनवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय पोषण मास 2025 अंतर्गत प्रभावी कामगिरी करत हिंगोली जिल्ह्यानं राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. राज्यात यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गळीत हंगाम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गळीत हंगामाच्या या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं होतं. अमरावती अग्निकांड प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागानं दिले आहेत. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू विशेष काळजी कक्षात 24 ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेची चौकशी पूर्ण होऊन उच्चस्तरीय चौकशी अहवाल आला आहे. अकोला परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक, अमरावतीच्या स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, प्रशासकीय अधिकारी आणि वीजतंत्री यांच्या निलंबनाचे आदेश शासनानं दिले आहेत. एओव्ही इंटरनॅशनल आणि शिलार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका अत्यंत लवचिक असून आतापर्यंत मराठा समाजाच्या तब्बल 80% मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मागण्यांबाबतचा ताठरपणा सोडून चर्चेचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. राज्यातली संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि सणासुदीच्या काळात मुंबईत आंदोलन करू नये असंही महाजन म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये काल बैठक झाली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दूरदृश्य संवाद पद्धतीनं यात सहभागी झाले होते. आजपासून मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात जात प्रमाणपत्राच्या वाटपात 0 प्रलंबित्व ठेवण्यासाठी प्रशासनानं 8 जिल्ह्यात शिबिरं आयोजित केली आहेत. एकही प्राप्त अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. सिंधुदुर्गमधल्या दोडामार्गच्या तिलारी जंगलात दुर्मिळ वनमानव अर्थात स्लेंडर लॉरिसचं दर्शन झालं आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिलारी खोऱ्यातली जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या तिलारी खोऱ्यामध्ये निसर्ग अभ्यासक नाईट ट्रेलसाठी गेले असताना त्यांना वनमानवाच्या जोडीचं दर्शन झालं. या अनपेक्षित दर्शनानं निसर्गप्रेमींना अत्यंत सुखद धक्का बसला. स्लेंडर लॉरिस अर्थात वनमानव हा मुख्यत्वे दक्षिण भारत आणि श्रीलंकेतल्या घनदाट जंगलात आढळणारा एक अत्यंत दुर्मिळ आणि लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे. मराठीत किंवा स्थानिक भाषेत त्याला वनमानव किंवा लाजवंती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. दोडामार्ग तालुक्यात केरपासून मांगेली ते गोव्याच्या सीमेवरच्या विर्डीपर्यंत यांची नोंद आढळते. पण 7व्या अधिसूचनेत नेमका हाच भाग इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समाविष्ट केलेला नाही. याच भागात आढळणाऱ्या पट्टेरी वाघ, किंग कोब्रा, ब्लॅक पॅन्थर, हत्ती, वनमानव अशा दुर्मिळ प्राण्यांची नोंद शेड्यूल 1 मध्ये आहे. या प्राण्यांचा प्रजनन अधिवास या भागात आढळतो. त्यामुळे हा भाग इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समाविष्ट करावा अशी मागणी निसर्ग अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमींनी केली आहे. तिलारीला महाराष्ट्राचं अमेझॉन समजलं जातं. त्यामुळे इथं आढळणाऱ्या अशा शेड्यूल 1 मधल्या प्राण्यांचं संरक्षण करायचं असेल तर या भागाचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश करण्याची गरज वनमानवाच्या दर्शनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही मराठी चित्रपटांची वैशिष्ट्ये आहेत असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले. 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राजकपूर जीवनगौरव पुरस्कार आणि डॉ राणी मुखर्जी यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सलीम खान यांच्या वतीनं अभिनेत्री हेलन यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला. डीजे संस्कृती संपूया, पारंपरिक संस्कृती जपूया या उपक्रमाअंतर्गत सांगलीतील मारुती चौक इथं काल पारंपरिक वाद्यांचं पूजन आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आलं. ढोल, ताशा, हलगी, संबळ, बँजो, पारंपरिक वाद्य, लेझिम अशा विविध वाद्यांचा पूजन तसंच सादरीकरण करण्यात आलं. राज्याच्या विविध भागात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत आहे. बळीराजाला शेतीकामात मदत करणाऱ्या सर्जा

0: राजाची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांना गुडाचा घास भरवला जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी नियोजित होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं काल ही माहिती देण्यात आली. गट क सेवेमध्ये लिपिक टंकलेखक ग्राम महसूल अधिकारी कर सहाय्यक अशा विविध पदांसाठी एकंदर 12 लाख अर्ज दाखल झाले आहेत. राज्याच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपचं सेवा संकल्प अभियान. क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळेल मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठा समाजाच्या 80% मागण्या पूर्ण. चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचं सरकारचं आवाहन. आणि यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:21 झालेली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

श्रोते हो अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 अनुरूप विवाह संस्था सकाळी 7:40 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. श्रोते हो आता आर एन पराडकर यांच्या आवाजात एक पारंपरिक भक्ती रचना.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:25 होत. आता दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

ही आहे आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये मी शिवानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी जगभरात जागतिक अवयव दान दिन साजरा केला जातो. याच दिवसाच्या निमित्तानं अवयव दानाचं महत्व आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं सुरू केलेल्या अंगदान जीवन संजीवनी अभियानाचं महत्व आपण गेल्या भागात जाणून घेतलं आणि ते सांगण्यासाठी आपल्याकडे आले होते राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला. डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून या भागातही आपण अवयवदानाचं महत्व जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: काही गैरसमजांबद्दल तुम्ही सांगितलं, पण लोकांमध्ये भीतीचं पण वातावरण असतं की असं झालं तर काय होईल, किंवा आम्हाला आमचे सगळे धार्मिक विधी करायला मिळतील का, किंवा आमचं जवळचं माणूस आहे त्याला आम्ही असं पाहू शकत नाही, असं पण असतं. तर त्याविषयी तुम्ही तो गैरसमज कसा दूर करा?
1: ते बरोबर आहे, कारण की लोकांमध्ये ज्यांना कधी ऐकलं नाही आहे, कधी बघितलं नाही आहे, डायरेक्ट आपण अवयवदानबद्दल बोललो तर मनात भीती असणार की अरे हे केल्यानंतर मग कसं होईल, ऑर्गन्स काढले तर शरीर कसं दिसणार. सो इनफॅक्ट इवन जेव्हा आपण ऑर्गन्स डोनेट करतो, अवयवदान डोनेट करतात, इवन हात सुद्धा आपण डोनेट करू शकतो. सो जर हात डोनेट केलं तरी ते परत कृत्रिम हात जोडून लावून एकदम परफेक्ट ओरिजिनल सारखं ते दिसतात.
0: आणि शरीराची कालावधी काय लागतो, म्हणजे किती तासात मिळू शकते परत?
1: सो ह्याच्यामध्ये जास्त वेळ लागत नाही. आपण ऑर्गन्स एकदा रिट्रिव्हल झालं त्याच्यानंतर ते ऑपरेशन मध्ये कसं आपल्याला अर्धा एक तास दोन तास लागतो तेवढंच वेळ लागतो एकदा हे ऑर्गन्स घेतल्यानंतर, कारण की हे सगळं आता एक्सपर्ट डॉक्टर असतात जे करतात. सो ते त्याच्यामध्ये जास्त काही वेळ जात नाही, तर खूप फास्ट होतो. एकदा आपण परवानगी दिली की हो आम्हाला अवयवदान करायचं आहे, सो त्याच्यानंतर युजली पुढचे 24 तास मध्ये पूर्ण प्रक्रिया कम्प्लीट होऊन आपण बॉडी जे आहे ते पेशंटच्या नातेवाईकांना परत देतो.
0: बरोबर आहे. तसं आता तुम्ही सांगितलं की रोटो सोटो आणि नोटो अशा दोन समित्या आहेत, तर यांचा समन्वय कसा काय असतो मग हे काम करताना?
1: सो कसं असतो की आपल्याला महाराष्ट्र राज्यात आपण चार भाग केलेले आहेत.
0: अच्छा.
1: मुंबई, पुणे आणि नागपूर, हे प्रत्येक झोनची एक एक ZTCC आहे.
0: अच्छा.
1: सो प्रत्येक रिजन मध्ये ते ZTCC त्या भागात ऑर्गन डोनेशनच्या आणि ऑर्गन अलोकेशनचं काम बघते. पण समजा की एका ZTCC मध्ये डोनेशन आहे पण तिकडे रिसीव्ह करायला कोणी फिट पेशंट नाहीये.
0: अच्छा.
1: आणि मग आपल्याला तिकडनं दुसरे ZTCCला द्यायचं आहे. सो ती जबाबदारी जी आहे ते सोटोची आहे, म्हणजे राज्य समितीची. पूर्ण राज्यात जर कोणी रेसिपियंट नसेल

0: सर ते रिजन मध्ये म्हणजे पश्चिमी भारत मध्ये कुठेही कुठे कोणाला द्यायचं ती जबाबदारी रोटोची आहे. आणि समजा कोण पश्चिम भारतात त्या कोणी नसेल तर ते कोण इंडियामध्ये भारतात देशात कुठे द्यायचं ती जबाबदारी नोटोची आहे. सो असं हे यांची ऑर्गनायझेशन आहे.
1: बरं, आता ह्यात सगळ्यात महत्वाचा असं पार्ट आहे तो म्हणजे जनजागृती, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं. तर हे काम समितीतर्फे कसं काय केलं जातं, काय काय उपक्रम राबवले जातात?
0: सो त्याच्यामध्ये अनेक लेवलवर काम करावं लागतो. एक जनजागृतीमध्ये आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ते मेनली कॉलेजमध्ये जाऊन एनएसएस कडे जाऊन, मग आम्ही पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन ठेवतात, मग आम्ही ठेवतो, मग क्विझ
1: कॉम्पिटिशन ठेवतात
0: नगरपालिकामध्ये. प्रत्येक हॉस्पिटलला आम्ही आता पोस्टर लावलेले आहे. मुंबईमध्ये जेवढे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ज्यांनी ज्यांनी परवानगी दिली तिकडे अवयवदानासाठी आम्ही पोस्टर लावलेले आहे. मग आम्ही पेपर बरोबर एक कॅम्पेन सुद्धा केली आहे ज्याच्यामध्ये गेले 6 महिन्यापासून आम्ही ऑर्गन डोनेशन साठी प्लेज घेण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यासाठी ते कोड टाकतोय आणि त्याच्यावर स्टोरीज करतोय.
1: फॉर्म भरून घेणं,
0: हा फॉर्म भरून घेणं, ते आता ऑनलाईन प्लेज आपण घेऊ शकतो.
1: अच्छा.
0: सो फक्त तुम्हाला एक क्यू आर कोड आहे ते स्कॅन करायचं, त्याच्या आपला आधार लिंक ओटीपी येणार, त्याच्यामध्ये एक दोन सिंपल माहिती भरायचं आणि तुम्हाला ते सर्टिफिकेट पण मिळेल की तुम्ही प्लेज घेतलेली आहे.
1: अरे
0: वा. आणि मग ते त्याच्या प्रिंट आउट काढून तुम्ही तुमच्या ड्रॉइंग रूम मध्ये ठेवू शकतो आणि शोभा वाढू शकतो.
1: नाही पण सर, ही झाली. काही सामाजिक संस्था पण आहेत की त्या खूप चांगलं काम करतायत अवयवदानाचं, तर त्यांची पण तुम्हाला कशी मदत होते?
0: सो इनफॅक्ट आमची ऑलमोस्ट 20-21 प्रकारची एनजीओ आहेत ज्यांच्यासोबत आम्ही काम करतोय. आणि पूर्ण राज्यात गेले 5 वर्षांमध्ये आम्ही 1200 वर ऍक्टिव्हिटीज केली आहे अवयवदान साठी जनजागृती राहण्याला. सो आम्हाला खूप चांगला सहकार्य मिळतोय एनजीओच्या, आणि हे गव्हर्नमेंट आणि एनजीओ हे दोघांची युतीमुळे हे आपल्या महाराष्ट्रात राज्यात हे अवयवदानचं खूप पसरलेलं आहे.
1: बरं, ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात काय फरक जाणवतो?
0: सो दान करायची इच्छा सगळ्यांची सेम आहे, असं नाही की ज्याच्यामध्ये जास्त आहे ह्यांच्यामध्ये कमी आहे, सगळ्यांचा भाव समानच आहे. पण काय आहे की ग्रामीण भागात हे सोय नाही आहे की ज्यांची इच्छा आहे ते कसं डोनेट करणार, कारण की हॉस्पिटल्स कमी आहे,
1: त्यांच्यापर्यंत डॉक्टरांची पोहोचलं पाहिजे.
0: हा, कमिटीज जे डोनेशन साठी ब्रेन स्टेम डेथ कमिटी जे मी सांगितलं 4 डॉक्टरांची कमिटी असते तेही सगळ्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. एनटीओआरसी म्हणजे नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर, म्हणजे जे हॉस्पिटल जे ट्रान्सप्लांट करत नाही पण डोनेट करण्यासाठी नोंदणीकृत आहे तेही फार कमी आहे. म्हणून ग्रामीण लोकांना चान्स तेवढा मिळत नाही दान करायचा जेवढं अर्बन एरियाज मध्ये मिळतो.
1: बरोबर. पण सर, तुम्ही म्हणाला तसं जनजागृती करणं हे खूप मोठं काम आहे खरं समितीचं. तर सर, तुम्ही आता ब्रेन डेड झालेले म्हणजे मेंदू मृत झालेल्याविषयी सांगितलं, पण जे मृतावस्थेतच आहेत आता, तर त्यांनी कसं करायचं असतं अवयवदान?
0: सो ज्यांची पूर्ण मृत्यू झाली, समजा घरी झाली, सो घरी कोणाची मृत्यू झाली, अचानक झाली, सो ते अवयवदान नाही करू शकतो पण टिश्यू डोनेशन करू शकतात.
1: अच्छा.
0: म्हणजे डोळ्यांचा करू शकतो, त्वचाचा करू शकतो, इवन ट्रेकिया आणि बाकी टिश्यूज डोनेट करू शकतो. इवन हार्ट ते पूर्ण डोनेट करू शकत नाही, पण जर त्यांची इच्छा असेल तर हार्टचे वॉल्स आपण डोनेट करू शकतो. सो असं बरेच प्रकारचे आपण डोनेशन करू शकतो.
1: त्याने आधी जिवंतपणे फॉर्म भरून ठेवलेला असतो आणि मृत झाल्यानंतर मग आपण त्यांचे हे घेऊ शकतो.
0: हे इम्पॉर्टंट आहे की जर आपण फॉर्म भरून ठेवलेला आहे, प्लेज घेऊन ठेवलेली आहे, सर त्याच्या अर्थ हे नाही की आपण डायरेक्ट सगळं करू शकतो.
1: अच्छा.
0: कारण की जेव्हा हे होणार, कोणाची मृत्यू झाली किंवा मेंदू मृत्यू झाली, सर त्यावेळी जे नातेवाईक आहे त्यांची संमती गरजेची आहे. तर त्यांची संमती शिवाय ते आपण पुढच्या स्टेप घेऊ शकत नाही.
1: म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवलं पाहिजे की माझा जर मृत्यू झाला तर तुम्ही हे दान करा.
0: सो ते फॉर्म तुम्ही सगळ्यांना दाखव फॅमिलीमध्ये, जसे आपण चायवर चर्चा करतो त्या प्रकारे तुम्ही सगळ्यांना सांगून ठेवा की तुमची याची इच्छा आहे, आणि तुम्ही ते कुठेतरी लावून ठेवा सगळ्यांना बघण्यासाठी, कारण की ते रेग्युलर रिमाइंडर असतात,
1: माहिती पडेल ते.
0: कारण की त्यावेळी हे निर्णय की अवयवदान करायचं की नाही हे तुमच्या नसणार, नातेवाईकांच्या.
1: आणि काय होतं, घरात एखाद्याचा मृत्यू झाला की आधीच दुःखी वातावरण असतं आणि मग त्यात असं हे करण्याकडे लोकांना तेवढं लक्ष नसतं, काय सुचत नाही त्यांना ते.
0: एक्झॅक्टली. कारण की एवढं स्ट्रेस आहे, दुःख आहे,

0: अचानक मृत्यू झाली आहे, मेजर लॉस आहे. सो एवढा इमोशनल स्ट्रेस असतो की हे सगळं गोष्ट सुचणार नाही त्यांना. सो त्यावेळी जर रेग्युलर डिस्कशन झालं, आधी भरपूर चर्चा झाली त्याच्यावर, मग आपल्याला माहित असतो. आणि मग त्यावेळी कोणी येऊन विचारतात की तुमची अशी इच्छा आहे का, आपण अवयवदान करू शकतो, आपण टिश्यू डोनेशन करू शकतो, तुम्हाला असं काही करायची इच्छा आहे का. मग त्यावेळी लगेच तुम्हाला आठवण येणार की हो, आमची अशी चर्चा झाली होती 10 वर्षापूर्वी आणि ह्यांनी सांगितलं होतं की माझी इच्छा आहे. ते चर्चा झाली तर ते लगेच आपल्याला इच्छा होणार की हा, ह्यांची इच्छा होती तर आपण ती इच्छा पूर्ण करू.
1: पण आता ही अशी इच्छा झाली म्हणजे नातेवाईकांनाही वाटलं की आपण करूया, तर मग त्यांनी काय करायचं, कारण घरी असेल ते मृत शरीर.
0: सो त्याच्यासाठी आपलं हेल्पलाईन नंबर्स आहे.
1: अच्छा.
0: नोटोची एक फ्री हेल्पलाईन नंबर आहे, टोल फ्री, ते आहे 1800-11-4770. परत एकदा बोलतो, 1800-11-4770. रोटोचे आणि सोटोचे, ZTCCचे आणि बरेच एनजीओचे पण आहे. सो ते आपण नंबरवर कॉल केलं तर ते घरी येऊन टिश्यू डोनेशन करू शकतो, डॉक्टर घरी येऊन डोळ्यांच्या स्किनच्या सगळं करू शकतो. आपल्याला हॉस्पिटलला जायची गरज नाही,
1: ती पण चांगली सोय.
0: आणि अवयवदान जे असतात, जे मेंदूमृत झाल्यानंतर, ते तर हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये तिथेच असतो. सो तिकडे तर डॉक्टरची टीम असते, ते आपल्याला काम
1: करू शकते. सर मग ह्याचं प्रमाण काय आपल्या राज्यामध्ये, किती साधारण लोक अवयवदानाचे फॉर्म भरतात किंवा किती आपल्याला अवयव मिळतात वर्षभरात?
0: सो आपल्याला गेले 1 वर्षापासून आम्ही हे अभियान चालू केलं आहे प्लेज फिलिंगचं, आणि ऑलरेडी 70,000 लोकांनी प्लेज घेतलेली आहे
1: एका वर्षात.
0: सो चांगली गोष्ट आहे. इनफॅक्ट 1 आठवड्यापूर्वीपर्यंत आपण देशात 1 नंबरवर होतो.
1: अरे
0: वा. पण जर आपण बघायला गेलं की किती डोनेशन्स होतात, सो गेल्या वर्षी आपलं ऑलमोस्ट 170-180 रेंजमध्ये लोकांनी अवयवदान केलेलं आहे.
1: अच्छा.
0: पण आपल्याकडे गरज आहे 9,000 पेशंट आहे ज्यांना वेटिंग आहे. आणि तो 180 ने डोनेट केला, 400-500 अवयव टोटल मिळाले आपल्याला, पण गरज आहे 9,000. सो गॅप भरपूर आहे, म्हणून अजून भरपूर गरज आहे की आपल्याला जनजागृती व्हायला पाहिजे, लोकांना पुढे यायला पाहिजे आणि ऑर्गन डोनेट करायला पाहिजे.
1: डोळ्यांचं खूप आपण ऐकतो की खूप जणांना डोळे मिळाल्यामुळे त्यांना दृष्टी मिळालेली आहे, तर डोळ्यांचं काही वेगळं असतं का ह्या इतर सगळ्या अवयवांपेक्षा, किंवा डोळे जास्त मिळतात का आपल्याला?
0: सर डोळे जास्त मिळतो, कारण जसं मी सांगितलं की मेंदू मृत्यू फक्त हॉस्पिटलमध्ये आणि आयसीयू मध्ये आणि त्या प्रकारे होऊ शकतो अवयवदान. पण जे डोळे आहे, त्वचा आहे, हे आपण घरी पण कोणाची मृत्यू झाली तरी पण करू शकतो. सो म्हणून डोळे जास्त मिळतात. आणि डोळ्यांसाठी ऑलमोस्ट गेले 20 वर्षापासून जनजागृतीची मोहीम चालू आहे, म्हणून लोकांना माहिती आहे. पण अवयवदानासाठी आता हल्ली थोडा इंटरेस्ट वाढलाय आणि आता हल्ली वाढतोय. सो डोळ्यांचं डेफिनेटली जास्त प्रमाण आहे, पण तिकडेही आपल्याला अजून जास्त नंबरची गरज आहे.
1: तर श्रोते हो, दिलखुलास या आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण अवयवदानाचं महत्व राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून जाणून घेत आहोत. या विषयाची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे आणि अवयवदानाची जागरूकता आणखी कशी निर्माण केली पाहिजे याविषयीची माहिती आपल्याला अजून जाणून घ्यायची आहे, म्हणून हाच संवाद आपण पुढच्याही भागात असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया अनुरूप.

0: विवाह संस्था
1: सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
3: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 वर्ष पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे. आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंट्सही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो, धारवाड असो, या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे. त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
2: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजला आहे?
3: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत. ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचं असतं, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेते, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेते, आपल्याला नेमकं काय हवंय आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे. आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेटभेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे.
2: वा, तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
3: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचंय. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे. त्यामुळे कोणीही आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमात ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचंय, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा. आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
2: वा, क्या बात है. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: हा कार्यक्रम आपण ऐकला आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.

0: वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आमच्या या कार्यक्रमाला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनापासून आभार. असाच हा कार्यक्रम ऐकत रहा आणि पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्याला आणखी नवीन नवीन माहिती आयुर्वेदाबद्दलची या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतच राहतील. आजही डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, या कार्यक्रमात आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार तसंच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी आणि डोळ्यांचे विकार उद्भवूच नयेत म्हणूनही आयुर्वेदामध्ये काय काय उपचार आहेत याविषयीची माहिती या कार्यक्रमातून घेत असतो. आजच्या कार्यक्रमात आपण डोळ्यांच्या नसांचे विकार हा विषय घेणार आहोत. तर सर्वात प्रथम मला सांगा, डोळ्यांच्या नसा म्हणजे नेमकं काय?
3: डोळा म्हटलं की डोळ्याचे वेगवेगळे भाग आहेत. काळा बोबळा आहे, पांढरा बोबळा आहे, आतली लेन्स आहे, त्याच्या आतली एक जेली आहे, त्याच्या मागे पडदा आहे, त्याच्या मागे लेन्स आहे, लॅक्रिमल ग्लँड म्हणजे अश्रू तयार करणाऱ्या ग्रंथी, असा एकत्रित सगळ्या पार्टचा मिळून डोळा बनतो. प्रत्येक भाग डोळ्यांचा, प्रत्येक पार्ट डोळ्याचा दिसण्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे असं नाही होत, म्हणजे जनरली बऱ्याचदा बघा टॉन्सिल आहेत सुस्त आहेत काढून टाका त्याचा उपयोग नाही, अपेंडिक्स आहे सुजले पू झालाय काढून टाका त्याचा उपयोग नाही, असं होतं. देवानं कोणताही अवयव बिनकामी बनवलेला नाही. जरी आधुनिक शास्त्रानं ते काढून टाका म्हणून सांगत असतील तर आयुर्वेदात तशी ती कन्सेप्ट किंवा तसा विचार नाही. आयुर्वेदात डोळ्याचा जो एक एक भाग आहे तो फार महत्वाचा आहे, तसाच तो नसांचा आहे. अगदी काळ्या बोबळ्यापासून ते पडद्यापर्यंत इमेज तयार करायचं काम होतं. इमेज पडद्यावरती ह्या सगळ्या माध्यमातून तयार होते आणि ती इमेज, ती वस्तूची इमेज, प्राण्यांची इमेज जे दिसणं आहे ते मेंदूपर्यंत घेऊन जाण्याचं सेन्सेशन पोहोचवायचं काम ही नसा करतात, त्याला ऑप्टिक नर्व म्हणतात. बऱ्याचदा ह्या ऑप्टिक नर्व मध्ये जर बिघाड व्हायला लागला तो वेगवेगळ्या कारणानं होतो. मग अख्खा डोळा चांगला असून सुद्धा आपलं दिसणं बंद व्हायला लागतं. असं ह्या इतकं महत्वाचं काम ह्या आपल्या ऑप्टिक नर्वच्या बाबतीत आपल्याला,
2: आणि ते अतिशय सूक्ष्म असतील,
3: छोटे असतात. म्हणजे पडदाच अगदी मसुरीच्या डाळी इतका तो पडदा आहे, मग त्याची मागची नस किती नाजूक असली विचार करा. आणि त्याच्यावरती परिणाम करणारी बऱ्याच म्हणजे शारीरिक व्याधी पण आहेत आणि डोळ्यांची आजार पण आहेत, ज्याचा परिणाम स्वरूप नसांचे विकार येतात. आणि नसांचे विकार आले की कायमस्वरूपी अंधत्व यायचा धोका जास्त वाढत असतो.
2: बापरे. तर डॉक्टर, नसांचे विकार का होतात याची कारणही आहेत आणि ते नेमकं का होतात हे पण जाणून घ्यायचंय, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9821 261 99. तर डॉक्टर, मग आता हे विकार का होतात याबद्दलची माहिती सांगाल का?
3: कसं होतं बऱ्याचदा बघा, म्हणजे आपल्या अंगाला सूज आली की काही ते कारण आहे. शोत, त्याला सूज येणं आयुर्वेदानुसार त्याला शोत म्हटलंय. सर्व शरीरव्यापी शोत असेल, म्हणजे सगळ्या अंगाला जर सूज येणार असेल तर तो प्रामुख्यानं तो हृदयाशी संबंधित, ती यकृत म्हणजे लिव्हरशी संबंधित, वृक्क म्हणजे किडनीशी संबंधित असते. मोठ्या सगळ्या शरीराला येणारी सूज जनरली एखाद्या अवयवाशी संबंधित किंवा एखाद्या भागाशी संबंधित असेल ती स्थानिक सूज झाली. पण मोठे ज्यावेळेस व्हाइटल डॅमेज व्हायला लागतात त्यावेळेस सुजीच्या स्वरूपात बऱ्याचदा सुरुवातीला सिम्पटम दाखवत असतात. आणि त्याची त्याच वेळेला इनिशियल स्टेजला सुरुवातीला जर ट्रीटमेंट केली गेली नाही तर मात्र गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. फॉर एक्झाम्पल, चेहऱ्याला सूज येते, डोळ्यांना सूज येते, हातापायाला सूज यायला लागली, ज्यावेळेस लघवीच्या जागेला सूज यायला लागली, अशी सुरुवातीच्या किडनीच्या पेशंटमध्ये सिम्पटम असतील आणि त्याचं त्याच वेळ निदान झालं तर ती सूज तर कमीच येते पण किडनीचे जे अवयव किडनी किंवा वृक्क म्हणून जो खराब झालेला असतो तो दुरुस्त करता येतो. पण एका स्टेज नंतर मात्र त्याचं आपल्याला रिकव्हरी करणं कठीण होऊन बसते. तसंच डोळ्याच्या पडद्यांच्या सूजेबाबतीत किंवा नसांच्या सूजेबाबतीत आपल्याला म्हणता येईल, कुठंही सूज यायला लागली की याचा अर्थ तिथलं चयापचे हॅम्पर व्हायला लागले किंवा तिथला ब्लड सर्क्युलेशन वरती किंवा रक्तावरती मेजर परिणाम झालाय.
2: बरोबर.
3: मग अशी कोणतीही कारणं जी डोळ्याचा रक्त प्रवाह नॉर्मल ठेवत नाहीत किंवा

0: रक्ताची क्वालिटी खराब झाली आणि त्याचा परिणाम स्वरूप आपल्या पडद्यावरती नसांवरती परिणाम आला किंवा काही आजार पण आहेत. आणि नेमकी खरं तर डोळ्यांच्या नसांचे विकार कोणते, तर प्रामुख्यानं जे दोन दिसतात ते त्याला म्हणायचं ऑप्टिक न्यूरॉयटिस, म्हणजे वेगवेगळ्या कारणाने येणारी सूज, आणि ऑप्टिक ऍट्रोपी म्हणजे नसा सुकणे. ह्याच्यात गंमत अशी होते, काही आजारांमध्ये नसा डायरेक्ट सुकायला लागतात, तिथं सूज वगैरे ही सिम्पटम दिसत नाहीत. आणि काही आजारांमध्ये आधी नसांना सूज येते, दिसण्यावरती परिणाम होतो आणि ग्रॅज्युअली नसा सुकायला लागतात. ह्या प्रामुख्याने हे दोन जरी विकार दिसत असली तरी ह्याची कारण मात्र आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. काही कारण सार्वधिक म्हणजे शारीरिक आजारांचा उपद्रव स्वरूप असणारी आहेत, काही खाण्यापिण्यातल्या सवयी आहेत, आणि काही डोळ्यांची साक्षात डोळ्यांचे आजार आहेत ज्याचा परिणाम स्वरूप ह्या नसा सुकणं किंवा सुजणं हे होऊ शकतं.
1: तर ही कारण आपल्याला आता जाणून घ्यायची आहेत, पण त्याआधी एक ब्रेक घेऊया. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99, 98225-261-99. तर डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं की नसा सुकतात तरी किंवा सुजतात तरी, तर त्याची कारणं काय आहेत नेमकी? आणि तुम्ही जे म्हणालात ना की अख्ख्या शरीराला सूज येते ती आपल्याला दिसते, पण ही डोळ्यांची सूज आपल्याला तशी नसांची दिसू शकत नाही सामान्य माणसाला, तर ते कसं ओळखायचं?
0: अगदी बरोबर, खरं तर प्रश्न फार चांगला आहे. बऱ्याचदा कसं होतं, नसांना सूज आली हे कळतच नाही.
1: बरोबर.
0: जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटलात की वरून दृश्य भाग, चेहऱ्याला सूज आहे दिसते, डोळ्याला वरून सूज आहे दिसते, हातापायची सूज दिसते, अशी सूज ज्या वेळेला पडद्याला किंवा नसांना यायला लागते त्यावेळेला मात्र, जसं काही लोकांना पडदा सूज लक्षात येत नाही तसं हे डोळ्याच्या बाबतीत होताना दिसत नाही. इनिशियली दृष्टिमान्य म्हणजे दिसणं कमी होतं एवढं लक्षानं मर्यादित असतं, आणि मग काही वेळेला अपडाऊन होते, म्हणजे जशी काही वेळेला चेहऱ्यावरती सकाळची सूज असते, काही वेळेला सूज नसते, तसं पडद्याला सूज येते, नसांना सूज येते, काही वेळेला ती स्वतःहून कमी होते, त्यावेळेला दिसणं कमी होतं आणि नसांची सूज गेली की दिसणं परत पूर्ववत होतं. आणि असं होत असताना पेशंटला असं वाटत असतं की हे मला नेहमीच आहे, म्हणजे अधूनमधून असं दिसणं कमी होतं, पण ह्या अधूनमधून दिसणं कमी होतं याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, कारण ही सूज अपडाऊन होत राहते आणि काही दिवसानंतर ती कायमस्वरूपी सूज येते आणि नसा सुकायला लागतात. खरं तर ज्या वेळेला ह्या सूजांच्या स्वरूपात आपण ओळखायचं कसं असा जो प्रश्न आहे तो असा होतो, बऱ्याचदा डायबिटीकचे पेशंट असेल आणि नसांना सूज आली, तर अशा पेशंटमध्ये बऱ्याचदा दिसणं अचानक कमी होतं, डोळा तिरडा व्हायला लागतो, डबल दिसायला लागतं, ही लक्षणं बऱ्याचदा नसांच्या सूजीच्या बाबतीत आपल्याला दिसायला मिळत असतात. मग ती शुगरमुळं असू दे, ते हायपर टेन्शनमुळं असू देत, थायरॉईडच्या आजारमुळं असू देत, किंवा इतर सार्वधिक किंवा रक्ताशी संबंधित कोणत्याही मोठ्या विकाराशी संबंधित असू देत, कोणत्याही गोष्टीनं ज्यावेळेला नसांवरती परिणाम यायला लागतो त्यावेळेला दिसणं कमी व्हायला लागणं, डोळे तिरडे व्हायला लागणं, डोळ्याचे अलाइनमेंट बदलणं, डबल दिसायला लागणं, डोळ्यात दुखायला लागणं, डोळ्यांची मुव्हमेंट करताना डोळा दुखायला लागणं, डोळ्यांची मुव्हमेंट करताना डोकं दुखायला लागणं, अशी कॉमन लक्षणं आपल्याला दिसत असतात. आणि सुरुवातीलाच ज्या वेळेला ही लक्षणं लक्षात येतील आणि ट्रीटमेंट केली गेली तर ह्या आजारांवरती कायमस्वरूपी आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या माध्यमातून आपल्याला ट्रीटमेंट करता येऊ शकते किंवा बरं करता येऊ शकतं. फक्त हे वारंवार सूज यायला लागली तर त्याचं पर्यवसन मात्र नसा सुकण्यांमध्ये होतं आणि मग असा विकार बरा करणं फार कठीण होऊन बसतं. त्यामुळे दिसताना छोटे जरी आजार वाटत असले तर योग्य वेळी ट्रीटमेंट करणं तितकीच गरजेची आहे, कारण वेळ गेला तर मात्र डोळा द्यायची तितकीच शक्यता असते, त्यामुळे वेळीच ट्रीटमेंट करायला हवी,
1: गरजेचे आहे आणि त्याला आयुर्वेदामध्ये उपचार आहेत.
0: हो, नक्की आहेत.
1: तर डॉक्टर, या भागामध्ये तुम्ही डोळ्यांच्या नसांचे हे विकार जे आहेत ते नेमके का होतात आणि त्याची कारणं काय आहेत याविषयीची माहिती दिलीत, पण याच विषयावर आपल्याला अजूनही काही माहिती घ्यायची आहे ती आपण पुढच्या भागात घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99, 98225-261-99.

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: बॉडी वेल हायड्रेटेड असणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी पाणी बाटली भरून किंवा तांब्या भरून ठेवलं आणि मग प्यायलं की आपल्याला लक्षात येतं की आपलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे का. 2 लिटर तरी पाणी शक्यतो जाऊ दे, पण हे प्रमाण हवामान, शारीरिक हालचाल, वय, लिंग याप्रमाणे बदलतं.
0: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोतेहो, 8:15 कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 9:00 हिंदी चित्रपट संगीत ऐकूया आमच्या गीतबहार या कार्यक्रमात. 10:30 मराठी चित्रपट संगीत, 11:00 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं सदाबहार आणि विविधांगी प्रसारण. आणि श्रोतेहो, आता अरुण दाते यांच्या आवाजात सुरेश भट यांची ही रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

0: श्रोते हो, शुक्रवारी 11 सप्टेंबरला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका पोषण मासानिमित्त आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 8 वाजता आहेत. श्रोता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, 14 विद्या 64 अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पांच्या प्रतीक्षेत आपण सगळेच जण आहोत. यंदाच्या वर्षी गणपती बाप्पांचा भक्तांकडून होणाऱ्या पाहुणचारामध्ये वाढ झालेली दिसतीये. एरवी 10 दिवसांचा असणारा गणेशोत्सव यंदा 12 दिवसांचा आहे. सोमवारपासून म्हणजे 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होतोय. घरगुती गणेशमूर्तींचं 6व्या दिवशी तर सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचं 12व्या दिवशी विसर्जन होणार आहे. त्यामुळे भक्तांचा उत्सव जास्तीत जास्त काळ असणार आहे, आनंद जास्तीत जास्त काळ असणार आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका व्रत पूजन असतं. या दिवशी कुमारिका महिला दिवसभर व्रतस्थ राहून वाळूपासून शंकराची पिंड तयार करून त्याचं पूजन करतात. दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असते. यंदा हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आले आहेत. हरितालिका आणि गणेश चतुर्थी 14 सप्टेंबर रोजी, ज्येष्ठा गौरी आवाहन गुरुवार 17 सप्टेंबर रोजी, गौरीपूजन शुक्रवारी 18 सप्टेंबर रोजी, घरगुती गणपती आणि गौरी विसर्जन शनिवारी 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. अनंत चतुर्दशी आहे शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी.

0: श्रोते हो, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. थोडंसं इकडे लक्ष द्या. कुमारी गौरी दत्तात्रय चौगले वय वर्ष 19 राहणार पणोरे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. रंगाने सावळी, अंगाने सडपातळ, उंची 5 फूट 1 इंच, नाक सरळ, डोळे काळे, केस काळे, अंगात नेव्ही ब्ल्यू रंगाचा टी शर्ट, त्यावर काळा रेनकोट, निळ्या रंगाची स्पोर्ट्स पॅन्ट, डोक्यावर काळ्या रंगाची टोपी, पिंक कलरचं चप्पल, मराठी भाषा बोलू शकते. कुमारी गौरी दत्तात्रय चौघले ही बेपत्ता आहे अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास यंत्रणेशी संपर्क साधावा.
1: श्रोते हो, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल गीत संवाद. आणि उद्याच्या गीत संवाद या कार्यक्रमात जलसंधारण याविषयी सविस्तर अशी माहिती आपण ऐकू शकाल. तेव्हा जरूर ऐका गीत संवाद उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
0: श्रोते हो, सह्याद्रीच्या कुशीत बहरणाऱ्या दुर्मिळ वनस्पतींवर मानवी हस्तक्षेप आणि बदलत्या निसर्गचक्राचा परिणाम होतोय. श्रावणात फुलणाऱ्या आणि फळं धरणाऱ्या अनेक वनस्पतींचा नैसर्गिक ऱ्हास होत आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या 136 वनस्पती धोक्यात आहेत. त्यापैकी 9 वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटन, खाणकाम, अतिचराई आणि वणव्यांमुळे अधिवास हा धोक्यात आलाय. संवर्धनासाठी आपल्या सर्वांच्याच सहभागाची आणि जागृतीची गरज आहे. वनस्पतींचं औषधी आणि पर्यावरणीय महत्व माहीत नसणं, जंगलपट्ट्यातील खाणकाम, रस्ते आणि बांधकामं, नवीन प्रकल्प, गुरांची अतिसराई आणि जंगलाला लागणारे वणवे यामुळे हा अधिवास कमी होतोय. पर्यटनासाठी येणारे पर्यटक रस्ते सोडून पठारावर वाहनं नेतात, त्यामुळं कंद, बिया आणि नाजूक रोपं चिरडली जातात आणि त्याचबरोबर आपण टाकत असलेल्या प्लॅस्टिकमुळे, कचऱ्यामुळे आणि खरकट्यामुळे सुद्धा हा नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जमिनीचा पोत आणि स्थानिक परिसंस्थेचा विचार न करता होणारी वृक्ष लागवड सुद्धा यासाठी अडथळा ठरतीये. तेव्हा आपण सजग नागरिक होऊया आणि निसर्गानं आपल्याला दिलेल्या या ठेव्याची जपणूक करायचा प्रयत्न करूया.

0: श्रोते हो, शुक्रवारी 11 सप्टेंबरला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका पोषण मासानिमित्त आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: कोल्हापूर हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 16 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसंच बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून 25 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. प्राथमिक फेरी 10 डिसेंबरपासून 10 केंद्रांवर तर 65

व्या हौशी हिंदी संगीत आणि संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येकी एका केंद्रावर होणार आहे. माहिती https://महानाट्यस्पर्धा.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

0: श्रोते हो, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, महसूल प्रशासनातील अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित मोठ्या प्रमाणात महसुली दावे प्रलंबित असतात. या प्रकरणांचा जलदगतीनं आणि दोन्ही पक्षकारांच्या सहमतीनं तडजोडीच्या माध्यमातून निपटारा करण्यासाठी राज्य शासनानं महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान राबवण्याला मान्यता दिली आहे. हे अभियान 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राज्यभर राबवण्यात येणार आहे. पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचावा तसंच अर्धन्यायिक यंत्रणेवरचा ताण कमी व्हावा या उद्देशानं हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन यंत्रणेनं केलंय. नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या ईमेलवर अर्ज स्वीकारले जातील. अभियानाची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसंच मंडळ आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये आपल्याला मिळू शकते. तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्दभावे अर्पण कोल्हापूर दर्पण.

हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, 9 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया गीतबहार. आणि आता सकाळचे 8:30 वाजतायत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचं पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजकांना संधी देण्यासाठी एकत्र काम करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भारताकडून नेपाळच्या मदतकार्यात वाढ. 130 टनांहून अधिक मदत साहित्य रवाना. आणि आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज पहिला उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. तसंच 11,000 किलोमीटर लांबीच्या 7 उच्च रहदारीच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचाही निर्णय घेतला आहे. यात दिल्ली हावडा, मुंबई हावडा, दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई आदी मार्गांचा समावेश आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं. या प्रकल्पांचा उद्देश रेल्वे मार्गांची क्षमता वाढवणं, कामकाजाची कार्यक्षमता सुधारणं आणि महत्वाच्या मार्गांवरील वाहतुकीची कोंडी कमी करणं हा आहे. यामुळे जवळपास 2100 गावांना आणि 52 लाख लोकांना फायदा होईल, असंही वैष्णव यांनी सांगितलं. 8 रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांपैकी 10,783 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे 3 प्रकल्प पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील 14 जिल्ह्यांमध्ये तर 10,021 कोटी रुपये खर्चाचे इतर 5 प्रकल्प तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधल्या 17 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहेत. हे प्रकल्प 2029-30 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे, असंही वैष्णव यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सेवा पुढील वर्षी सुरू होईल. याचं काम वेगानं सुरू असून सूरत ते वापी या सुरुवातीच्या 100 किलोमीटरच्या टप्प्याचं काम पूर्ण करून तो मार्ग खुला केला जाईल, असंही वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे प्रवासी वाहतूक जलद होईल, संपर्क व्यवस्था आणि माल वाहतुकीची क्षमता वाढेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिरानं होईल. तसंच 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलशयात्रा काढली जाईल, असंही नवीन यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजक आणि महिला नेतृत्वाखालील उद्योगांसाठी संधी वाढवण्यासाठी ब्रिक्स देशांना एकत्र काम करण्याचं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं ब्रिक्स WBA महिला नेतृत्व विकास परिषदेत बोलत होते. महिलांच्या मालकीच्या उद्योगांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं, परिषदा, चर्चासत्र आणि व्यावसायिक मंचांवर अधिक सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी कर्ज पुरवठा, बाजारपेठांमध्ये सहज प्रवेश तसंच निश्चित व्यावसायिक नियमांची गरज असल्याचंही गोयल यांनी सांगितलं. कृषी आणि वनीकरण क्षेत्रातली 9वी आसियान भारत मंत्रिस्तरीय बैठक काल नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि फिलिपीन्सचे कृषी सचिव फ्रान्सिस्को पी टीयू लॉरेल सहभागी झाले होते. यावेळी हवामान अनुकूल शेती, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती, मृदा आरोग्य, जल उत्पादकता, अन्न सुरक्षा, कृषी वनीकरण आदी क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यावर दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शवली. नेपाळमधील भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं नेपाळच्या मदतकार्यात वाढ केली असून 130 टनांहून अधिक मदत साहित्य पोहोचवलं आहे. तसंच शोध, बचाव आणि न्यायवैद्यक कामात मदतीसाठी 54 तज्ज्ञ कर्मचारी तैनात केले आहेत. भारतीय हवाई दलाचं 35 टन मदत आणि बचाव साहित्य घेऊन जाणारं 8वं विमान काल काठमांडूमध्ये उतरलं. नेपाळमधील भारतीय दूतावासानं काल ही माहिती दिली. दरम्यान भारताच्या विशेष बोगदा बचाव पथकानं नेपाळी लष्कर

लष्करासोबत चिलिमे आणि लांगटान या जोखमीच्या भागात संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे. आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभरात पाळला जातो. आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृतीसाठी आज देशभरात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. इराणची कच्च्या तेलाची 5 जहाजं अमेरिकेनं नष्ट केल्यानंतर इराणशी समन्वय न साधता नवीन प्रतिबंधित समुद्री क्षेत्रासह होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर निर्बंध लादण्याचा इशारा इराणनं दिला आहे. दरम्यान घोषित न केलेल्या ठिकाणांवर आढळलेल्या युरेनियमबाबतच्या चौकशीतल्या इराणच्या असहकारामुळे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था आयएईनं गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे सोपवलं आहे. आर्थिक गुन्ह्यांसाठी डिजिटल गेमिंग आणि जुगाराच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर होत असल्याचं आर्थिक कारवाई कृती दल एफएटीएफनं म्हटलं आहे. याबाबत त्यांनी विविध देशातली सरकारं, नियामक संस्था आणि व्यावसायिकांना जागतिक पातळीवर सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके आणि पंतप्रधान डॉ हरणी अमरा सूर्या यांची भेट घेतली. विकासाच्या क्षेत्रातलं सहकार्याबाबत दोन्ही पक्षांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान श्रीलंकेच्या हवाई दलासाठी L-70 तोफांचं आधुनिकीकरण आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रीय छात्रसेना आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयांमधल्या सहकार्याबाबत सामंजस्य करार करण्यात आले. ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत असलेला भूसंसाधन विभाग आज तिसऱ्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रामसाठीची मार्गदर्शक तत्व जारी करणार आहे. या योजनेसाठी 565 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 5 वर्षांचा कृती आराखडा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंमलात आणला जाईल. या योजनेअंतर्गत नकाशे, जमिनीच्या मालकीचे तपशील, मालमत्ता नोंदणी आणि न्यायालयीन प्रकरणं परस्पर सुसंगत पद्धतीनं एकत्रित केली जाणार आहेत. इस्माइली मुस्लिम समुदायाचे 50वे परंपरागत इमाम आणि आगाखान डेव्हलपमेंट नेटवर्कचे अध्यक्ष 5वे प्रिन्स रहीम आगाखान पहिल्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. प्रिन्स रहीम आगाखान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल गोव्यातील 6 पदरी पोरवरीम इलिव्हेटेड कॉरिडॉरचं उद्घाटन केलं. सुमारे 641 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 5 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या या मार्गावरून दररोज 75,000 ते 80,000 वाहनांची ये जा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सध्याच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण 60% कमी होईल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. सुधारित पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्थेमुळे गुंतवणूक आकर्षित होईल, रोजगार निर्माण होतील आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असंही गडकरी यांनी नमूद केलं. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत अमेरिकेचे बेन शेल्टन आणि 11वा मानांकित फ्रान्सिस टियाफो यांच्यात पुरुष एकेरीची उपांत्य फेरी आज होईल. उद्या होणाऱ्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत गतविजेती आर्यना सबलेंका हिचा सामना 3रा मानांकित जेसिका पेगुलाशी होईल, तर चौथं मानांकन असलेली कोको गॉफ ही कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिनासोबत सामना खेळेल. जागतिक तिरंदाजी पॅरामालिकेच्या 3रा टप्प्याचा समारोप काल अहमदाबाद इथं झाला. काल शेवटच्या दिवशी पॅरा ऑलिम्पिक चॅम्पियन हरविंदर सिंग आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या शीतल देवी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकं जिंकली. या स्पर्धेत 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 8 कांस्य पदकांसह भारतानं 15 पदकं मिळवली आहेत. दुबई इथं सुरू असलेल्या 20 षटकांच्या आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतील पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजकांना संधी देण्यासाठी एकत्र काम करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भारताकडून नेपाळच्या मदत

0: कार्यात वाढ, 130 टनांहून अधिक मदत साहित्य रवाना. आणि आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज पहिला उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: स्वच्छतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: सर्व अरिष्ट आणि अनिष्ट गोष्टींना प्रमुख कारण एकच आहे, ते म्हणजे लोकसंख्येमध्ये प्रचंड होत असलेली वाढ। हे होय, नोकऱ्या कमी आणि पदवीधर संख्येनं अधिक, त्यामुळं सर्वांनाच नोकऱ्या मिळणं शक्य नाही, हे ओघानं चालं। त्यात भर कॉम्प्युटरची। पूर्वीपेक्षा कमी वेळात आणि कमी माणसात उत्तम कार्य त्यामुळं साधता येतं। कॉम्प्युटरमुळे सुद्धा बेकारीमध्ये वाढ झालेली आहे, म्हणून पदवीधर तरुणांनी नोकऱ्यांच्या पाठी न लागता स्वतंत्र व्यवसाय करण्याचा पर्याय शोधला पाहिजे। अडाणी अशिक्षित माणसं सुद्धा स्वतंत्र उद्योगधंदे करून पैसा आणि संपत्ती मिळवतात, मग पदवीधर तरुणांना तसं करण्यास काहीच अडचण असता कामा नये। दुसरा मुद्दा असा की नोकऱ्यांच्या मागे धावणाऱ्या तरुणांना नोकऱ्या न मिळाल्यामुळं त्यांच्या ठिकाणी नैराश्य आणि वैफल्य येतं। अशा परिस्थितीत ही पदवीधर तरुण मुलं वाटेल ते करण्यास प्रवृत्त होतात। अशा परिस्थितीत नेमका फायदा समाजातील दुर्जन माणसं अचूक उठवतात। नोकऱ्या देण्याच्या निमित्तानं या तरुण मुलांना ती दुर्जन माणसं अनिष्ट गोष्टी करण्यास सांगतात, आणि एकदा का त्यांच्या हातून गुन्हा घडला की मग त्या तरुण मुलांना दुर्जन माणसांच्या पाठीमागे फरफटत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही। वाघाच्या गुहेत गेलेला माणूस परत येऊ शकत नाही, त्याप्रमाणे दुर्जन माणसांच्या आहारी गेलेल्या तरुण मुलांना परतीचा मार्ग बंद होतो। अशा परिस्थितीमध्ये कितीही पश्चाताप झाला तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण वेळ निघून गेलेली असते। तिसरा मुद्दा असा की काळे धंदे करून काळा पैसा मिळवणारी अशिक्षित किंवा सुशिक्षित माणसं गडगंज संपत्ती मिळवतात, चैन चंगळ करतात, हे

तरी खरं असलं तरी हे लोक सुखी जीवनाला संपूर्ण पारखे झालेले असतात ही गोष्ट युवा पिढीनं आणि विद्यार्थी वर्गानं लक्षात ठेवली पाहिजे. काळा धंदा करून काळा पैसा संपादन करणारी माणसं हे प्रत्यक्षात गुन्हेगार असतात, परंतु प्रत्यक्ष गुन्हा साबित होईपर्यंत ही माणसं उजळ माथ्यानं समाजात वावरत असतात. अशा या गुन्हेगार लोकांना सुख शांती समाधान केव्हाही मिळत नाही, उलट हे लोक भयंकर टेन्शनखाली जीवन जगत असतात, जे जगणं म्हणजे प्रत्यक्षामध्ये क्षणाक्षणाला मरण असतं. निसर्ग नियमाप्रमाणे काळे धंदे करणाऱ्या माणसांची दुष्कृत्य आज ना उद्या बुमरँग होऊन त्यांच्यावर उलटतात. सर्व प्रकारचे शारीरिक आणि मानसिक रोग, संकट, आपत्ती, विपत्ती, क्लेश, दुःख, व्यसनांच्या आहारी गेलेली मुलं अशा अनिष्ट गोष्टींना या लोकांना सामोरं जावं लागतं. अनिष्ट आणि भ्रष्ट मार्गाने मिळवलेला शापित पैसा तो मिळवणाऱ्यांना तापदायक तर ठरतोच, पण तो पैसा त्यांच्या मुलाबाळांना आणि पुढील पिढ्यांना वारसा हक्कानं आणि निसर्ग नियमानुसार अत्यंत क्लेशकारक, दुःखकारक आणि हानिकारक ठरतो. हे सर्व लक्षात घेऊन युवा पिढीनं, विद्यार्थ्यांनी अशा दुर्जन माणसांच्या आहारी जाऊ नये हेच त्यांच्या आणि राष्ट्राच्या हिताचं आहे. चौथा मुद्दा असा की पैसा मिळवणं या गोष्टीला विद्यार्थ्यांनी वाजवीपेक्षा फाजील महत्व देऊ नये. पैसा कोणीही मिळवू शकतो, चोर, दरोडेखोर, दहशतवादी, वेश्या, काळा बाजार करणारे लोक, भ्रष्टाचारी सुद्धा अनिष्ट गोष्टी करून पैसा मिळवतात आणि चैनचंगळ करतात, परंतु ही माणसं आत्ता म्हटल्याप्रमाणे कधीही सुखी होऊ शकत नाहीत. प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी तो सुद्धा या लोकांना सुखी करू शकणार नाही. दुसऱ्यांना फसवून, लुबाडून आणि दुःखाच्या खाईत लोटून पैसा मिळवणारा कोणीही माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. पैसा म्हणजे लक्ष्मी असं सर्वसामान्यपणे समजलं जातं, परंतु हे पूर्ण सत्य नाही. अनिष्ट मार्गानं मिळवलेला पैसा म्हणजे प्रत्यक्षात कडक लक्ष्मी असून चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा ही महालक्ष्मी होय. कडक लक्ष्मी जीवनात सर्व प्रकारच्या कटकटी, क्लेश आणि कलह निर्माण करण्यास कारणीभूत ठरते, तर त्याच्या उलट महालक्ष्मी माणसाच्या जीवनात सुख शांती यश आणि समृद्धी प्राप्त करून देते. ज्याप्रमाणे निसर्ग नियमांना अनुसरून माणसाच्या पोटी माणूसच जन्माला येतो, वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो, त्याचप्रमाणे दुःखातून दुःखच निर्माण होतं आणि सुखातून सुखच निर्माण होतं. म्हणून जे दुसऱ्यांना सुख किंवा दुःख देतात ते सुखदुःख बुमरँग होऊन सहस्रपटीनं परत येऊन त्यांना सुखी किंवा दुःखी करण्यास कारणीभूत ठरतं. विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी हे लक्षात ठेवावं की चैनचंगळ करणाऱ्या लोकांच्या वाट्याला सरते शेवटी दैन्य आणि ओंगळ जीवन हमखास येतं. शिवाय जे लोक अनिष्ट मार्गाने काळा पैसा संपादन करतात ते लोक राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला भयंकर धोका निर्माण करतात. असे हे लोक समाजद्रोही आणि राष्ट्रद्रोही असून राष्ट्राचे एक नंबरचे शत्रू होत. पैसा या संदर्भात जीवनविद्येचा दृष्टिकोन काय आहे ते थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. मानवी जीवनात पैशाला इतकं महत्व दिलं गेलेलं आहे की पैसा हेच माणसाचं सर्वस्व होऊन बसलेलं आहे. असं घडण्याचं प्रमुख कारण हे की पैशाच्या बळावर माणसाला सर्व काही विकत घेता येतं. इतकंच नव्हे तर माणसाला सुद्धा विकत घेण्याचं सामर्थ्य पैशामध्ये आहे. पैशासाठी माणसं अक्षरशः पिशी होतात आणि त्यापैकी ते स्वतःला जीवनामध्ये हरवून बसतात. जीवनविद्या सांगते की पैसा हे वास्तविक साधन आहे पण ते साध्य मात्र नाही, आणि ही महत्वाची गोष्ट विसरल्यामुळेच

0: व अनिष्ट प्रकार घडत असतात. पैशासाठी मरमर मरणाऱ्या माणसांना पैशानं मिळणाऱ्या संपत्तीचा उपभोग घ्यायला मरेपर्यंत वेळच मिळत नाही. त्यांनी मिळवलेला पैसा मात्र इतरांच्याच कामी येतो आणि प्रत्यक्षात ती माणसं पैशाचा दुरुपयोग करून कामातून जातात. थोडक्यात, पैशाचा हव्यास हा सर्वांच्याच नाशाला कारणीभूत ठरत असतो. आमचे काही अमृत तुषार या संदर्भात ध्यानात घेणं अत्यंत आवश्यक आहे. जीवनविद्या सांगते की पैसा हा जीवनात अत्यंत आवश्यक आहे खरं, परंतु त्याची मर्यादा ओळखणं बरं. खऱ्या अर्थानं तोच श्रीमंत जो पूर्ण झाला निरासक्त. मनी इज समथिंग बट नॉट एव्हरीथिंग. पैशाची कमाई संसार सुखाचा करण्यास जितकी आवश्यक आहे त्याहून अधिक महत्वाची आहे पुण्याईची कमाई. पैसा ही लक्ष्मी नसून शांती ही वास्तविक खरी लक्ष्मी आहे. शांती हेच खरं ऐश्वर्य आणि खरी संपत्ती तीच होय. सुखसोय प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य पैशात आहे, परंतु सुखशांती प्राप्त करून देण्यास मात्र पैसा असमर्थ ठरतो. जीवनविद्या सांगते की जीवनात पैसा जितका आवश्यक तितकंच पुण्यही आवश्यक असतं. या सत्याची जाणीव मानवजातीला जेव्हा होईल तेव्हाच विश्वामध्ये खरी क्रांती घडेल. वास्तविक पैसा हा देव आहे जर त्याचा सदुपयोग केला तर, या उलट पैसा हा दैत्य आहे जर त्याचा दुरुपयोग झाला तर. जीवनविद्या सांगते की पैसा हे सर्वस्व आहे असं जोपर्यंत माणसांना वाटत राहील तोपर्यंत ते खऱ्या अर्थानं सर्वस्वाला मुकत राहतील हे निश्चित. संपादित केलेली गडगंज संपत्ती मुलांच्या बुद्धीला गंज चढवते. गांजा, अफू, दारू, गर्द अशा अनिष्ट व्यसनांच्या आहारी नेते आणि सरते शेवटी त्यांना रसातळाला नेऊन पोचवते. पैसा हाच देव आणि संपत्ती हीच लक्ष्मी असं माणसाला जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत माणसातील माणुसकी निर्माण होणार नाही आणि मानवजातीला अपेक्षित असलेले सुख, शांती, समाधान कधीही प्राप्त होणार नाही. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
3: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
4: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आहे। श्रोतेहो, ठीक 9 वाजता गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। दरम्यान सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात जनार्दन महाराज यांची रचना, कमलाकर भागवत यांचं संगीत।

आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 9 वाजलेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. नमस्कार. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातली गीतं ऐकणार आहोत. सुरुवात यादव की बारात या चित्रपटातल्या गीतानं. आवाज आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा, रचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार आर डी बर्मन.

0: श्रोते हो, आ गले लग जा या चित्रपटासाठी हा होता किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा युगुल स्वर. रचना होती साहिर लुधियानवी यांची, संगीत आर डी बर्मन यांचं. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आज या कार्यक्रमात आपण 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातली गीतं ऐकत आहोत.
1: कुठे आहे
2: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
1: हे तर झटपट काम आहे.
2: कसं?
1: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटरने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
2: आणि बाकी चेंजेस?
1: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने, केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
2: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते
3: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
0: आणि श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता बॉबी या चित्रपटासाठी शैलेंद्र सिंग यांचा आवाज, आनंद बक्षी यांची रचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
0: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या गीतबहार या कार्यक्रमात। सकाळचे 9:19 झाली आहेत। या कार्यक्रमात आता अनामिका या चित्रपटासाठी आशा भोसले यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांचे बोल, संगीत RD बर्मन यांचं, चित्रपट अनामिका

आणि श्रोते हो गीतबहार या कार्यक्रमात आता शेवटी अभिमान या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची रचना, एस टी बर्मन यांचं संगीत.

0: श्रोते हो, अभिमान या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या गीत बहार या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंडं आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
0: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. आता एनसीईआरटी प्रायोजित कार्यक्रम उमंग.

बरसात और मेंढक।

0: अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। अब आपकी मित्र विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
1: उमंग उमंग उमंग उमंग
2: श्रोतेहो NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
3: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू। दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन, वेटरने फेकला स्पेन, 4,000 आलं बिल। रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून। रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल। तुम्ही QR कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट, डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट।
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
5: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।
2: आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे ठीक 10 वाजलेत। श्रोतेहो, आता जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत, उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे।
6: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त समन्वित रूपक उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे। लेखन सुखदेव साळुंके, निवेदन सुप्रभा जोशी, निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर आणि सादरकर्ते योगीराज बच्चे।

0: की बस आता मी थकलोय, मी थकलोय.
1: अजून एक प्रयत्न आणि पुन्हा अपयश. 4 वर्ष झाली पुण्यात अभ्यास करतोय, घरचे शेतात घाम गाळून पैसे पाठवतात, शेजारपाजारचे विचारतात, काय रे कधी होतोय अधिकारी. मी काय उत्तर देऊ त्यांना? सगळ्या मित्रांची निवड झाली, नोकऱ्या लागल्या, मीच मागे राहिलो. दरवेळी कट ऑफवरून 1-2 मार्क कमी पडतात. माझं आयुष्य निरर्थक आहे. या अपयशापेक्षा आणि घरच्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यापेक्षा सगळं संपवलेलं काय वाईट. बस झालं आता हे किती दिवस.
2: तीन वर्ष झाली निसर्ग पार पाठ फिरून बसलाय. पेरलेलं उपवत नाही आणि उगवलेलं हाती येत नाही. कालच बँकेची लाल नोटीस दारावर चिटकून गेल्यात. सावकाराची माणसं जिथं भेटल तिथं अपमान करतात, वाटल ते बोलतात. जसं माझं शेत वाढलंय तसं माझं मन पण वाढलंय, पार वाढून गेलंय. पोरीचं लग्न डोक्यावर आहे, पोराच्या कॉलेजची फी भरायची. काय करू आणि कसं करू, सगळी रात्रीची झोप उडाल्या. मला कुठलाच मार्ग दिसत नाही. आता फक्त दिसत्या ती मला विहिरीची वाट, आणि ह्या विहिरीच्या वाटेवर सगळा त्रास एका क्षणात संपवून टाकायचा आहे. 5 झालं नाही जगायचं.
0: समीर आणि महात्मा ही केवळ 2 नावं नाहीत, हे आपल्या समाजातल्या त्या अस्वस्थ मनाचे प्रातिनिधिक आवाज आहेत, जे संकटाच्या दडपणाखाली श्वास गुदमरल्यासारखं अनुभवत आहेत. 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की कोणत्याही समस्येपेक्षा आयुष्य नेहमीच मोठं असतं.

आयुष्याचा रस्ता नेहमीच सरळ असतो असं नाही. कधी वळणावर इतकं दाट धुकं पसरतं की पुढचा रस्ताच दिसेनासा होतो. मन एकाकी पडतं, विचारांचं चक्र थांबत नाही आणि एका क्षणी वाटू लागतं

0: माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार करते तेव्हा तिला तिचं आयुष्य संपवायचं असतं का की तिला तिच्या वेदनांना संपवायचं असतं? आपण आज या विषयावर उघडपणे बोललं पाहिजे. आज आपल्या सोबतीला आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मानसी. डॉक्टर मानसी, स्वागत आहे आपलं.
1: धन्यवाद. अगदी बरोबर म्हणालीस. आत्महत्या ही अचानक घेतलेली पायरी मुळीच नसते, ती एका दीर्घ मानसिक प्रवासाची आणि त्रासाची परिणीती असते. नैराश्य, अतिचिंता, अचानक आलेले आर्थिक संकट किंवा नात्यांमधली कटुता यामुळं मेंदूतील रसायनांचं संतुलन बिघडतं. ही एक वैद्यकीय स्थिती आहे. जसा शरीराला आजार होतो तसा मनालाही आजार होतो. पण दुर्दैवानं आपल्या समाजात मानसिक आजारांवर बोलणं हे कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं. हा दृष्टिकोन बदलणं अत्यंत गरजेचं आहे.
0: मग डॉक्टर, जेव्हा एखादी व्यक्ती अशा नैराश्यात असते तेव्हा तिचं वर्तन कसं ओळखावं? आपण तिच्याशी संवाद कसा साधावा?
1: अगदी सोपंय. अशी व्यक्ती अचानक शांत होते, स्वतःला इतरांपासून वेगळं करते. माझं असणं किंवा ना असणं सारखंच आहे अशा गोष्टी बोलते. खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या सवयी बदलतात. हे सगळं आत्महत्येचे धोक्याचे इशारे असतात. अशा वेळी त्या व्यक्तीला तू असं का करतोयस किंवा तू कमजोर आहेस असं टोचून बोलण्याऐवजी तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं हा सर्वात मोठा उपाय असतो. तिला हा विश्वास देणं गरजेचं असतं की काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे.
0: म्हणजे डॉक्टर, उपदेश करण्यापेक्षा फक्त शांतपणे ऐकून घेणं जास्त महत्वाचं आहे?
1: हो, जेव्हा आपण ऐकून घेतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनातला ताण अर्धा होतो.
0: समीर, ज्याने एका रात्रीत जगणं संपवण्याचा विचार केला होता, तो आज आपल्या

0: समोर उभा आहे. समीर, तुझा हा निराशेकडून आशेकडे जाणारा प्रवास कसा बदलला? त्या रात्री नक्की काय घडलं होतं?
1: त्या रात्री निकाल लागला होता आणि माझं नाव यादीत नव्हतं. मी खोलीचा दरवाजा आतून बंद केला. पंख्याकडे बघत विचार करत होतो की बस आता सगळं संपवायचं. अचानक माझ्या मोबाईलची स्क्रीन चमकली. मित्राचा राहुलचा फोन होता. मी फोन उचलला नाही, तरी तो परत परत फोन करीत राहिला. शेवटी मी फोन उचलला आणि कोरड्या आवाजात म्हटलं, बोल राहुल.
0: मग राहुल काय म्हणाला?
1: तो म्हणाला, समीर, मी तुझ्या खोलीच्या खाली उभा आहे, दरवाजा उघड, आपण चहा प्यायला जाऊ. मी म्हटलं, मला नाही यायचं. पण तो जबरदस्तीने वर आला. त्याने माझा चेहरा पाहिला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो म्हणाला, समीर, तू फार शांत दिसतोयस, काही अडचण आहे का? मला वाटलं मी टाळावा, पण त्याने पुन्हा विचारलं, समीर, तुझ्या डोळ्यातली भीती मी ओळखू शकतोय, काय झालंय सांग मला.
0: मग त्या एका प्रश्नानं तुझ्यावर काय परिणाम झाला?
1: मी स्वतःला रोखू शकलो नाही. ताई, मी त्याच्या मिठीत ढसाढसा रडलो. 4 वर्षाचा साचलेला सगळा राग, भीती, अपयश आणि घरच्यांच्या अपेक्षांचा ताण मी त्याच्यासमोर मोकळा केला. त्याने मला जराही जज केलं नाही, तो शांतपणे ऐकत राहिला. मग तो म्हणाला, अरे समीर, अपयश म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, ही एक परीक्षा होती, आपण एकत्र पर्याय शोधू. दुसऱ्या दिवशी तो मला डॉक्टर मानसीकडे घेऊन गेला. चर्चेनंतर डॉक्टर मानसी मला म्हणाल्या,
2: समीर, अरे प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतात. काही वेळा तुमच्या आयुष्यात अशी एखादी अत्यंत तणावपूर्ण आणि अडचणीची परिस्थिती निर्माण होते की जिथून आपल्याला फक्त पळून जावंसं वाटतं. कधीकधी चिंताग्रस्त किंवा निराश असणं हे सामान्य असलं तरी हे लक्षात ठेवा की एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी आपलं जीवन संपवणं हा काही त्यावरचा उपाय नाही. कधीकधी लोक कठीण भावनिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दारू किंवा अंमली पदार्थाचा वापर करतात, परंतु यामुळे समस्या सुटण्याऐवजी गुंतागुंतच वाढते. आपल्या सर्वांच्या आयुष्यात एका मर्यादेपर्यंत ताण आणि प्रश्न हे असतातच, परंतु ते एका मर्यादेपलीकडे जात असतील आणि त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज असते. आपल्या मनात सुरू असलेली खदखद मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशकांना सांगण्यात कोणताही कमीपणा नसतो. त्यामुळे समीर, तू खूप नशीबवान आहेस, कारण तुला राहुल सारखा एक जीवाभावाचा मित्र आहे. आणि राहुल, तुझं सुद्धा खूप कौतुक आणि अभिनंदन. केवळ तुझ्या त्या 2 आश्वासक शब्दांनी तू आज तुझ्या मित्राला जीवनाची एक अनमोल भेट दिलीस. असंच मैत्र जपा.
1: मानसोपचाराने आणि मित्राच्या साथीने मला समजलं की स्पर्धा परीक्षा हे माझं आयुष्य नव्हतं, ते फक्त आयुष्याचा एक भाग होता. आज मी दुसऱ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करतोय आणि मी खूप खुश आहे.
0: मानसी मॅडम, विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज कितपत आहे असं तुम्हाला वाटतं?
2: विद्यार्थ्यांचं समुपदेशन हे त्यांच्या मानसिक, भावनिक आणि शैक्षणिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीच्या पिढीच्या तुलनेत आजच्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं जीवन अनेक प्रकारे गुंतागुंतीचं झालं आहे. या स्पर्धेच्या युगात त्यांना वेळोवेळी ताणतणावाला सामोरं जावं लागतं. यामध्ये केवळ शैक्षणिक यशच नाही तर सामाजिक, भावनिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या देखील समाविष्ट असतात. त्यामुळं या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना व्यावसायिक मदतीची गरज भासते, जी समुपदेशनाद्वारे मिळते. समुपदेशक विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना मोकळेपणानं व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा देतात, तसंच ते विद्यार्थ्यांच्या समस्यांचं मूळ कारण शोधण्यात त्यांना मदत करतात. त्यामुळं विद्यार्थी स्वतःच्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. समुप

0: निर्देशनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील चांगल्या गुणांची जाणीव होते, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढून ते अधिक सकारात्मक होतात. याशिवाय समुपदेशक विद्यार्थ्यांना ताण तणाव आणि चिंता हाताळण्यासाठी प्रभावी तंत्र शिकवतात, जसं की श्वास घेण्याचे व्यायाम, मेडिटेशन आणि वेळेचं नियोजन. यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात आमूलाग्र बदल होतो.
1: माधवा, तुमच्या बाबतीत संवादाची ही किमया कशी घडली? तुम्ही त्या अंधारातून बाहेर कसे आलात?
2: ताई, शेतात म्या बाबळीच्या झाडाखाली एकटाच बसलो होतो. हातात कीटकनाशकाची बाटली होती. डोक्यात फक्त एकच विचार चालला होता की हे प्यायचं आणि मोकळं व्हायचं. इतक्यात गावातला माझा मित्र त्याच्या रानातनं चालला होता. त्यानं बघितलं आणि तो माझ्याकडे धावत आला. त्यानं ती माझ्या हातातली बाटली हिसकून घेतली आणि मला घट्ट मिठी मारली आणि जोरात ओरडला, माधबा काय करतोयस, हेडबीड लागलंय काय तुला?
1: मग तुम्ही काय उत्तर दिलं माधबा?
2: मी त्याला काय सांगणार ताई, त्याला म्हटलं, बळीरामा सोडून दे मला, अरे माझ्या डोसक्यावर एवढं कर्ज आहे आणि सगळं पीक गेलंय. सावकार घरात येऊन रोज अपमान करतोय. मी राहिलो तर पोरीचं लग्न कसं होणार? पोराला कोण शिकवणार? मी गेलो तर माझ्या इम्याचं पैकं मिळतील माझ्या घराला? तर बळीरामानं माझ्या दोन्ही कालावर हात ठेवला आणि मला विचारलं, माधबा तू गेलास तर तुझ्या विम्याच्या पैशाचं काय करायचं? तू नसशील तुझी पोरं पोरकी होतील की? तुझी बायको जन्मभर रडल. कर्जापेक्षा तुझी साथ लय महत्वाची आहे भावा. तू जगलास तर त्यांना त्या पैक्याचा उपयोग होईल.
1: मग बळीरामाच्या त्या शब्दांनी तुमच्या मनात काय बदल घडवला?
2: ताई, माझं डोळं लक्क उघडलं बघा. मला तो तसाच धरून बँकेत घेऊन गेला. बँकेच्या साहेबांना आमची परिस्थिती समजावून सांगितली, कर्जाचं पुनर्गठन केलं. बळीरामानं मला शासनाच्या नव्या योजनांची पण माहिती दिली. माझ्या घरानं मला मिठी मारली बघा त्यावेळा. माझ्या घरातली मला म्हणालीत, चटणी भाकर खाऊ पण सोबत राहू. ताई, माझ्या शेतात आता आधुनिक पद्धतीनं भाजीपाला पिकवतोय मी. संकटाशी दोन हात केल्यात. लोक किती जरी म्हणतात की मार्ग निघत नाही, पण मार्ग निघतोच ताई. आज माझं शेत पुन्हा हिरवं होतंय आणि माझं मन पण.
1: पाहिलं, एक राहुल आणि एक बळीराम जर आपल्या आसपास असेल, किंवा आपण स्वतः गुणासाठी राहुल किंवा बळीराम बनलो, तर किती आयुष्य वाचू शकतात? फक्त एका संवादाने दोन जीवन बदलले, मनाचे दरवाजे उघडले की आशेचा प्रकाश आत येतोच.

0: मानसी मॅडम, आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणं किंवा त्यांच्याकडे जाणं या सगळ्या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, तर तुम्ही काय सांगाल याबद्दल?
1: हो, आपण जाणताच की चेंजिंग द नरेटिव्ह ऑन सुसाईड ही या वर्षीच्या जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाची संकल्पना आहे. आता याचा शब्दशः अर्थ पाहायचा झाला तर आत्महत्येचे वर्णन बदला, म्हणजेच आत्महत्या किंवा मानसिक आजाराबद्दलच्या नकारात्मक विचारांना बदलून संवादाचा आणि मदतीचा नवा दृष्टिकोन निर्माण करा. तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारचा आणि किती तीव्रतेचा मानसिक आजार आहे हे फक्त मानसोपचार तज्ज्ञांनाच कळू शकतं, आणि मानसोपचार तज्ज्ञांकडे जी मंडळी उपचारासाठी जातात ती वेडी असतात असा सार्वत्रिक समज आपल्याकडे दिसून येतो. परंतु फक्त वेड लागणे एवढंच नाही तर इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक समस्या आणि आजार माणसाला असू शकतात, आणि वेळीच समुपदेशकांकडे किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे आपण गेलो तर हे आजार पूर्णपणे बरे होतात. बरेचदा चित्रपटातून दाखवल्या गेलेल्या अतिरंजित उपचारांमुळे, जसं की शॉक ट्रीटमेंट असेल, त्यामुळे एक प्रकारची वाईट

0: प्रतिमा जनसामान्यांमध्ये तयार होते. त्यामुळे मग मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं म्हणजे फक्त शॉक ट्रीटमेंट घेणं असा गैरसमज बळावलेला दिसतो. किंवा तुझं दुखणं मानसिक आहे असं एखाद्यानं लेबर लावलं की आपल्याला धक्का बसतो. परंतु जेव्हा उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या आणि इतर लहान सहान शारीरिक व्याधींसाठी आपण डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतो तेव्हा आपल्याला त्यात काहीच वावगं वाटत नाही. मग जसं शरीराला आजार होऊ शकतात तर मनाला होणार नाहीत का? तर नक्कीच होतात. आणि मग त्यामुळेच आपल्याला समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन आजाराचं निदान करून घेणं आणि गरज पडली तरच औषधोपचार घेणं ही इतकी साधी प्रोसिजर आहे. त्यामुळं मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं म्हणजे वेळ लागणं हा 100% गैरसमज असून असा विचार करणारी मंडळीच वेडी आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटी आपण सर्वांनीच एक लक्षात घेणं महत्वाचं आहे की धिस टू शाल पास. परिस्थिती ही कायम बदलत असते.
1: शब्दांमध्ये जगण्याची ताकद असते. जर तुमच्या मनात किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाच्या मनात असा विचार येत असेल तर निसंकोचपणे कोणाशी तरी बोला, तुमच्या भावना व्यक्त करा. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. कठीण काळात स्वतःला सावरून बघ. रात्र संपल्यानंतर उजाडणारा तो सूर्य बघ. समस्या तात्पुरत्या असतात दोस्ता, तू फक्त विश्वासाने पाऊल पुढे टाकून बघ. शासनाने अनेक स्वयंसेवी संस्थांनी मानसिक स्वास्थ्यासाठी मोफत हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. टेलिमानस सारख्या 24 तास उपलब्ध असणाऱ्या राष्ट्रीय हेल्पलाईन 1-4-4-1-6 किंवा 1-800-89-1-4-4-1-6 वापर करा. तज्ञांचं मार्गदर्शन घ्या. चला, आज जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण एक संकल्प करूया. आपण एकमेकांशी मनापासून संवाद साधू. कुणी मनातलं सांगत असेल तर ते सहानुभूतीने ऐकून घेऊ आणि आपल्या प्रियजनांना अंधारात कधीही एकटं सोडणार नाही. कारण प्रत्येक जीवन मौल्यवान आहे आणि प्रत्येक काळ्या रात्रीनंतर एक नवी सुंदर पहाट ठरलेली असते.
0: आताच आपण जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत. उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे. लेखन सुखदेव साळुंके. निवेदन सुप्रभा जोशी. सहभाग समीर ओंकार धवन. महात्मा योगीराज बच्चे आणि डॉक्टर मानसी अपर्णा खोपटीकर. निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:20 झालीत. श्रोते मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला नाग देशपांडे यांची रचना, राम फाटक यांचं संगीत, आवाज आहे सुधीर फडके यांचा.

0: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
2: 2 ते 10 डिसेंबर 2026. इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
1: अंकोर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
2: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
1: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
2: ऑनलाइन बुकिंग साठी इंडिया कंबोडिया अंकोर फाउंडेशन पुणे. संपर्कासाठी फोन 70662-50-362.
1: फोन पुन्हा एकदा 70662-50-362.
3: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
4: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
3: कळलं.
4: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा असल केशर बदाम पिस्ता युक्त
3: रुचिरा केशरी दूध मसाला.
5: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
6: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
6: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
5: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
5: फोन 940-440-8000.
7: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
8: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
7: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, 10:30 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेऊया. आणि

मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेऊया. आणि आता मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शांताराम नांदगावकर यांची गीत आणि संगीत रचना अपर्णा देव यांच्या आवाजात.

श्रोतेहो, याबरोबरच मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 वाजलेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. सुरुवातीला गंमत जम्मत या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांचा आवाज, शांताराम नांदगावकर यांची रचना आणि संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:36 झाले आहेत. आता गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं गीत.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये मधुसूदन कालेलकर यांची रचना आणि अनिल अरुण यांचं संगीत.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

श्रोता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:48 झाली आहेत. या कार्यक्रमामध्ये आता नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटासाठी आपण अनिल अरुण यांचं संगीत ऐकणार आहोत. शांताराम नांदगावकर यांची रचना ऐकणार आहोत आणि हा आवाज आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो, कळत नकळत या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 11 वाजलेत. आता

गात रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आपलं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमाची सुरुवात जावेद अख्तर यांच्या रचनेनं, संगीतकार अनु मलिक, चित्रपट इश्क, आवाज उदित नारायण आणि विभा शर्मा यांचा.

गात रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:09:15 झाले आहेत. श्रोते होता खिलाडी या चित्रपटासाठी अनवर सागर यांची रचना, जतीन ललित यांचं संगीत, अभिजित आणि अलका याज्ञिक यांचा आवाज.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या कार्यक्रमात आता खलनायक या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांचा आवाज, आनंद बक्षी यांची रचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

श्रोते हो, हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटासाठी हा होता सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांचा आवाज. रचना होती समीर यांची, संगीत होतं जतीन ललित यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:30 वाजलेत. आता या कार्यक्रमामध्ये हम दिल दे चुके सनम या चित्रपटासाठी कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती यांचा आवाज, महबूब यांची रचना, इस्माईल दरबार यांचं संगीत.

झूठ बोले कव्वा काटे या चित्रपटासाठी हा होता उदित नारायण यांचा आवाज, आनंद बक्षी यांची रचना, आनंद मिलिंद यांचं संगीत. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या कार्यक्रमात आता उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा युगुलस्वर, समीर यांची रचना, अनुमलिक यांचं संगीत.

श्रोते हो आता लगान या चित्रपटासाठी उदित नारायण, अलका याज्ञिक आणि वसुंधरा दास यांचा आवाज, जावेद अख्तर यांची रचना, ए आर रेहमान यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आता शेवटी 100 डेज या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम यांचा आवाज़।

श्रोते हो, 100 डेज या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या गात रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आणि 12 वाजता आमच्या सख्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या प्रसारणासाठी मी अमृता दैनी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रावण महिन्यात निसर्ग अगदी हिरवागार होऊन जातो. पावसाचं वेगवेगळं रूप आपल्याला बघायला मिळतं. पावसाच्या पाण्यात जमिनीत बी रुजतं, पिकं शेतात डोलू लागतात आणि मग अशा प्रसन्न वातावरणात येतो तो म्हणजे पोळ्याचा सण. बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र. वर्षभर शेतात राहणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. आज बघा ना, बैलांचा पूर्ण विश्रांतीचा दिवस. त्यांना सजवून गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो, त्यांना आराम दिला जातो. मैत्रिणींनो, थोडक्यात काय तर पोळा

केवळ एक सण नसून माणूस प्राणी आणि निसर्ग यांच्यातील अतूट आणि सुंदर नात्याचा सोहळा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण जीवनाशी घट्ट नातं सांगणारा हा पारंपरिक सण आहे. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत अशीच कायम राहावी यासाठी या सणाचं महत्व मुलांना सांगणं, त्यांना समजावून देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हा सण सुद्धा आनंदानं आपण साजरा करायला पाहिजे. चला तर तुम्हा सर्वांना पोळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते. आणि आता ऐकूया मला घेऊन चला या चित्रपटातलं हे गीत.

नंतर वळूया आपल्या मालिकेकडे. प्रत्येक क्षेत्रात झेप घेणारी स्त्री ही उद्योगात तरी कशी मागे राहील, हो ना. तिनं बऱ्याच व्यवसायांमध्ये आपले पाय घट्ट रोवले आहेत आणि यशस्वी उद्योजिका तिनं बनवून दाखवलंय. तर मैत्रिणींनो, आपण तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये अशाच आपल्या मैत्रिणींना आमंत्रित करीत असतो. आज आपल्यासोबत आहेत इव्हेंट ऑर्गनायझर मनीषा बावनकर. जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायाच्या एकंदर प्रवासाविषयी आणि त्यांच्याशी संवाद साधत आहेत मंजुषा वंजारी. चला तर ऐकूया तिची उद्योग भरारी.

0: मैत्रिणींनो नमस्कार. तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये आज आपण एका अशा मैत्रिणीबद्दल जाणून घेणार आहोत की ज्या एक इव्हेंट ऑर्गनायझर आहेत. इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं ही एक कला आहे, आर्ट आहे. अनेक वेगवेगळे कार्यक्रम, त्यात परंपरा, संस्कृती, नाती, इतरांच्या विचारांचा विचार करून अगदी नियोजनपूर्ण पद्धतीची मांडणी जी प्रत्येकाला आवडली पाहिजे या हेतूनी केलेली असते. हल्ली प्रत्येक छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला इव्हेंट ऑर्गनायझर हवे असतात. कारण हेच की कुठलाही कार्यक्रम उत्तम रीतीनं आणि सर्वार्थानं पार पडावा. तर मैत्रिणींनो, आज अशाच इव्हेंट ऑर्गनायझर असलेल्या मनीषा बावनकर, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन लेडी इंटरप्रिनियर्स विंग च्या माजी अध्यक्षा या आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत. तर मनीषा बावनकर, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: मनीषाताई, तुम्ही इव्हेंट ऑर्गनायझर आहात. तर इव्हेंट ऑर्गनाईज करणं म्हणजे ही खरंच एक स्वतःमध्येच एक खूप मोठी कला आहे असं मला वाटतं, हो की नाही? कारण त्या दृष्टीने आपलं डोकं चाललं पाहिजे, आपले विचार चालले पाहिजे, प्रत्येकाच्या मनाचा, त्यांच्या भावनेचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये येतो, तसंच लहान मोठं सगळ्यांचा विचार येतो एकूणच. तर हे कसं काय सुचलं तुम्हाला?
1: ऍक्च्युली माझी एक मैत्रीण होती आणि मैत्रिणींना तर आपले गुण माहीतच असतात, सद्गुण म्हणा की दुर्गुण म्हणा, दोन्ही गोष्टी माहीतच असतात. तर तिने असं लक्षात ठेवलं होतं की बाबा मनीषा खूप छान इव्हेंट करू शकते, तिला अगदी म्हणजे हमखास अशी गॅरंटी होती की मी छानच करेल. तर तिने मला म्हटलं की बा माझ्या मुलीचा तिळव्याचा कार्यक्रम आहे आणि मनीषा तुला करायचा आहे, आणि मला असं वाटतं की एक 8 दिवसांचा फक्त मला तिने वेळ दिलेला होता, जानेवारी महिना होता तो. तर मी तिला नाही नाही म्हणायची मला सवयच नव्हती, हे एक विशेष. मी म्हटलं हो ठीक आहे मी करील. आणि त्यावेळेला माझी परिस्थिती फार वेगळी होती, हेल्थ इश्यूज होते, पण मी त्याला बस विचार केला की मला करायचंय म्हणजे करायचंय. आणि मी तो इव्हेंट अगदी इतका सुंदर पद्धतीने केला की कदाचितच संक्रांतीचा इव्हेंट अशा पद्धतीने त्या काळात होत असेल असं कोणी विचार करू शकत नाही. तर एक माउथ ऍडव्हर्टाइजमेंट त्यावेळेला खूप छान झाली.
0: अच्छा.
1: आणि ती माउथ ऍडव्हर्टाइजमेंट नंतर मग मी मला असं वाटतं की एक 4-5 दिवसानंतर मास्क ही फर्म रजिस्टर्ड केली.
0: अच्छा.
1: हा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्याचं नंतर केलं मी. पब्लिसिटी खूप चांगली झाली आणि मला एक आत्मविश्वास निर्माण झाला माझ्यामध्ये की मी खूप छान करू शकते.
0: अच्छा, कशा कशा प्रकारचे इव्हेंट्स तुम्ही करता?
1: इव्हेंट्स मध्ये तसं बघितलं ना तर सोशल इव्हेंट्स असतात ज्याच्यामध्ये आपण सगळे ट्रेडिशनल, मग बेबी शॉवर पासनं सगळे इव्हेंट्स त्याच्यामध्ये जातील. वाढदिवस आहे, लग्न आहे, बाकीचे जे काही सोहळे आहे आपले ट्रेडिशनल ते त्याच्यामध्ये जातात. आणि जे स्पेशल इव्हेंट्स आहेत ते फंड रेझिंग इव्हेंट्स असतात, जसं फ्लड विक्टिम्स असतात किंवा मग पॅन्डेमिक आलं होतं, असे जेव्हा पण काहीतरी म्हणजे वाईट परिस्थिती निर्माण होते आणि लोकांना पैशांची गरज असते तर त्यावेळेला काही इव्हेंट घेऊन त्याच्यामध्ये फंड रेज करायचा आणि तो मग डोनेट करायचा. तर असेही जे स्पेशल इव्हेंट्स आहेत ते पण मी घेतले. मग कॉर्पोरेट इव्हेंट्स असतात, तर कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये मी बऱ्याचशा शाळेतल्या मुलांना मुलींना एकत्र करून, महिलांना एकत्र करून वन डे सेमिनार्स घेतले आहे. तर त्याच्यामध्ये जसं इनर अँड आउटर ब्युटी, एक कसं असतं ना प्रत्येकामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असतो, तर तो दूर करण्याच्या दृष्टीने, म्हणजे माझी जशी हाईट भरपूर आहे, माझी जवळपास 5'11" हाईट आहे, तर त्यावेळेला मला लहानपणी फार इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता की बा अरे माझी उंचीच जास्त आहे. असं प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी असूच शकतं, असतच. तर ते कसं दूर करता येईल तर त्यावर विचार करून मी प्लान करून असा प्रॉपर एक सेमिनार ऑर्गनाईज केला आणि त्या त्या पद्धतीचे तसे गेस्ट स्पीकर बोलवले की महिलांमधला सगळ्यांमधला न्यूनगंड निघून जायला हवा. तसाच एक संवाद म्हणून एक सेमिनार ऑर्गनाईज केला, त्यात तर इतका छान प्रतिसाद मिळाला मला कॉलेजेसकडनं वगैरे, कारण की माझा उद्देश असा होता की त्या संवादातून आपण पैसा कसा जनरेट करू. बघा, संवादाने आपलं

0: सगळ्याच गोष्टी छान होऊ शकतात. तुमचं घर चांगलं राहू शकतात. घरात चांगला संवाद राहिला तर तुमच्या घरामध्ये आनंद निर्माण होतो आणि राहतो तो. तसंच तुम्ही समजा जर कुठे पण प्रोफेशनली कुठे प्रोफेशन तुमचं जे पण असेल त्याच्यामध्ये तुमचा संवाद चांगला राहू द्या, तुम्हाला तुमची प्रगती होतच राहणार आहे.
1: बिलकुल.
0: तर आरजे जसे असतात किंवा अँकर असतात तुमच्यासारखे, तर असं टीव्ही अँकर्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला ज्याच्यामुळे आपल्याला पैसा जनरेट होतो, आपण पैसा कमावू शकतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांपर्यंत गेल्या पाहिजे, त्यांना कळल्या पाहिजे की याच्यातूनही आपण पैसा कमावू शकतो.
1: बरोबर.
0: एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचं मला असं पहिलेपासून आहे की बा नाही, याच्याकडे आपला कल राहायला पाहिजे. रोजगार स्वतःहून मुलं जनरेट करतील, मिळवतील, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आत्मनिर्भर व्हायला पाहिजे स्वतःच्याच कलागुणांनी, तर छान त्याला रिस्पॉन्स मिळाला. अशा पद्धतीचे वेगवेगळे इव्हेंट्स मी घेत राहिली. मग त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन फॅशन शो, त्यात कमालीचा आनंद सिनियर्सला.
1: मला जाणून घ्यायला आवडेल हे सिनियर सिटीजन्स जे आता तुम्ही सांगितलं.
0: तर त्याच्यामध्ये कसं आहे ना की एक आताच एक इव्हेंट झाला सिनियर सिटीजन फॅशन शो. तर त्याच्यामध्ये 65 ते 85 वर्षापर्यंतचे वयोवृद्ध होते.
1: अच्छा.
0: तर मी तर त्यांना अगदी बच्चे अशा यानेच बोलवायची, कारण की जोपर्यंत आपण त्या पद्धतीने त्यांना हँडल करत नाही तोपर्यंत ते आपल्यामध्ये मर्ज पण होणार नाही, ऐकणार पण नाही. आणि खूप सुंदर असं त्यांनी प्रतिसाद दिला. माझ्याकडून रॅम्प वॉक शिकले आणि जे जे काही शिकवलं व्यवस्थित शिकले. त्यांना त्यांचे दिवस म्हणजे 20 एज जे आहे ते त्यांना आठवत होतं. यंगस्टर्स झाले होते अगदी आणि त्या मेमोरीज घेऊन ते जगणारी आहे आता समोर.
1: हो.
0: आणि त्यांना जो आनंद मिळाला त्याच्यामुळे मला आनंद मिळाला. इव्हेंटचा अर्थच हा आहे की आपण लोकांना खूप आनंद देतो. तो इव्हेंट म्हणजे ऑर्गनाईज करून लोकांना तुम्ही आनंद देता आणि याच्यासारखं कोणतं मोठं सुख आहे?
1: खरं
0: सगळ्यात मोठं सुख हे आहे.
1: हो. आणि आता यातनं तुम्ही सोशल वर्क पण करताय, म्हणजे आता जसं ज्येष्ठांसाठीचा जो हा कार्यक्रम म्हटलं तुम्ही, हे जे ऑर्गनाईज केलं होतं, तर खरंच ही खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि एक नवीन आहे काहीतरी, आहे ना? खरंच. आणि यापुढे पण असं काही करण्याची आयडियाज आहेत का डोक्यात? मग
0: हो, अगदी. कसं आहे ना की कोणी जर सांगितलं आपल्याला की मला असं काही करायचं आहे तर करायला सुरुवात करते मी आणि ते इतकं छान होत जातं.
1: अच्छा.
0: ऑटोमॅटिक काहीतरी नवीन नवीन

0: मध्ये ते मी नक्कीच करणार. आणि जसा हा मला तो चान्स मिळाला पहिला संक्रांतीच्या इव्हेंटचा, तसं मी त्याला ग्रॅप केलं आणि बिलकुल पटापट लक्षात आणलं की कोण कोण मला त्याच्यामध्ये साथ देऊ शकतील. ऍक्च्युली गिग जॉब्स ऑफर करतो मी, जनरली गिग जॉब्स ऑफर करते, तर त्याच्यामुळे काय होतं दुसऱ्यांनाही फायदा होतो, त्यांची क्रिएटिव्हिटी दिसते, असं मिळून मग ते खूप छान होऊन जातं.
1: खरंच आहे, खूप छान, मस्त. आणि त्या कामाचा आनंद पण वेगळा असतो हो की नाही,
0: खूपच, म्हणजे खूप आनंद मिळतो. काय आहे आता एवढ्यात असं धकाधकीचं जीवन आहे, प्रत्येक जण वर्किंग आहे आणि प्रत्येकाला वाटतं की बाबा नाही काहीतरी तर असं आपल्या घरात इव्हेंट गेट टुगेदर झालं पाहिजे की आपण सगळेजण निवांत भेटू आणि खूप छान अॅटमॉस्फिअर मध्ये भेटू, ते काम आमचं आहे.
1: खरंच
0: आता हे ओळखून घेणं, म्हणजे महिलांनी ओळखून घ्यायलाच पाहिजे की बा हे तर ऍक्च्युली मॅनेजरियल स्किल सगळ्या महिलांमध्ये असतात, तर हे सहज करू शकतील महिला असं मला वाटतं.
1: खरंच आहे मनीषा ताई. आणखी मला असं विचारायचं आहे की हे जे तुम्ही इव्हेंट्स ऑर्गनाईज करता, तर असं पण कधीतरी होतं ना की एखादा इव्हेंट आहे आणि आता अगदी अचानक एखादी अडचण आली आहे, तर असं होतं का कधी, एखादा प्रसंग आठवतो का?
0: आताच मी तुम्हाला जे सांगितलं की पहिला जो इव्हेंट आहे तो इतका, म्हणजे मी कोणत्याही ड्रग्ज घेऊन राहिलेली आहे, मेडिकेशन काय सुरू आहे माझं, म्हणजे मी कॅपेबल नाहीये, तरी सुद्धा मी तो इव्हेंट केला. असं प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी चॅलेंजेस आलेच आहे मला. मोस्ट प्रोबेबली मी तुम्हाला असं, म्हणजे एक उदाहरण देऊ शकते मी परत एक, की चॅलेंजेसच्या बाबतीमध्ये मोठं उदाहरण द्यायचं म्हणजे पॅन्डेमिक. तर त्यावेळेला इव्हेंट्सवाल्यांचं तर खूपच कठीण काम होतं,
1: खरंच
0: शक्यच नव्हतं इव्हेंट्स वगैरे करणं. पण परमेश्वराकडे सगळे काही दार उघडे असतात, तो काही ना काहीतरी नियोजन करतो, काही ना काहीतरी योजना अशी त्याची असते की मनीषा तू करू शकते ना, तूच करणार आहे, तू समोर हो.
1: अच्छा,
0: अशा पद्धतीचा मला, म्हणजे सांगावं असं वाटतं की 2020 साली मला ऍज अ चेअरपर्सन VIALEW हे मला 2020 सालीच मिळालं, जुलैमध्ये. आणि मी फार अशी भांबावून गेली होती की बा आता मी कसं काय हे पद स्वीकारू, कारण की कोरोना पिरियड आलेला आहे आणि मी काय करू, माझ्या ज्या आयडियाज आहे, माझ्या जी क्रिएटिव्हिटी आहे, त्यामुळे मी ते खूप चांगलं सक्सेसफुल करू शकली आणि माझ्या टीममुळे पण, कारण टीम शिवाय काहीच नाही होऊ शकत. बरं,
1: टीम खूप
0: जास्त गरजेचं असतं. LEW टीम सतत माझ्या सोबत राहिली, त्याच्यामुळे मी, आमचं ऑर्गनायझेशन हे एकमेव ऑर्गनायझेशन असेल की त्यावेळेला इतके छान प्रोग्राम्स आम्ही घेतले. इव्हन खादी फॅशन शो घेतला, तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेला ते रूल सांभाळून आम्ही खादी फॅशन शो सुद्धा ऑर्गनाईज केला. आणि त्यावेळेला आम्ही उद्योजिकाचे प्रदर्शनी असते आम्ही नियमित घेत असतो, ऑक्टोबर महिन्यात असतं ते, आता 29वं वर्ष आहे ते, 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर यावर्षी सुद्धा आहे. तर ते घेऊ शकणार नाही म्हणून काय करायचं, मग ऑनलाईन आपण काहीतरी सोय करावी यांच्यासाठी, म्हणून मग त्यावेळेला आम्ही वेबसाईट लॉन्च केली.
1: अच्छा,
0: आणि इतकी, म्हणजे काय सांगू की असं व्हायब्रंट होतं आमचं ऑर्गनायझेशन त्यावेळेला, इतकं छान काम करत होतं. विठ्ठल कामत सर, निशिगंधा वाड मॅम, असे सगळे मोठे मोठे ओरेटर आम्हाला त्यावेळेला मिळाले, विष्णू मनोहर सर. तर त्यामुळे ते वर्ष कसं गेलं आणि इतकं छान पॉझिटिव्ह थॉट सगळ्यांचे, तर कुठे जाणवलं नाही हो मला, कुठे निगेटिव्हिटी जाणवली नाही आणि सतत कामात.
1: अच्छा,
0: तर मला असं वाटतं की कामात राहिलं ना, अडचणींमध्ये पण आपण कामात राहायचं.
1: खरंच,
0: अंधार झाला की दिवस उजाडतोच आहे
1: आणि प्रकाश हा येतोच आहे.
0: प्रकाश हा येतोच आहे, त्याच्यामुळे बस आपलं काम करत राहा, काम केल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट नक्कीच मिळतील.
1: खरंच, आणि तेच काम तुम्ही अविरतपणे आताही सुरूच ठेवलंय ना. मनीषा ताई, सर्वात आठवणीतला एखादा इव्हेंट सांगता येईल का? म्हणजे आता तुम्ही एवढे इव्हेंट्स केलेले आहेत, पण सर्वात जास्ती आवडणारा आणि आठवणीत राहणारा असा एखादा इव्हेंट असेल ना?
0: मला जास्त सिनियर सिटीजन फॅशन शो आवडेल, म्हणजे खूप छान छान केले मी. बेबी शॉवरचा पण इव्हेंट एक खूप अप्रतिम झालेला, तर त्यावेळेला इतकं प्रशंसा की बा मुंबईवरनं तुम्ही बोलवले का इव्हेंट ऑर्गनायझर,
1: अरे वा,
0: सगळे मुंबईचे आहेत का? कारण कल्पना तशी असं खूप वेगळी
1: क्रिएटिव्ह.
0: हा, तर प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी बेस्ट देण्याचा प्रयत्न करते मी. आपण कसं ना की ऑनलाईन खूप सारं मिळतं तुम्हाला, तुम्ही ऑनलाईनच्या मागे लागता, मग त्याच्यातून काहीतरी काढता, मग काहीतरी करून दाखवता, असं नको. तुमची क्रिएटिव्हिटी पाहिजे, काहीतरी वेगळं होतं.
1: बरोबर,
0: आणि काहीतरी वेगळं झालं तर मजा येते, ते करण्यामध्ये मजा येते, समोरच्याला आनंद मिळतो.
1: खरंच,
0: अजून काय पाहिजे?
1: नक्कीच मनीषा ताई, एखाद्या इव्हेंटचं बजेट आणि मॅनेजमेंट तुम्ही कसं करता?
0: मी जसं

0: मला सांगितलं की मी गिग जॉब्स ऑफर करते. मला अजून इथे एक ऍड करावं असं वाटेल की जसं पॅन्डेमिक आलं ना ज्यावेळेला, तर त्यावेळेला मी गिग जॉब्स ऑफर करत होती म्हणून मी बचावली. बचावली म्हणजे बघा प्रत्येकाचं आपापलं काम असतं. आपण माझ्याकडे जर खूप साऱ्या वस्तू असते आणि मला सगळ्या गोष्टी मी सांभाळत असते तर त्यावेळेला माझा खूप लॉस झाला असता. पण मी चार लोकांना वाटून देते, कामं वाटून देते, त्याचे त्याला त्याचं त्याला करू देते, त्याच्यामुळे माझं नुकसान झालं नाही. हा तुम्हाला मोठं करायचं असेल खूप तर नक्कीच तुम्हाला स्वतःच खूप म्हणजे डेव्हलपही करायला पाहिजे.
1: बरोबर,
0: प्रश्नच नाही आहेत. पण त्यावेळी मी मला एकदम आठवलं म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगितली. तर प्लॅनिंग तर असंच करावं लागतं की पहिल्यांदा तर त्या कस्टमरशी आपल्याला बोलावं लागतं आणि त्यांना काय हवं ते जाणून घेणं. ते जाणून घेतल्यानंतर त्यांची स्वप्न कुठपर्यंत आहे, म्हणजे खूप जास्त मोठी आहेत का, काय लागतं, मग त्याच्यावर थोडा अभ्यास करणं, पूर्ण कॅल्क्युलेशन करणं आणि खूप जास्त त्याच्यावर प्रॉफिट न आकारता कसा तो इव्हेंट चांगला होईल त्याच्याकडे लक्ष देणं.
1: बरोबर.
0: कारण तुम्ही हे जेव्हा द्यायला लागाल ना, तुम्ही हे प्रयत्न जेव्हा कराल, चांगले कामं कराल, ऑटोमॅटिक यश तुमच्या पाठीशी राहील आणि पैसाही येईल.
1: खरंच
0: मॅनेजरियल स्किल प्रत्येकच महिलेमध्ये असते, तर ती माझ्यामध्ये पण आहे. आणि सोबत मी बऱ्याच ऑर्गनायझेशनशी जुळल्यामुळे मोस्ट प्रॉब्लेबली आपण मला असं म्हणता येईल किंवा VIELEWशी जे मी जुळलेली आहे त्याच्यामुळे मला जो मोठा एक्सपिरियन्स मिळाला तिथे, तर लिडरशिप क्वालिटी काय असते, लीडर म्हणजे टीम लीडर म्हणजे काय असतो, काय करायला पाहिजे आपण, तर याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आणि कसं पेशंटली आपण आपल्या वर्कर्सला सांभाळून घेऊन कसे कामं करून घ्यायचे त्यांच्याकडून, तर त्या सगळ्या स्किल्स माझ्याकडे होत्या आणि आहेत म्हणजे अवगत आहेत.
1: बरोबर.
0: तर मी व्यवस्थित त्या पद्धतीने सगळे कामं करून घेते.
1: छान. तर मनीषाताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं छानसं गीत ऐकूया आपल्या या कार्यक्रमामध्ये. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: आपकी आंखों में.

0: तर मैत्रिणींनो, तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये इव्हेंट ऑर्गनायझर असणाऱ्या मनीषा बावनकर यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर मनीषाताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. मनीषाताई, आता हे इव्हेंट ऑर्गनाईज तुम्ही करता, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असतात, लग्नाची असतात, कधी बारशाची असतात, तर कधी आणखी वेगळ्या प्रकारचे असतात. आता जसं तुम्ही मला म्हणाले की मी ज्येष्ठ नागरिकांसाठी पण करते, तर हे सगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करताना वेळेला खूप महत्व असतं.
1: हो,
0: तर वेळेचं नियोजन तुम्ही कसं करता?
1: आता जसं सिनियर सिटीजन फॅशन शो होता, मला

0: कारण प्रॅक्टिस घेणं.
1: अच्छा.
0: आणि काय होतं, सिनियर सिटीजन्स मध्ये विसरून जाण्याचं थोडस सवय असते, म्हणजे ऑब्व्हियसली ते होणारच.
1: हा,
0: तर त्यांना रोज ती प्रॅक्टिस करून घेणं, काहीतरी वेगवेगळ्या आयडियाज देऊन, लहान मुलांना कसं आपण हे करतो वेगवेगळ्या पद्धतीने, त्यांना मी हॅलो म्हटलं की ते हाय म्हणायचे, हाय म्हटलं की मग हॅलो, म्हणजे असं काहीतरी त्यांना असं हे करून त्यांना प्रॉपर आपल्या याच्यामध्ये घेऊन त्यांच्याकडून ते प्रॅक्टिस करून घ्यायचे एक 2.5 तास वगैरे. कधी कधी तर ते 4 तास पण होत होतं. गंमत अशी होती की त्यांना शिकवता शिकवता आम्ही बसू नव्हती शकत, कारण की मला त्यांची नजर जी आहे ती अशी समोर पाहिजे होती की त्यांना ती सवय लागली पाहिजे की प्रेक्षकांकडे सरळ बघा तुम्ही, ते खाली नाही बघ. मग म्हणजे माझा कम्फर्ट झोन मला बाजूला टाकून द्यावा लागत होता आणि अगदी मी उभं राहून तेवढे 3-3, 4-4 तास त्यांचा रियाज घेत होती. तर पहिले 2 दिवस औषधं खाल्ले की बाबा माझे पाय दुखत आहे, आणि विचार केला की हे लोक, त्यांना बसायला चेअर जरूर होत्या पण हे लोक एवढं कशी डेडिकेटेड आहे, मग माझं वय काय आहे त्यांच्यापेक्षा, चल मनीषा कामाला. तर मग नंतर तर मला कळलंच नाही की मी कसं काय स्वतःला सावरलं आणि एवढे तास त्यांचा रियाज घेत आली. तर अशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करून, म्हणजे घरी वेळ देऊन मी हे इव्हेंट्स ऑर्गनाईज करते.
1: हो, पण याच्यात घरच्या लोकांची पण खूप साथ असेल तुम्हाला ना?
0: मिस्टरांची तर नेहमीच खूप सोबत राहिली आहे. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की मी एक जो सेमिनार घेतला इनर अँड आउटर ब्युटी, तर त्याच्यामध्ये जो इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता तो माझ्यामध्येही होता आणि त्या व्यक्तीने तो काढला. अरे मनीषा तुझी उंची किती छान आहे, तू तर प्राऊड फील करायला पाहिजे. तर तिथून सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्यांनी असं नाही म्हटलं की बा नाही काही नाही, तुला तुझं काम करायचं आहे, तू काम करू शकते, तू सक्षम आहे, तू स्वावलंबी तुला व्हायचं आहे. आणि त्यांचा ट्रान्सफरेबल जॉब होता त्याच्यामुळे त्यांचं जे बोलणं आहे ते मी नेहमी ऐकत गेली, त्याच्यामुळे कदाचित मी जरा स्वतःला चांगलं स्टँड करू शकली. आणि माझ्या मुली तर मला रिकामी बसलेली बघूच नाही शकत, ते त्या मला इतक्या सपोर्टिव्ह आहे आणि त्या नेहमी मला म्हणतात की नाही आई तू नाही बसायचं, तू काही ना काहीतरी करायचं, तू खूप क्रिएटिव्ह आहे, तू करत राहा. तू बिलकुल आम्हाला अशी खाली बसलेली किंवा आमच्या सेवेत असलेली किंवा बाबांच्या सेवेत असलेली आम्हाला नाही आवडत. घरातल्या लोकांची तर सोबत असतेच आणि मित्र परिवारही सोबत असतात.
1: हो,
0: कारण की जर त्यांना जर माहिती नाही आपले कलागुण, त्यांचा साथ जो असतो ना तो आपल्या कामात येतो.
1: खरंच खरंच
0: त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात की बा हा ही मनीषा कशी आहे, हिच्यामध्ये काय आहे, तर हे प्लस पॉइंट आहे. तर मग ते लोक सुद्धा आपल्याला एक हातभार लावतात, आपल्याला समोर जायला म्हणून पुशअप करतात की तू करू शकते, तू जा, तू समोर हो.
1: खरंच मनीषा ताई, सध्या इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये कोणते नवीन ट्रेंड सुरू आहेत?
0: नाविन्य तर हे सगळ्यांना हवंच असतं इंडस्ट्रीमध्ये कोणत्या पण असो. तर नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज लोक आणत असतात, मग टेक्निकली टेक्नॉलॉजिकली खूप असे चांगले असे इव्हेंट्स आता व्हायला लागलेले आहे. तर छान, म्हणजे सगळी प्रगतीच सुरू आहे, कधी कोणती गोष्ट थांबणारी किंवा कमी होणारी बॅक जाणारी अशी नाहीच आहे.
1: नाहीच आहे, काहीतरी नवीन नवीन गोष्टी
0: आवश्यक आहे.
1: खरंच
0: आपल्याला पण आवश्यक असतो, कारण 8 दिवसांमधून आपण 2 दिवस चेंज आपल्याला जसं आवश्यक असतो तसंच मला असं वाटतं की बा हे या कोणत्याही प्रोफेशन मध्ये काहीतरी चेंज झाल्याशिवाय काही आपल्याला मजा येणार नाही.
1: बरं, मग एक चांगला इव्हेंट ऑर्गनायझर होण्यासाठी माणसामध्ये कोणते गुण असले पाहिजे?
0: मी तर म्हणेल की प्रत्येक स्त्रीमध्ये एक लीडरशिपची तर क्वालिटी असतेच, मॅनेजरियल एक असतंच तिच्यामध्ये गुण, कारण की ती घर सांभाळते. घर सांभाळणं म्हणजे खूप इझी गोष्ट नाहीये,
1: बरोबर,
0: मोठी गोष्ट आहे ती. तर मला असं वाटतं की या दोन खांद्यांच्या मध्ये हे जे सॉफ्टवेअर आहे ज्याला आपण डोकं म्हणतो, तर ते इतकं अमेझिंग आहे, तुम्ही त्याच्यामध्ये जे पेराल तेच उगवतं. तर तुम्हाला काय पेरायचं आहे, तर तुम्हाला सकारात्मकता पेरायची आहे. कितीही चॅलेंजेस येऊ, कितीही चॅलेंजेस येऊ, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की मला या चॅलेंजेस मधनं ओव्हरकम व्हायचं आहे. आज रात्र आहे, उद्या दिवस होणार आहे, सूर्य दिसणार आहे, त्याच्यामुळे बस काम करत राहा, आपलं कार्य करत राहा आणि समोर जात राहा, यश तुमची वाट बघत राहणार आहे. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला असं आहे की बघ तुमचे स्किल्स, प्रत्येकामध्ये खूप स्किल्स असतात. मला माझ्यामध्ये पण इतके असं वाटायचं, मला हेही आवडतं, तेही आवडतं, तेही करू शकते, तेही करू शकते, मनीषा सगळंच काही करू शकते असं होतं. पण आपल्याला काहीतरी निवडायचं असतं. तर तुम्ही लोकांनी एक 2-3 तुमचे जे स्किल्स चांगले वाटतात तर ते स्किल्स तुम्ही चकाकून काढा.

0: म्हणजे याचा अर्थ असा की त्याचे ट्रेनिंग कोर्सेस होतात. स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जाल तर तिथे तुम्हाला पुष्कळ सारे, किंवा वेबसाईट बघा तुम्ही, तर त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटचे पुष्कळ कोर्सेस आहेत. तर आपल्याला जे आवडतं तो कोर्स करा. तिन्ही प्रकार, समजा तीन गोष्टी आहेत ना माझ्याकडे, तिन्ही गोष्टींवर तुम्ही भर घाला, शिका ते, आणि नंतर तुम्हाला परत लक्षात येईल की नाही मला ह्याच्यापेक्षा हे आवडतंय, मग त्याला फोकस करा. एक आपल्याला असं ठरवावं लागेल टार्गेट, किंवा काहीतरी बा एक गोल फिक्स करावं लागेल की मला इथपर्यंत करायचंय, मला हे करायचंय, माझं व्हेंचर इथपर्यंत गेलं पाहिजे, तेव्हा तुम्ही जाऊन त्याच्या जवळपास कुठेतरी पोहोचाल.
1: बरोबर.
0: स्किल डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला असतो फायनान्सचा विषय. मी तर म्हणते इव्हेंट्स मध्ये काहीच गरज नव्हती मला, माझी क्रिएटिव्हिटीच मला कामात आली.
1: अच्छा.
0: म्हणजे इतकं सोपं काम आहे हे. जर तुम्ही विचार कराल ना सुरुवात करायची असेल तर तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी आणि मेहनत, मेहनतीला घाबरू नका तुम्ही. मेहनतीला जर तुम्ही घाबरले की मग तुम्ही नाही काय करू शकत.
1: खरंच
0: आजची पिढी अशी आहे, किंवा लोक अशी आहेत की बस आपल्याला नाव हवं आहे, काम करायला बघत नाही.
1: हो.
0: तर हे नको. ऍक्च्युली तुम्हाला जर एखादी पोझिशन मिळाली तर तुम्ही त्याच्यावर भरपूर काम करा, बारकावे बघा त्याचे, तुम्ही स्वतःला इतकं अपग्रेड कराल, इतकं चांगलं म्हणजे तुम्हाला फील होईल, तुम्ही स्वतःला शाबासकी द्याल की बा अरे वा मी किती छान बनलो, किंवा मी किती छान बनली. तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःला डेव्हलप करा. आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन लेडी एंटरप्रेन्युअर्स विंग जी आहे ती खास महिलांसाठी, ज्या महिला एस्पायरिंग म्हणजे ज्यांना बनायचं आहे काय ते लेडी एंटरप्रेन्युअर, जर त्यांना उद्योजिका बनायचं आहे आणि उद्योजिका त्या स्वतः आता आहेत, तर त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने ही आमची जी लेडी एंटरप्रेन्युअर्स विंग आहे ही अतिशय कामाचा प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासाठी. तर मी तर असं म्हणेल की असे जे ऑर्गनायझेशन्स आहे अशा ऑर्गनायझेशन्सला महिलांनी जुळायला हवं, तिथे खूप काही शिकायला मिळतं. तुम्ही फक्त स्वतःला विचारात, स्वतःला विचारा तुम्ही किंवा मी बनू शकते का, माझ्यामध्ये तो टॅलेंट आहे का, माझ्यामध्ये ते स्किल आहे का, या ज्या गोष्टी आहेत या महत्वाच्या आहेत.
1: खरंच म्हणजे आपण याकडे एक करिअर म्हणून पण पाहू शकतो ना.
0: नक्कीच पाहू शकतो.
1: तर खरंच मनीषा ताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तर इव्हेंट ऑर्गनायझर असणाऱ्या मनीषा बावनकर आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत आमच्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

मैत्रिणींनो, सध्या निसर्ग सृजनाचा सोहळा साजरा करतोय. आषाढातल्या मेघांचा गडगडाट, श्रावणातला ऊन पावसाचा खेळ आणि आता सुरू होणार तो म्हणजे भाद्रपद महिना. प्रत्येकच क्षण निसर्गाच्या सौंदर्यात अधिकच भर घालणारा आणि हीच सृजनाची किमया स्त्रीला दिली ती निसर्गानंच हो ना. मग तिच्या मनातल्या अनेक भावभावनांचा आविष्कार म्हणजे कथा, कविता आणि ललित. कधी निसर्ग, कधी अवतीभोवती घडणाऱ्या घटना, कधी मनातील भावना, यातून एक सुंदर अशी कलाकृती साकार होते. आणि अशीच एक कलाकृती अर्थात ललित लेख आज आपण ऐकणार आहोत प्रीती वाडी भस्मे यांच्याकडून, साहित्य विश्व या आपल्या मालिकेअंतर्गत. चला तर ऐकूया

पाऊस एक निस्वार्थ नातं. काही भेटीचा संदर्भ नियतीशिवाय कुणालाच सांगता येत नाही. त्या जणू भाळी लिहिलेल्या एखाद्या अनामिक कवितेसारख्या असतात. शब्द थोडे पडतात, अर्थ दुसर राहतो, पण स्पर्शाची भाषा मात्र मनाला अगदी स्पष्ट कळते. पाऊस आणि मातीची भेटही अशीच, दीर्घ प्रतीक्षेनंतर घडणारी, शब्दाविना व्यक्त होणारी आणि सुगंधातून अर्थ सांगणारी. निळाशार कातळात निजलेली सांज, उन्हाची काहिली शमवून आपल्या घरट्यात माया शोधण्यासाठी चाललेली पाखरे, आभाळाच्या कुशीत दाटलेले काळे कुट्ट मेघ, मातीच्या आतुर केविलवाना नजरा नभाकडे लागलेल्या, त्या नजरेतील आर्त प्रेमळ भाव म्हणजे मेघाच्या काळजावर दिलेली दस्तक. त्या क्षणी अनिवार्य झालेला मेघ आपल्या भावना कशा तरी लपवून ठेवणार, तोही भावूक होतो. मग अचानक नभातून अलगत बरसलेले पावसाचे पहिले दोन चार थेंब, त्या थेंबाचा मातीशी होणारा स्पर्श म्हणजे जणू दीर्घ विरहानंतर झालेली प्रियकर आणि प्रेयसीची भेटच. ग्रीष्माचा दाह सोसलेल्या मातीवर अल्लड पावसाचे पहिले काही थेंब पडताच प्रियकराच्या विरहाने कोमेजलेली प्रेयसी वसुंधरा प्रियकर पावसाशी तादात्म्य पावायला सुरुवात करते. हा एक निसर्गाचा सृजन सोहळा असतो. त्याच्या काळजाची ओली हाक असते, ऋतू बदलण्याचे संकेत असतात, वृक्षवेलीचे मोहरले पण असते, वाऱ्याच्या मनातील घंटानाद असतो. त्यावेळी मातीचा दरवळ अवघ्या सृष्टीत व्यापून उरलेला असतो. नवचैतन्याने सृष्टीचा कण कण शहरून गेलेला असतो. पाऊसही प्रीतीचा हळुवारपणा जपतो, अलगत समरस होत जातो मातीशी. विरह वेदना विसरून मातीही एक जीव होते पावसाशी. मातीशी हळुवार एकरूप होताना पाऊस केवळ उन्हाचा दाह शमवत नाही, उकाड्याने व्याकुळ झालेल्या जीवाला तो नवे स्वप्न देतो, नवा श्वास देतो आणि जगण्याचा नवा ध्यासही देतो. ही समरसता परमोच्च बिंदूला पोचली की धरतीच्या कुशीतून अंकुरून येतात इवलेले नाजूक नाजूक कोंब. दोन्हीही हातावर हिरवी मेहंदी लावलेल्या रूपगर्विता तरुणीसारखी दिसायला लागते ही धरणी. नवसृजनाचं लेणं अंगा खांद्यावर मिरवीत ती एखाद्या नववधूसारखी खुलून दिसू लागते. हिरव्यागार पानांची नवी पालवी, रंगीबेरंगी फुलांची उधळण आणि संथमंद वाऱ्याची हळुवार झोक तिच्या सौंदर्यात भर घालते. या सुंदर वातावरणात पक्ष्याच्या किलबिलाटाने आसमंत निनादून जातो. वातावरणात एवढा उत्साह असतो ना या दिवसात की नवचैतन्याने सृष्टीचा कण कण शहारतो. मौन व्रत सोडून पक्ष्याचे कंठ किलबिल

लू लागतात निसर्गगान. कोवळ्या पालवीच्या स्पर्शाने झाडांच्या फांद्या जणू आनंदाने डोलू लागतात. लेकुरवाळीपणाची भावना किती गोड असते ना. कोरड्या ठन्न ओढ्याच्या पात्रात पाण्याची एखादी चंदेरी रेष उमटते. छपरावर पडणाऱ्या थेंबांचा नाद एखाद्या जुन्या तबल्याची साथ बनतो. पानांच्या सळसळीत मिसळतो पावसाचा अनाहत स्वर. प्रियकर, पावसाची अनेक रूपे आपल्याला याच दिवसात अनुभवायला मिळतात. कधी तो रिमझिम बरसत मनाला हळूवार स्पर्शून जातो, अन करतो अनेक लेण्या धरतीच्या काळजात. तर कधी मुसळधार बरसत साऱ्या सृष्टीला चिंब चिंब भिजवून टाकतो. तिच्या मनातील खंत, नाराजी, रुसवे फुगवे सारे सारे नाहीसे करतो. कधी कधी रुसलेल्या प्रियकरासारखा दूर दूर राहतो, धरतीची आतुरता बघत असतो आपल्या ओल्या डोळ्यांनी, अन तिला आपल्यासाठी आतुर झालेली बघून मनोमन खूप सुखावतो. तर कधी अचानक बरसून आपल्या आगमनाची चाहूल देतो. धरतीच्या चेहऱ्यावर अनेक रंग आपल्या डोळ्यात साठवून बघतो. त्यावेळी कवी रवींद्र जवादे यांच्या लेखणीतून काही ओळी कागदावर उतरतात त्या अशा. दिस पावसाळी येता ढग दाटून या आले, दिस पावसाळी येता ढग दाटून या आले, ऋतू पाऊस वेंढाळ खेळ सृजनाचा चाले. मग एकाएकी येती शुभ्र शुभ्र धुंद धारा, मग एकाएकी येती शुभ्र शुभ्र धुंद धारा, झाला गावभर सारा गंध भिजलेला वारा. मन पाऊस पाऊस स्वप्न मन भरवले, मन पाऊस पाऊस स्वप्न मन भर ओले, दिस पावसाळी येता ढग दाटून या आले, ऋतू पाऊस वेल्हाळ खेळ सृजनाचा चाले. पाऊस आणि धरतीचं हे नातं पाहताना मन नकळत माणसांच्या नात्याकडे वळतं. निव्वळ पोकळ होत चाललेल्या माणसाच्या नात्यात उरलेला आहे फक्त दिखाऊपणा, कोरडेपणा. दडपण वाटायला लागली आताशा ही नाती. संवादापेक्षा साचत गेलेल्या मौनाचे दडपण आताशा जास्त वाटू लागले आहे. मायेचा तो सहज ओलावा कुठे विरून गेला कुणास ठाऊक. पण या वृक्ष जगात काही माणसे पावसासारखी असतात, अचानक आपल्या आयुष्यात येतात. त्यांच्या येण्याची चाहूल मनाला सुखवून जाते आणि त्यांच्या सहवासाने कोरड्या मनावरही हिरवाई फुलू लागते. अशी माणसं अगदी ऋतूसारखी असतात. पाऊस स्वतःसाठी बरसत नाही, तर तो वाळलेल्या मातीला तृप्त करतो आणि सृष्टीला जिवंत ठेवतो. जसा पाऊस मातीला दुखवत नाही, कधी कधी तिला तिष्ठत ठेवतो, बराच काळ वाट पाहायलाही लावतो, पण तिचा हिरमोड मात्र करत नाही. उलट तिच्यात स्वतःचे अस्तित्व विलीन करून तिला सुगंधाची देणगी देतो, हिरवेपणाचा साज चढवतो. अगदी तशीच पावसासारखी काही माणसे अनपेक्षित आपल्या आयुष्यात येतात. त्यांच्या येण्याची चाहूल मनाला सुखवून जाते. त्यांच्या सहवासाचा ओलावा मनाच्या कोरड्या मातीला नवचैतन्य देतो. आरक्त झालेल्या डोळ्यामध्ये नव्या आशेचे अंजन भरतो. अशी माणसे अपेक्षांचं ओझं ठेवत नाही, मालकी हक्काची भावना नाही, कोणतीही अट न ठेवता, कोणतेही दडपण न देता अलगत आपल्या सुखदुःखात एकरूप होऊन आपल्या जगण्याला सुगंधित करून जातात. अगदी पावसासारखे निस्वार्थपणाने या स्वार्थी जगात आपुलकीचा ओलावा जपणारी माणसं आपल्या सोबत असणं हे खूप महत्वाचं असतं. माणसाचे श्रेष्ठत्व सुद्धा स्वार्थात नसून दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यात आणि दुसऱ्याचे आयुष्य फुलविण्यात असते हे तो आपल्या कृतीतून दाखवून देतो. अशी माणसं आपल्या सुखात मनापासून हसतात आणि दुःखाच्या क्षणी कोणताही गाजावाजा न करता आपल्यासोबत ठामपणे उभे राहतात. त्यावेळी त्यांचं असणं फार महत्वाचं असतं. माणसाच्या नात्यांनाही असाच निस्वार्थ ओलावा लाभला तर कधीतरी कोरडी मन पुन्हा हिरवीगार होतील. म्हणूनच कदाचित आपल्या आयुष्यातील काही माणसांची तुलना पावसाशी करावीशी वाटते, कारण दोघंही देतात भरभरून पण बदल्यात काहीच मागत नाही. त्यांच्या येण्यानं आयुष्य केवळ सुंदर होत नाही तर जगण्याला अर्थ, मनाला ओलावा आणि आठवणींना सुगंध मिळतो.

पाऊस निघून जातो पण मातीत एक तृप्ती आणि झाडांवर हिरवागार टवटवीतपणा सोडून जातो. अगदी तशीच ही माणसं जेव्हा आपल्या आयुष्यातून क्षणभर दूर जातात तेव्हा त्यांच्या आठवणींचा एक सुखद शिडकाव आपल्या मनात कायम चालू असतो. वृक्ष वाळवंटात जशी एखादी सर यावी आणि सगळं फुलून जावं तसंच या माणसांचं असं असतं. म्हणूनच अशी निरपेक्ष आणि मायेची माणसं जपणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यात अखंड वसंत टिकवून ठेवण्यासारखे आहे. अशा माणसांच्या सहवासाने आपल्यातील संकुचितपणा गळून पडतो आणि मन मातीसारखं उदार व्हायला शिकतं. काळ बदलत राहतील, ऋतू येत जात राहतील, पण पावसासारख्या या माणसांनी मनावर कोरलेल्या आपुलकीचा हिरवा रंग मात्र कधीच फिका पडणार नाही. इथे माझ्या ओळी अगदी पावसासारख्याच कागदावर ओथंबून येतात त्या अशा. पाऊस येतो कधी कृष्ण हो, राधेची प्रतीक्षा अनावर झाली की. पाऊस येतो कधी कृष्ण होऊन राधेची प्रतीक्षा अनावर झाली की. पाऊस येतो मोत्याचे थेंब लेऊन सातकाची आतुरता शिगेला पोचल्यावर. पाऊस येतो वटलेल्या वृक्षांची साद अन मनातील आर्त हाक ऐकून. पाऊस येतो कोरड्या नदीच्या ओठावर पुन्हा प्रवाहाचे गीत गाण्यासाठी. पाऊस येतो उन्हाने करपलेल्या धरतीच्या कपाळावर मायेचा हात ठेवण्यासाठी. पाऊस येतो कधी निसर्गाची तहान भागवायला, कधी मातीला सुगंधित करायला, तर कधी माणसाच्या मनात दडलेली एखादी जुनी आठवण अलगत जागवायला. पाऊस येतो कारण त्याला फक्त धरतीच नाही तर कधी कधी एखादं कोरडं मनही चिंब चिंब भिजवायचं असतं. म्हणूनच पाऊस मला केवळ आभाळातून बरसणाऱ्या पावसाच्या सरी वाटत नाही. तो वाटतो नात्याचा ओलावा, आपुलकीचा स्पर्श आणि निस्वार्थ प्रेमाची भाषा. काही माणसं अशीच असतात पावसासारखी, येतात मनाच्या कोरड्या मातीत बरसतात, आपुलकीची पालवी उगवतात, ते निघून गेल्यावरही त्यांच्या सहवासाचा सुगंध मात्र मनाच्या कणा कणात दरवळत राहतो, अगदी कायम पावसासारखा. धन्यवाद.

मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विश्व या आपल्या मालिकेमध्ये प्रीती वाडीभस्म यांनी सादर केलेलं ललित ऐकलत. कार्यक्रमाचा शेवट करूया या गीतानं.

0: तेव्हा मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आता भेटूया आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संगीता अरजपुरे यांच्यासह मी स्वाती तुपकर तुमचा इथेच निरोप घेते आहे. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम वनिता मंडळ.
2: गजानना गणराया आधीवंदु तुज मोरया. गजानना
3: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: श्रोते हो, ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात.

में हम दोनों

चार्टींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तत्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काल ही माहिती दिली. गट क मध्ये लिपिक, टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, करसहाय्यक अशा विविध पदांसाठी एकंदर 12 लाख अर्ज आले आहेत. दरम्यान एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतल्या कथित गैरप्रकारांविरोधात काल नाशिकमध्ये आंदोलन झालं. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 18 मागण्यांचं निवेदन सादर केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या जागी धातूचा स्लॅब कोसळून 12 जण जखमी झाले. कुडासन भागात काल रात्री 9 वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना हा स्लॅब तुटून कोसळला आणि त्याखाली 15 जण दबले गेले. त्यांच्यापैकी सर्वांना बाहेर काढलं असून त्यातल्या जखमी असलेल्या 15 जणांपैकी 3 जणांना किरकोळ उपचारानंतर सोडण्यात आलं, तर इतर 12 जणांवर उपचार सुरू आहेत. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी नंतर अपघातस्थळाला भेट दिली. महानगरपालिका, राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल या सर्वांनी अपघातस्थळी दुर्घटनाग्रस्तांच्या सुटकेसाठी सहाय्य केल्याचं त्यांनी सांगितलं. सुटका आणि बचाव दल अपघातस्थळावरचा ढिगारा साफ करून कोणीही बांधकामाखाली दबलं गेलं नसल्याची खातरजमा करून घेत आहे. बिहारमधल्या 14 जिल्ह्यांमधले 40 लाखांपेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झाले आहेत. गेले 5 दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे गंगा, गंडक, कोसी, बुरही गंडक, पुनपुन, बागमती या नद्या विविध ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. नेपाळमध्ये पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळेही अनेक ठिकाणी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं. राज्यातल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या मदत आणि बचाव कार्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये SDRFची 27 आणि NDRFची 10 पथकं तैनात करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारतानं मदत कार्य सुरू ठेवलं असून आतापर्यंत 130 टनांपेक्षा जास्त मदत साहित्य नेपाळमध्ये पाठवलं आहे. तसंच शोध, बचाव आणि न्यायवैद्यक कारवाईसाठी 54 तज्ज्ञ कर्मचारी तैनात केले आहेत. भारतीय हवाई दलाचं 8वं विमान 35 टन मदत साहित्य घेऊन काठमांडू इथं पोहोचल्याचं नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं सांगितलं. भारताचं बोगद्यांमधल्या बचाव कार्यातलं तज्ज्ञ पथक आणि नेपाळचं लष्कर यांनी चिलवे आणि लांगतांग इथं बचाव मोहीम हाती घेतली आहे. अवजड यंत्रसामग्री थेट बोगद्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेण्यासाठी तात्पुरता मार्ग तयार करण्याचं काम वेगानं सुरू असून ते 2 ते 3 दिवसात पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. फिलिपीन्समध्ये पालावान प्रांताजवळच्या समुद्रात एका फेरीबोटीला आग लागल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला तर 86 जण बेपत्ता आहेत. फिलिपीन्सच्या तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार MV जून एस्टर ही फेरीबोट या परिसरातल्या कोरोन या प्रसिद्ध पर्यटन

0: विमानस्थळावर पोचत असताना वाटेत तिला आग लागली. या जहाजावर 143 जण होते. आगीतून 43 जणांची सुटका करण्यात आली आहे. चीनच्या आग्नेय भागातल्या जियांगशी प्रांतात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये मृतांची संख्या 16 पोचली आहे. इथल्या सुईचुआन काउंटी भागात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसंच सौडेल चक्रीवादळानं धडक दिल्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सुईचुआन काउंटीमधून 18,000 अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दुबई इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 हा सामना सुरू होईल. साखळी फेरीतले सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. महिलांच्या कनिष्ठ आशियाई कप हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं आज पाकिस्तानच्या संघाचा 19-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरिया किंवा मलेशिया यांच्यातल्या विजेत्या संघाशी भारताचा पुढचा सामना होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारतीय पुरवठादारांचा मोठा वाटा असावा या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांचं प्रतिपादन. कुख्यात गुंड अबू सालेम याच्या सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. फिलिपीन्समध्ये फेरीबोटीला आग लागून 5 मृत्यू तर 86 जण बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: बहुत ही हंसाया जाता है और एक बात कहो गर मानू तुम, ये गाना भी हमें बहुत अच्छा लगता है. तो चलिए देखिए आपने इस गीत को पसंद किया और हमारा अगला गाना यही है हमारी लिस्ट में. आरडी बर्मन का संगीत है, गुलजार साहब के बोल, लता मंगेशकर की आवाज, फिल्म का नाम गोलमाल. बहुत हंसना हंसाना लता जी का इसमें भाता है ना? आप भी हंसिएगा ना इस गीत के साथ. मैं ना

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. एमपीएससीची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता येत्या 3 जानेवारीला होणार. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. गणेश मूर्तींची उंची वाढत असल्यामुळे त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या होत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं ते यावेळी म्हणाले. आध्यात्मिक विचारात सर्वाधिक महत्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलंय. या पंचमहाभूतांचा संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल असं आवाहन त्यांनी केलंय. ते आज नवी मुंबईत वाशी इथं सिडको प्रदर्शनी केंद्रात पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. पनवेल खारघर उलवे नवी मुंबई परिसरातल्या शाळांमधले 10,000 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. पर्यावरणपूरक मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आलं असून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृह उपलब्ध करून देण्याचा आराखडा लवकरच जाहीर केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते काल मुंबईत 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेली चित्रनगरी विकसित करायचा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुंबईतली फिल्म सिटी एनडी स्टुडिओ कोल्हापूरमधल्या चित्रीकरण सुविधा याबरोबरच आता रामटेक आणि नाशिक इथं नवीन फिल्म सिटी उभारण्याच्या दिशेनं राज्य शासन काम करत असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सलीम खान यांच्या वतीनं अभिनेत्री हेलन यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला. वैज्ञानिक संशोधन केवळ प्रयोगशाळा आणि शोध निबंधांपुरतं मर्यादित न राहता सामाजिक समस्या सोडवण्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे असं राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी म्हटलंय. ते काल मुंबईत रसायन तंत्रज्ञान संस्थेनं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करत होते. विज्ञान क्षेत्रात महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज असून त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटीनुसार आपण भारतात 25

वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलंय. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालिम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्टुगलहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षापेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद करण्यात आलं होतं. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चा निश्चित असून समाज बांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केली. सरकारचं प्रतिनिधीमंडळ आपली भेट घेईल याची आपण वाट बघत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार होती. गट क मध्ये लिपिक टंक लेखक ग्राम महसूल अधिकारी कर सहाय्यक अशा विविध पदांसाठी 12 लाख अर्ज आले आहेत. दरम्यान एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतल्या कथित गैरप्रकाराविरोधात काल नाशिकमध्ये आंदोलन झालं. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 18 मागण्यांचं निवेदन सादर केलं. दुबईमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. साखळी फेरीतले सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलंय. महिलांच्या कनिष्ठ आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं आज पाकिस्तानच्या संघाचा 19-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरिया किंवा मलेशिया यांच्यातल्या विजेत्या संघाशी भारताचा पुढचा सामना होईल. राज्यातले सर्व जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व रुग्णालयांचं विद्युत आणि अग्निसुरक्षा ऑडिट 3 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिलेत. सार्वजनिक तसंच खासगी रुग्णालयांमध्ये फायर ऑडिटची अंमलबजावणी देखरेख आणि अनुपालन अहवाल सादर करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून सुनिश्चित करण्याच्या सूचनाही आरोग्य सेवा आयुक्तांनी दिल्या आहेत. गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पालघर जिल्ह्यातल्या एका कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आरोपींनी 22 जणांची 1.85 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं असून पुढचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. भंडारा जिल्ह्यात भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर आज एका शिवशाही बसने स्कूटरला धडक देऊन झालेल्या अपघातात स्कूटर चालक गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना माहिती पुरवल्याच्या संशयावरून हिंगोली जिल्ह्यातल्या बसमत शहरात काल रात्री एका युवकाची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशातल्या प्रमुख औषध विक्रेत्यांकडे उत्तर गोलार्धातल्या आजारांवरच्या लसींसह इन्फ्लुएन्झा या हंगामी आजारासाठी दिल्या जाणाऱ्या लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून विशेष जोखीम गटातल्या नागरिकांनी स्वेच्छेनं ही लस घ्यावी असं आवाहन आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं केलंय. देशात फ्लू म्हणजेच इन्फ्लुएन्झाची लस उपलब्ध नसल्याचा दावा करणाऱ्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरनं हे स्पष्ट केलंय. इन्फ्लुएन्झाची लस उपलब्ध नसेल तर दक्षिण गोलार्धातल्या आजारांवरची लस घेता येईल कारण H1N1च्या साथीवर या दोन्ही लसी प्रभावी असल्याचं यात म्हटलंय. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी मोठ्या संधी उपलब्ध करत असून जागतिक हवाई वाहतूक

इस अंतराल के बाद आप सभी का फिर से स्वागत है। अब बदल चुकी हूँ मैं।

नमस्कार मित्रांनो, युववाणीमध्ये मी अश्विनी आपले सहर्ष स्वागत करते. तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या युगात वावरणाऱ्या माझ्या तमाम तरुण मित्रांनो, आजचा आमचा हा विशेष प्रासंगिक भाग आपल्या विदर्भाच्या दोन अतिशय महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या सणांवर आधारित आहे. एक म्हणजे बळीराजाचा कृतज्ञता सोहळा असलेला पोळा आणि दुसरी म्हणजे केवळ

0: माझ्या तमाम तरुण मित्रांनो, आजचा आमचा हा विशेष प्रासंगिक भाग आपल्या विदर्भाच्या दोन अतिशय महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या सणांवर आधारित आहे. एक म्हणजे बळीराजाचा कृतज्ञता सोहळा असलेला पोळा आणि दुसरी म्हणजे केवळ विदर्भाचीच नव्हे तर आज आपल्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेली तान्ही मारबत, मोठी मारबत आणि बडग्या उत्सव. मित्रांनो, श्रावण महिना संपता संपता विदर्भाच्या मातीला वेध लागतात ते पोळ्याचे. वर्षभर ज्याच्या खांद्यावर संपूर्ण जगाच्या पोशिंद्याची धुरा असते त्या लाडक्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आजच्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन धुणे, त्यांच्या पाठीवर नक्षीदार झूल चढवणे, शिंगांना बेगळ लावून गळ्यात घुंगराच्या माळा बांधून सजवणे हा सगळा सोहळा पाहत असताना शेती संस्कृतीचे आणि निसर्गाचे अतूट नाते आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. पण विदर्भवासियांसाठी आणि विशेषतः नागपूरकरांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद प्रतिपदेला म्हणजेच तान्ह्या पोळ्याला एक वेगळाच उत्साह असतो. तो उत्साह म्हणजे मारबत आणि बडग्या. सुमारे 145 वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेली ही परंपरा आज जागतिक आकर्षणाचे केंद्र बनली आहे. या ऐतिहासिक परंपरेची पाळेमुळे थेट नागपूरच्या भोसले राजघराण्याशी आणि ब्रिटिश राजवटीशी जोडलेली आहेत. 1857 स्वातंत्र्य लढ्यात नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी इंग्रजांना केलेली मदत देशभक्तांना रुचली नाही. त्यांच्या या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यासाठी 1881 मध्ये मध्य नागपुरातील ऐतिहासिक चांभारपुरा येथून काळी मारबत उत्सवाला सुरुवात झाली, जी राणी बाकाबाईचे प्रतीक मानली जाते. त्यानंतर इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध महागाई आणि प्लेग सारख्या साथीच्या रोगांविरुद्ध तीव्र लोकभावना वाढण्यासाठी 1885 मध्ये पिवळी मारबत उत्सवाची स्थापना झाली. मध्य नागपूरचा ऐतिहासिक गांधीबाग परिसर, चांभारपुरा आणि त्यालगतचे इतवारी, जगन्नाथ बुधवारी हे भाग या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक चळवळीचे मुख्य केंद्र राहिले आहेत. मित्रांनो, मारबती सोबतच या मिरवणुकीचे दुसरे मुख्य आकर्षण म्हणजे बडग्या. बडग्या म्हणजे माणसाच्या, समाजाच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या चुकीच्या धोरणांवर प्रहार करणारे एक जिवंत माध्यम. राणी बाकाबाईच्या राष्ट्रद्रोही कृत्याला विरोध न करणाऱ्या तिच्या पतीचे प्रतीक म्हणून सुरुवातीला बडग्याचा पुतळा बनवला गेला होता, पण काळाच्या ओघात बडग्याचे स्वरूप बदलले. आज बडग्या हा चालू घडामोडी, भ्रष्टाचार, महागाई, दहशतवाद आणि सामाजिक विसंगतींवर धारधार प्रहार करणारे राजकीय विडंबनाचे माध्यम बनला आहे. बांबू, काठ्या आणि चिन्हांपासून तयार केलेल्या या वेगवेगळ्या बडग्यांच्या माध्यमातून तरुण पिढी समाजातील वाईट प्रवृत्तींवर बोंब ठोकून आपला निषेध नोंदवते. घेऊन जागे मारबत, घेऊन जा आणि या घेऊन जा रे बडग्या या एकाच आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. समाजातील वाईट प्रवृत्ती, महागाई, भ्रष्टाचार आणि रोगराई या मारबत आणि बडग्याच्या रूपाने नष्ट व्हावी अशी या मागची भावना असते. आजची आपली तरुणाई या परंपरेकडे केवळ एक सण म्हणून पाहत नाही तर सामाजिक भान जागवणारे एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून याकडे बघते. बदलत्या काळातही नागपूर आणि विदर्भाच्या तरुणांनी ही सांस्कृतिक ओळख जागतिक पातळीवर अभिमानाने जिवंत ठेवली आहे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. चला तर मग या सणांचा आनंद घेऊया आणि आपल्या संस्कृतीचा वारसा असाच पुढे चालूया. तर रसिक हो पोळा, मारबत आणि बडग्याच्या या ऐतिहासिक गप्पानंतर आपण ऐकणार आहोत आपली मालिका सांजवेळ, जिचे सुंदर संचालन केले आहे निवेदिका भार्गवी बाबरेकर यांनी.
1: हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण भार्गवी आजच्या सांजवेळ या मालिकेत तुमचं मनपूर्वक स्वागत करते. संध्याकाळची वेळ, दिवसभराची धावपळ थोडी थांबलेली असते, सूर्य मावळतीला झुकलेला असतो, खिडकीतून मंद वारा येत असतो, हातात चहाचा कप असतो आणि मन मात्र नकळत कुठेतरी मागे जातं आपल्या बालपणात, त्या छोट्याशा घरात आणि त्या घराच्या स्वयंपाकघरात जिथून दरवळणारा एखादा ओळखीचा सुगंध आजही आपल्याला क्षणात भूतकाळात घेऊन जातो. कांद्याला दिलेली फोडणी, तुपात भाजलेल्या शिऱ्याचा सुगंध, गरम भाकरी किंवा वरण भातावर सोडलेलं तूप आणि मन म्हणतं हा तर आईच्या हातचा सुगंध आहे. आईच्या हातच्या जेवणाची चव ही केवळ जिभेवरची चव नसते, त्या प्रत्येक घासामध्ये तिची माया असते, काळजी असते, आपल्यासाठी दिलेला वेळ असतो. लहानपणी सकाळी आई स्वयंपाकघरात असायची, फोडणीचा आवाज, कुकरच्या शिट्ट्या

0: आणि तिचा नेहमीचा आवाज, उठा शाळेला उशीर होईल. आपण मात्र अंथरुणात पडून म्हणायचो, आई अजून 5 मिनिट. आणि त्या 5 मिनिटांमध्येही आई आपला डबा तयार करून ठेवायची. पोळी भाजी असो, पराठा असो, पोहे असोत किंवा उपमा, तो डबा साधा असायचा पण त्यात आईची काळजी गुंडाळलेली असायची. आईला आपल्या आवडी कधी सांगाव्या लागत नसत. आपण घरी आलो आणि चेहरा थोडा उतरलेला जरी दिसला तरी तिला कळायचं, काय झालंय. आपण म्हणायचो, काही नाही. पण आई त्या काही नाहीवर कधी विश्वास ठेवत नसे. ती कदाचित जास्त प्रश्न विचारायची नाही, फक्त ताटात आपली आवडती भाजी वाढायची आणि म्हणायची, हे खा आधी. किती साधे शब्द, पण त्या 2 शब्दांमध्ये संपूर्ण आई सामावलेली असायची. पावसाळा आला की कांदा भाजी आणि गरम गरम चहा आठवतो. बाहेर पावसाची सर, खिडकीवर ओघळणारे थेंब आणि स्वयंपाकघरातून येणारा भजांचा खमंग सुगंध. आज कितीही ठिकाणी भजी खाल्ली तरी त्या पावसाळी संध्याकाळची चव कुठेच मिळत नाही. उन्हाळा आला की कैरीचं पन्ह, लोणचं, पापड आणि कुरडया आठवतात. आई उन्हात पापड घालत असते आणि आपण तिच्या मागे मागे फिरत असतो, आई आई हे झालं का? अजून नाही. मग हे खाऊ का? नको हात लावूस. आणि तिचं लक्ष चुकवून आपण एखादा पापड चोरून खायचो. त्या छोट्याशा चोरीची आठवण झाली तरी मन हसतं. दिवाळी आली की चकल्या, करंजा, लाडू, चिवडा, आईची नुसती आपली लगबग. घरभर दरवळणारा सुगंध आणि आपण मात्र अधूनमधून स्वयंपाकात डोकावून चाखायला काहीतरी मिळतंय का हे पाहत असायचो. आणि सणाच्या दिवशी गरम गरम पुरणपोळी ताटात आली की त्यावर तुपाची धार, वा तो घास म्हणजे जणू आनंदाची चव. आईच्या हातच्या पदार्थांची एक गंमत आहे. आपण तिच्याकडून रेसिपी विचारतो, आई किती मीठ? ती म्हणते अंदाजाने. मसाला किती? अंदाजाने. आपण तसंच करून पाहतो, पदार्थ चांगला होतो पण आईच्या हातची चव ती काही येत नाही. कारण रेसिपी आपण शिकू शकतो पण आईचे हात ते मात्र शिकता येत नाहीत. तर मित्रांनो, अशाच या आपल्या निर्मळ आणि प्रेमळ आईवर आपण कायम प्रेम करत राहूया आणि तिच्या हातची चव ती मात्र आयुष्यभर लक्षात ठेवूया. चला तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे आजच्या मालिकेत इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह पुढच्या भागात. तोपर्यंत भार्गवीचा नमस्कार.
1: रसिको हो, आताच आपण ऐकली सांजवेळ ही आपली मालिका भार्गवी बाबरेकर यांनी सजवलेल्या. या सांजवेळनंतर आता आपण वळूया आपल्या पुढील मालिकेकडे, म्हणजेच तरुणाई या मालिकेकडे. विदर्भाच्या ऊर्जेचा आणि सळसळत्या उत्साहाचा हा कार्यक्रम आहे. आजच्या या तरुणाई मालिकेत आपण ऐकणार आहोत एक खास मुलाखत. रंगभूमीवर आपल्या आगळ्या वेगळ्या दिग्दर्शनाने नाव गाजवणारे तरुण नाटक दिग्दर्शक शैल चौधरी आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत. या तरुण नाटक दिग्दर्शक शैल चौधरी यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं तरुणाई या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, रंगमंचावरचा पडदा उघडतो, नट नटी मंचावर येतात, लाईट्स ऑन होतात आणि नटाची नाटकाची जादू सुरू होते. आपण सगळेच नटांच्या अभिनयाच्या प्रेमात पडतो, पण या सगळ्या पात्रांना एकत्र बांधणारा, एकत्र आणणारा, स्क्रिप्टला जिवंत रूप देणारा आणि प्रेक्षकांना एका काल्पनिक जगात घेऊन जाणारा कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे नाटकाचा दिग्दर्शक. आजच्या आपल्या तरुणाईच्या भागात आज एक आपण तरुण रंगकर्मी डायरेक्टर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. शैल चौधरी आपल्या सोबत आलेले आहेत. शैल, तुझं खूप खूप मनापासून स्वागत.
3: थँक्यू ताई, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हियर.
2: शैल, मला सांग, नाटक किंवा थिएटर किंवा आपण म्हणू की अभिनय किंवा दिग्दर्शन या सगळ्या माध्यमात तुझी पहिली भेट कशी झाली?
3: पहिली भेट अशी झाली की आधी नाटकाशी माझा काहीही संबंध नव्हता, काहीही देणं घेणं नव्हतं. मला व्हॉइस ऍक्टिंग करायची होती आणि आताही मला तीच करायची आहे. व्हॉइस ऍक्टिंग डबिंग मध्ये मला एंट्री करायचं होतं या फील्डमध्ये. सो मी असं कुठेतरी ऐकलं होतं की जेही या फील्डमध्ये काम करतात त्यांना म्हणजे थिएटरचं त्यांचं एक स्ट्रॉंग बॅकग्राऊंड आहे. सो मला असं वाटलं की मी थिएटरमध्ये जाईन, मी जरा काम करीन तर माझ्या वाचिक अभिनयावरती या सगळ्या गोष्टींवरती नवरसांवरती मला काम करायला खूप सोपं जाईल आणि खूप व्यवस्थितपणे मी काम करू शकेल. सो तसं मग मी ड्रामा स्कूल किंवा ड्रामा कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतली आणि तेव्हा मी सुरुवात केली ऍक्टिंग पासून. आणि नंतर फर्स्ट इयर मध्ये ऍक्टिंग सुरुवात केली तर थर्ड इयर मध्ये ती कुठे गायब झाली हे माझं मलाच कळलं नाही. मी ऍक्टिंगला सोडून डिरेक्शन मध्ये घुसलो, ते कसं झालं माहित नाही.
2: पण तू म्हणजे असं कधीच ठरवलं नव्हतं की मी दिग्दर्शन करेल?
3: नाही, कधीच नाही.
2: अच्छा, पण जेव्हा मग तू पहिलं हातात घेतलं

0: स्क्रिप्ट म्हण किंवा काही दिग्दर्शनाची जी सुरुवात केली ती सुरुवात कशी झाली?
1: मला एकदा आमच्या एका सिनियरनी एक नाटक डिरेक्ट करायला बोलवलं होतं. तेव्हा मी फर्स्ट इयर मध्ये होतो आणि ते तेव्हा थर्ड इयर मध्ये होते. त्यांनी मला म्हटलं की तू हे नाटक डिरेक्ट कर. ते उमरडीचे होते आणि मी गेलो प्रॅक्टिसला, स्क्रिप्ट हातात घेतली. तर मला असं वाटलं की यार मला तर काहीच जमत नाहीये, मी काहीच करू शकत नाही. मला पहिलं अगदी पहिलं नाटक होतं. मला मी त्यांना म्हटलं की नाही मला हे काही जमणार नाही डिरेक्ट करायला, आत्ता तरी नाही जमणार. आणि नंतर मग मी त्यांची प्रोसेस बघितली की ते दुसरे जे डिरेक्टर आले होते ते कशा पद्धतीने त्या नाटकाला डिरेक्ट करतात, त्यांची प्रोसेस काय, ती मी जाणून घेतली. आणि मग मला वाटलं की हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि मला आधीपासून काही नाही तर नाटकाचा थोडाफार असा इंटरेस्ट होता, पण डिरेक्ट करायचं हे माझ्या लक्षात कधीच नव्हतं. तेव्हा मी जेव्हा त्यांची प्रोसेस बघितली तेव्हा असं मला वाटलं की येस मी हे करू शकतो, मी ट्राय तरी ऍटलिस्ट करायला पाहिजे. मग मी सीन वर्क्स पासून सुरुवात केली. आमच्या कॉलेजमध्ये सीन वर्क्स व्हायचे तर आम्ही सीन वर्क्सनी सुरुवात केली. आणि नंतर मग आम्ही 3 वर्षांपूर्वी पहिली एकांकिका केली मी, जिचं नाव होतं हव्यास.
0: ओके, क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला सांग, तू आता म्हणाला की तू कुठल्या तरी डायरेक्टरची प्रोसेस बघितली, तर ती नेमकी काय प्रोसेस होती हे आम्हाला सांगू शकशील का?
1: प्रोसेस म्हणजे आता त्यांची प्रोसेस अशी होती की त्या कॅरेक्टरला किंवा त्या ऍक्टरला त्या कॅरेक्टरमध्ये कसं घेऊन जायचं, किंवा ब्लॉकिंग म्हणतात स्टेजवरती ज्या हालचाली असतात किंवा काही आकृतीबंध असतात ज्यांना कॉम्पोजिशन्स म्हणतात, तर त्या कशा होत होत्या किंवा त्या कशा पद्धतीने बसवल्या जात होत्या, त्या ते मला खूप फॅसिनेटिंग वाटलं. लहानपणापासून माझं आर्ट फील्ड आहे, म्हणजे आर्ट बॅकग्राऊंडचा मी आहे. माझ्या घरी गाण्याचं वगैरे सगळं आहे आधीपासूनच आहे. तर मला त्या गोष्टींची खूप आवड होती किंवा ओढ होती. सो मग मला असं वाटलं की मी एकदा ते करून बघायला पाहिजे की काय राहतं डिरेक्शन. तेव्हा मी सुरुवात केली सीन वर्क्स पासून. अँड देन जसं मी तुम्हाला सांगितलं पहिली एकांकिका तशी केली. तर मला ती प्रोसेस अशी खूप फॅसिनेट केलं मला त्या प्रोसेसने.
0: पण मला एक सांग, एखाद्या सामान्य प्रेक्षकाला असं वाटतं डायरेक्टर म्हणजे नाटक बसवणारा, पण तितकं पुरे असतं का एक दिग्दर्शक म्हणून?
1: नाही, बिलकुल नाही. जसं तुम्ही म्हणालात की डायरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप, तर तो फक्त त्या नाटकाचाच दिग्दर्शक नसतो, त्या पूर्ण टीमचा तो डिरेक्टर असतो. म्हणजे टीममध्ये जितके लोक काम करतात इन्क्लुडिंग ऑन स्टेज अँड बॅक स्टेज, तर त्या सगळ्या लोकांना सांभाळणं, त्यांच्या सायकोलॉजीजना सांभाळणं, त्यांच्या बिहेवियर पॅटर्न्सना सांभाळून घेणं आणि मग त्यांच्यावर काम करणं, ते एक डिरेक्टरचं काम असतं असं मला वाटतं.
0: अच्छा, नक्कीच. म्हणजे सगळ्या बाजूनी माहिती असणं पण आवश्यक आहे डायरेक्टर.
1: डेफिनेटली
0: येस. पण जेव्हा तू कुठलं नाटक निवडतो की आता मी हे करणार बाबा दिग्दर्शक, तर ते तुझं स्क्रिप्ट निवडण्याची काय प्रक्रिया असते?
1: आधी तर मी स्क्रिप्ट, आम्ही असं करतो की जर आम्हाला कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये टाकायचं आहे तर एकतर आम्ही स्क्रिप्ट स्वतःहून बनवून घेतो जे टॉपिक्स आम्हाला आवडतात, नाहीतर जर मला कुठल्या दुसऱ्या स्क्रिप्ट येतात तर मी आधी बघतो की ती स्क्रिप्ट किंवा ती जी स्टोरी आहे त्यातले जे टॉपिक्स आहेत ते लोकांना कनेक्ट करतील का. आधी तर माझ्या लक्षात ते नाही आलं की असं करायला हवं, कारण आधी मी एक नाटक केलेलं आहे जे अगदीच ओव्हर द टॉप होतं, म्हणजे ते लोकांना कनेक्ट करूच शकत नव्हतं. त्यावेळेला मला असं रिअलाइज झालं की यार स्क्रिप्ट निवडणं इज अ बिग टास्क अँड इट इज अन इम्पॉर्टंट टास्क. सो ती स्टोरी लोकांना कनेक्ट केली पाहिजे. म्हणून माझा तर प्रयत्न तोच असतो की जीही स्क्रिप्ट मी निवडीन त्याच्यात लोकांना ती कनेक्ट झाली पाहिजे आणि मेसेज क्लिअर झाला पाहिजे.
0: आता हा पहिला मुद्दा झाला म्हणजे स्क्रिप्ट निवडणं. पण दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्क्रिप्टसाठी जे पात्र आहे त्याच्यासाठी योग्य कास्टिंग करणं आणि योग्य कास्टिंग सोबत त्या कास्टकडून तो तुला जसा हवाय तो अभिनय काढून घेणं, तर ते किती महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी काय कसरत लागते?
1: मला तरी असं वाटतं की कास्टिंग करणं इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह वर्क. इट्स अ सब्जेक्टिव्ह ऍस्पेक्ट. कारण काही काही डिरेक्टर्सचं असतं की हा दिसायला खूप चांगला आहे ना याला घेऊया, भलेही तो कास्टिंग मध्ये जात असो किंवा तो त्या कॅरेक्टरला तो डिलिव्हर करू शकत असेल का नाही माहिती नाही, पण जर तो दिसतोय ना चांगला तर त्याला ते कास्ट करतात. हे वर्क करतं, नाही असं नाहीये. जसं आता हिस्टॉरिकल काही मूवीज किंवा हिस्टॉरिकल ड्रामाज झाले, तर सपोज तुम्हाला भगतसिंगचा जर तुम्हाला पोर्ट्रेल करायचं असेल, पोर्ट्रेल द्यायचं असेल, सो कोणी एक असा टॉल हँडसम एक असा पांढरा शुभ्र किंवा असा थोडासा दिसणारा त्या फेअर कॉम्प्लेक्शन मध्ये जाणारा एक ऍक्टर आपण चूज करू. पण जर ते कॉन्टेम्पररी नाटक आहे ज्याचं हिस्टॉरीशी एवढं काही देणं घेणं नाहीये, त्यासाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तो कॅरेक्टर दिसण्यापेक्षा तो कॅरेक्टर असू शकतोय का, ते कॅरेक्टर ते डिलिव्हर तो करू शकतोय का. सो मला असं वाटतं की कॅरेक्टर दिसण्यापेक्षा कॅरेक्टर असणं हे खूप महत्वाचं असतं कास्टिंग करताना. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की कास्टिंग करताना जेव्हा कोणीही आपण

0: एखादे टीम टीमला घेतो किंवा आपण ऍक्टर्सना घेतो, लोकांच्या मनात पहिल्यांदा हेच येतं की हा हे कॅरेक्टर आहे ना, तर या कॅरेक्टरसाठी तोच फिट बसेल. सो तो एक संभ्रम कुठेतरी तोडला पाहिजे कास्टिंग करताना की हा हे कॅरेक्टर त्याच्यासाठी तोच ऍक्टर कशाला, हाही तर असू शकतो तोही तर असू शकतो. तर ही प्रोसेस राहते, खूप सब्जेक्टिव्ह प्रोसेस आहे.
1: अच्छा, पण मला सांग, तू असं म्हणाला की दिग्दर्शकाचं काम असतं जे सगळ्या गोष्टी सांभाळून घेणारा असतो. तर सेट्स असतात, नुसतं अभिनय नसतो ना, नाटक म्हणजे फक्त अभिनय नाही, सेट्स आले, लाईट्स आले किंवा म्युझिक सुद्धा आलं किंवा अजून बऱ्याच गोष्टी असतात. या सगळ्यात डायरेक्टरचा नेमका काय रोल असतो?
0: सगळीकडे रोल असतो त्याचा. डिरेक्टरचा रोल हा सगळीकडे असतो, म्हणजे इन्क्लुडिंग फ्रॉम द व्हेरी स्टार्ट, द प्री प्रोडक्शन, स्क्रिप्ट सिलेक्शन टू द फायनल परफॉर्मन्स, सगळीकडे डिरेक्टरचा रोल असतो. आता स्क्रिप्ट निवडल्यानंतर त्याच्यात कास्टिंग कशी करायची, त्यानंतर कास्टिंग केल्यानंतर त्याला उभं कसं करायचं, त्याला ब्लॉकिंग कशा करायच्या, त्यानंतर मग त्या मूडला जाणारे सेट, त्या मूडला जाणारं सेट. आता सेट कशा पद्धतीचं पाहिजे, जर एखादं पौराणिक नाटक आहे तर पौराणिक नाटकाला सेट कसा लागेल, याचं विजन टोटली डिरेक्टरचं असतं की डिरेक्टरला कशा पद्धतीचा सेट हवा आहे. त्याला जर एक्सपेरिमेंटल किंवा कुठल्या नवीन शैलीमध्ये जर ते नाटक करायचं असेल तर तो सेटमध्ये काही वेगळे एक्सपेरिमेंट्स करून बघेल, किंवा जर त्याला टोटल तसंच ठेवायचं असेल जसं ते आहे त्याचा टेस्ट न जाऊ देता सिलेक्ट करेल. सेम विथ म्युझिक, म्युझिकसाठी पण तीच प्रोसेस राहते जशी सेटची राहते, आणि तशीच प्रोसेस म्युझिकची पण राहते, त्याला उपयुक्त संगीत जात आहे की नाही. ओव्हरऑल डिरेक्टर इज एव्हरीवेअर.
1: अच्छा, मला सांग, तू आता म्हणाला की प्रत्येक ठिकाणी सेट वेगळा असतो आणि आपापल्या मूडनुसार, नाटकाच्या मूडनुसार किंवा आपापल्या इच्छेनुसार पण तो असू शकतो की मला हे नाटक असं दिसायला हवं वगैरे. म्हणजे एक्सपेरिमेंटल थिएटर आणि कमर्शियल थिएटर हा दोन वेगळा मुद्दा आहे, पण याविषयी एक यंग डिरेक्टर म्हणून तुझं काय मत आहे?
0: सो मला असं वाटतं की प्रायोगिक रंगभूमी किंवा एक्सपेरिमेंटल थिएटर आहे त्याचंही कमर्शियल रूपांतरण होऊ शकतं. तर मी एक नाटक बघितलं होतं मुंबईला ज्याचं नाव आहे कर्ण. ते टोटल एक्सपेरिमेंटल प्ले आहे ज्याच्यात तीन मुली 70 कॅरेक्टर्स प्ले करतात इन्क्लुडिंग मेल्स. येस, आणि त्यांच्या नाटकामध्ये काहीही सेट नाहीये, लाईक ते सेटचा वापर करतच नाहीत. त्या तीन मुली फक्त मार्शल आर्ट्सनी आणि मग इंडिजिनियस आर्ट फॉर्म्स जे असतात त्यांचा वापर करून ते कॅरेक्टर पोर्ट्रे करतात, आणि त्याचे बरेच शोज त्यांनी केलेत, भरपूर शोज केले. त्यांची ट्रिलॉजी आहे कर्ण, माधव आणि महादेव, ते त्यांनी भरपूर शोज केले, त्याचे बरेच शोज केले आणि ते कमर्शियल वे मध्येच त्यांनी केले. तर असं मला वाटतं की प्रायोगिक रंगभूमीला सुद्धा व्यावसायिक बनवता येऊ शकतं डेफिनेटली.
1: पण मला सांग, आता प्रत्येक डायरेक्टरची विचारसरणी ही वेगळी असते, प्रत्येक डायरेक्टरचं एक वैशिष्ट्य असतं, तो त्या पद्धतीने विचार करत असतो आपल्या प्लेकडे. तर शैलचं काही एक विशेष असं काही वैशिष्ट्य आहे का, सिग्नेचर स्टाईल आपण त्याला म्हणूया?
0: सिग्नेचर स्टाईल, जसं मला सिम्बॉल्स मध्ये खेळायला खूप आवडतं.
1: ओके,
0: म्हणजे मला सिम्बॉलिक वे मध्ये किंवा या अशा पद्धतीने मला फ्रेम्स बनवायला मला खूप आवडतात. मला सरळ सरळ गोष्टी सांगण्यापेक्षा मला असे हिडन असे काही असे गोष्टी असं ऍस्पेक्ट असं मला सोडायला खूप आवडतात, की मी हिंट्स असे सोडून ठेवतो नाटकामध्ये, की आता केलंय ना हिंट्स टाकल्यात ना, तर लोकांना स्पून फीड कशाला करायचं, लेट पीपल अज्युम की काय सुरू आहे किंवा लेट पीपल अज्युम की काय होणार आहे. तर या गोष्टी मला करायला, सिम्बॉल्स मध्ये मला खेळायला खूप आवडतं.
1: क्या बात, प्रत्येकाची एक वेगवेगळी पद्धत असते. पण आता आम्हाला असंही कळलेलं आहे, तू एक डायरेक्टर आहे, अभिनेता आहे, हे तुम्हाला सांगितलं की तुझी सुरुवात तशीही झालेली आहे, पण तू एक व्हॉइस आर्टिस्ट सुद्धा आहे, डबिंग आर्टिस्ट सुद्धा आहे. तर तुला काय वाटतं या दोन्ही फील्डमध्ये काय साम्य आहे किंवा काय फरक आहे?
0: साम्य जर असं मी बघायला म्हटलं व्हॉइसिंग किंवा डबिंग आणि थिएटरच्या फील्डमध्ये, तर मला असं वाटतं की या दोन्ही फील्ड इंटरकनेक्टेड आहेत, कारण दोन्हीमध्ये एक गोष्ट खूप सिमिलर आहे, दॅट इज व्हॉइस ऍक्टिंग. अभिनयाच्या चार प्रकारांमध्ये वाचिक अभिनय नावाचा एक प्रकार आहे, तर तोच प्रकार डबिंग मध्ये सुद्धा वापरला जातो, जो प्रामुख्याने वापरला जातो. म्हणजे डबिंग फील्ड इज ऑल अबाउट व्हॉइस ऍक्टिंग फर्स्ट. देन मला असं वाटतं की डिरेक्ट करताना जर तुम्ही काही ऑडिओ ड्रामाज ऐकले, आता मला असं वाटतं की ऑडिओ ड्रामाज जे असतात, ऑडिओ ड्रामा नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यात तुम्हाला फक्त ऐकू येतं की काय सुरू आहे, त्यात व्हिज्युअल्स नाहीये, बट द स्टोरी द सीन्स आर ओनली नरेटेड थ्रू व्हॉइसेस बीजीएम अँड साऊंड इफेक्ट. सो जर मी एखादा ऑडिओ ड्रामा ऐकतोय तर मला दृश्य दिसत नाहीये, मला फक्त ऐकू येत, आणि त्यावर मग मी व्हिज्युअलाइज करू शकतो की काय सीन सुरू आहे. एखादा सीन सुरू

0: की एक माणूस येतो, खूप पाऊस सुरू आहे, तो कारमध्ये बसतो, कारमध्ये त्याला काहीतरी सस्पिशियस वाटतं, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि मग तिथे एक थरारक असं बॅकग्राऊंड म्युझिक येतं. हे सगळं आता मी ऐकताना हे सगळं व्हिज्युअलाइज करू शकतो, म्हणजे मला खूप स्कोप आहे इमॅजिनेशनसाठी. ऑडिओ ड्रामाज ऐकताना मला डिरेक्ट करायला मला खूप स्कोप आहे. सो आय थिंक की ऑडिओ ड्रामा इज जस्ट लाईक अ स्क्रिप्ट. जसं स्क्रिप्टमध्ये इट्स जस्ट वर्ड्स, त्याच्यात काहीही व्हिज्युअल्स नाहीये, तसंच ऑडिओ ड्रामा सुद्धा आहे. ऑडिओ ड्रामामध्ये पण काहीच हे नाहीये, व्हिज्युअल्स नाहीये, इमॅजिनेशनला खूप स्कोप आणि डिरेक्टरसाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: बरोबर, अगदी. पण मला सांग, आजकालची जी तरुण पिढी आहे, आजकाल ऍक्च्युअली प्लॅटफॉर्म्स खूप वाढलेले आहे, ओटीटी प्लॅटफॉर्म आहे, सोशल मीडिया आहे, अगदी 1 ते 2 मिनिटात तुम्हाला बरेच मोठे मोठे व्हिडिओज मिळून जातात. किंवा आजकाल मुलांचा पेशन्स सुद्धा फार कमी झालेला आहे, 1-2 मिनिटाच्या रील्समध्ये त्यांना पूर्ण स्टोरी ऐकायची असते. तर अशा तरुण पिढीला थिएटरकडे कसं वळायला पाहिजे किंवा काय महत्व आहे, तू काय सांगशील त्यांना?
0: मला असं वाटतं की थिएटरला अजून अजून इंटरेस्टिंग किंवा अजून अजून वाढत्या टेक्नॉलॉजी सोबत मर्ज केलं पाहिजे. जसं मी एक नाटक बघितलं होतं, त्यांनी काय केलं की त्यांनी प्रोजेक्शन लावलं होतं, कॅमेरा लावला होता त्यांनी चालत्या नाटकामध्ये.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे चालत्या नाटकामध्ये लाईव्ह स्क्रीनिंग सुरू आहे, जो ऍक्टर होता तो कुठे दुसरीकडे जाऊन बसला होता आणि तो त्याच्या कॅमेराच्या थ्रू बोलत होता आणि ते लाईव्ह सुरू होतं. त्याच्या तिथे एक प्रोजेक्टर होतं, त्या प्रोजेक्टरवरती ती स्क्रीन लागली होती आणि त्याचे सगळे जे सीन्स होते ते त्या कॅमेरा आणि प्रोजेक्टरच्या थ्रू सुरू होते. सो आय फाउंड इट व्हेरी इंटरेस्टिंग, आय फाउंड इट इंट्रिगिंग की हे कसं आहे, हाऊ इज दिस पॉसिबल अँड हाऊ कॅन पीपल डू दिस. सो व्हॉट दे हॅव डन इज की त्यांनी टेक्नॉलॉजीला थिएटरमध्ये मर्ज केलेलं आहे. सो वाढत्या म्हणजे जनरेशन जशी जशी पुढे चालली आहे तसं तसं मला वाटतंय की ओटीटी इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म, इट्स अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म आणि रील्स आर ऑल्सो गुड प्लॅटफॉर्म. म्हणजे रील्समध्ये आता जसं 1-2 मिनिटाचे जे शॉर्ट्स असतात त्या 1-2 मिनिटाच्या शॉर्ट्समध्ये स्टोरीज पोर्ट्रे केल्या जातात, इट इज अ व्हेरी गुड थिंग. सो मला असं वाटतं की जर त्यांना थिएटरकडे वळायचं असेल तर थिएटर जे आहे त्यांनाही कुठेतरी टेक्नॉलॉजीला जर त्यांनी ऍड केलं तर इंटरेस्टिंग होईल, मजा येईल ते करायला. अजून
1: तसे टेक्नॉलॉजी खूप वाढते आणि तू जो अनुभव सांगितला त्याच्यावरनं हेही कळतंय की सगळे पात्र स्टेजवर जरी नसले तरीही काम होऊ शकतं आणि नाटक पुढे जाऊ शकतं. पण थिएटर क्षेत्रात काम करत असताना सुरुवातीच्या काळात आर्थिक स्थैर्य मिळवणं हे कठीण असतं का, आणि नाटक उभं करण्यासाठी निधी गोळा करणं हे कठीण असतं का?
0: हो, असतं, खूप खूप कठीण असतं. आणि जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा अभ्यास करताना आमच्याकडे मोजकेच असे काही पैसे होते. तसं तर नाटक उभं करायला भरपूर पैसे लागतात पण आमच्याकडे तेवढे पैसेच नव्हते. आम्ही तेव्हा सगळे स्टुडंट्स होतो, आताही स्टुडंट्सच आहोत, पण त्यावेळेला असं होतं की आम्हाला फक्त जिद्द होती की करायचंय आणि आम्ही एक टर्मिनॉलॉजी आम्ही शिकलो होतो ज्याला पुअर थिएटर म्हणतात. म्हणजे पुअर थिएटर ही अशी टर्मिनॉलॉजी आहे की ज्याच्यात इट्स नॉट इम्पॉर्टंट टू हॅव ह्यूज सेट्स, ह्यूज सेट नसला तरी चालतो, फक्त ऍक्टर आणि ऑडियन्स यांचं डायरेक्ट कनेक्शन व्हायला पाहिजे, डायरेक्ट इंटरॅक्शन व्हायला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या ऍक्टिंगच्या थ्रू तुम्ही पोर्ट्रे करू शकताय की तुम्ही ते कॅरेक्टर आहात, तुम्ही ते अमुक अमुक कॅरेक्टर आहात, देन तुम्हाला एवढ्या गोष्टींची गरज काय. पण तरीही जर आपल्याला असं करायचं आहे की कॉम्पिटिशनमध्ये जायचं सपोज, तर त्यावेळेला तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव सेट, म्युझिक, लाईट्स या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तर त्यासाठी कॉन्ट्रीब्युट करतो आम्ही, आमची पूर्ण टीम कॉन्ट्रीब्युट करते आणि जर येण्या जाण्याचा काही खर्च असेल तर तो आम्ही कॉन्ट्रीब्युट करतो. पण नाटकाला जो लागणारा पैसा आहे तो मी माझ्या स्वतःच्या खिशातून टाकतो.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे लाईट साठी खर्च, सेट साठी खर्च, जर अजून कुठल्या टेक्निकल गोष्टींसाठी खर्च लागणार असेल तर तो पूर्ण मी करतो. बाकी येण्या जाण्याचं, खाण्यापिण्याचं याचं सगळं आम्ही मिळूनच करतो. हे आमच्यासोबत होतं, हे आम्ही करतो.
1: ऑफकोर्स इट्स अ टीम वर्क, नाटक म्हणजे टीम वर्क आहे, तर ते होणारच. पण मला सांग, कुठली जर युथ जनरेशन आहे सध्या आणि कोणाला जर या क्षेत्रात यायचं असेल तर त्यांनी काय अभ्यास करायला पाहिजे आणि कसा सराव केला पाहिजे?
0: रिडिंग केलं पाहिजे.
1: ओके.
0: रिडिंग केलं पाहिजे आणि जसं मी सांगतो की कोणाला जर डिरेक्शन करायचं असेल किंवा डिरेक्टर व्हायचं असेल, मेड बी फिल्म और मेड बी थिएटर डिरेक्टर, सो त्यांनी ऑडिओ ड्रामाज ऐकायला पाहिजे असं मला वाटतं. ऑडिओ ड्रामाज ऐकल्याने तुमची जी इमॅजिन करण्याची जी शक्ती असते किंवा इमॅजिन करण्याचं जे पोटेन्शियल असतं ना ते कैक पटीने वाढतं असं मला वाटतं. इट्स अ व्हेरी गुड एक्सरसाइज की तुम्ही ऑडिओ ड्रामाज ऐका. इट्स अ व्हेरी गुड थिंग

0: रीड समथिंग, पेपर वाचणं, कारण पेपरमध्ये काही ना काही गोष्टी येत राहतात, काही ना काही न्यूज येत राहतात, कधी काही चांगली बातमी आली, कधी काही अशी दुःखद बातमी आली, तर त्याला वाचून मग त्याचा एक सीन उभा कसा होऊ शकतो, किंवा याच्यात दोन कॅरेक्टर्स आहेत तर ते कसे उभे राहू शकतात, ते कसे कॅरेक्टरायझेशन त्याचं कसं होऊ शकतं, या सगळ्या छोट्या मोठ्या एक्सरसाइजेस राहतात ज्या एका डिरेक्टरनी केल्या पाहिजे असं मला वाटतं.
1: नक्कीच. पण शैल, जसं सुरुवातीला म्हणाला तू की तुला एक डबिंग आर्टिस्ट व्हायचं होतं, व्हॉइस आर्टिस्ट व्हायचं होतं, आणि आता तू डिरेक्शन कडे पण वळलेला आहे, तर असं काही तुझी इच्छा आहे का की असं ड्रीम प्रोजेक्ट मला करायचं आहे, आयदर ते प्ले असो, कुठलं ड्रीम प्ले असो, ऑर कुठलं डबिंग तुला जर करायचं आहे, तुला इच्छा खूप आहे?
0: डबिंग तर मला असं सांगता येणार, पण मला साऊथ इंडियन मुव्हीजला, म्हणजे प्रॉपर एक अशी साऊथ इंडियन मुव्ही मला डब करायची
1: आहे,
0: हिंदीमध्ये मला डब करायची आहे.
1: ओके.
0: डिरेक्ट जर मला काही करायचं असेल तर माझ्याकडे एक कॉन्सेप्ट आहे जी मला करायची खूप इच्छा आहे. इट इज बेस्ड ऑन व्हेंट्रिलॉक्विझम, म्हणजे बोलक्या बावल्यांचा जो खेळ असतो, व्हेंट्रिलॉक्विझम वरती मला काही करायचंय, मला खूप आवडेल. आणि अजून एक आहे जे महाभारत, मला महाभारतावरती एक प्ले किंवा आय वॉन्ट टू डू समथिंग ऑन दॅट. महाभारत लाईक नेव्हर सीन बिफोर असं मला करायचं आहे. आय डोंट वॉन्ट की त्याच त्याच गोष्टीला मी रिपीट करावं, मला काहीतरी वेगळं करायचं त्याच्यातून, अशी इच्छा आहे. लेट सी हाऊ इट गोज.
1: क्या बात आहे, क्या बात. तुझ्या अशी बोलून खरंच खूप छान वाटलं, आणि तू वेळात वेळ काढून आला, खरंच तुझे खूप खूप आभार.
0: थँक्यू सो मच ताई.
1: मित्रांनो, नाटकाचा पडदा जरी इथे पडला असला तरी विचारांचे रंगमंच मात्र नेहमी सजलेले असतात. जर तुमच्यातही एखादी गोष्ट सांगायची, विचार मांडायची ताकद असेल तर नाटकात काम करण्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण तरुण नाटक दिग्दर्शक शैल चौधरी यांची अंकिता पोहरकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सळसळता उत्साह, नव्या कल्पना, प्रायोगिक रंगभूमीची धडपड आणि संस्कृतीची जोड घेऊन चालणारी ही आपली युवावाणी. आजच्या या विशेष भागात आपण पोळ्याचा आनंद घेतला, मारबत आणि बडग्याच्या जागतिक कीर्तीच्या ऐतिहासिक परंपरेला उजाळा दिला, आणि तरुणाईच्या माध्यमातून रंगभूमीचा एक नवा दृष्टिकोन अनुभवला. सण, उत्सव आणि कला हेच तर आपल्याला एकत्र आणतात, जगण्याचे बळ देतात आणि समाजाशी जोडून ठेवतात. चला तर मग, हाच सलोखा आणि हाच वैश्विक आनंद मनात जपत पुढील कार्यक्रमांचा आस्वाद घेऊया. आजच्या या भागात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, तर मी तुमची लाडकी निवेदिका अश्विनी आपली रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन विषयासह, तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

संध्याकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या. आम्ही संक्षेपित करीत आहोत.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. दरवेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण कामगारांसाठीच्या असलेल्या संधी, काही नवीन नवीन येणारी आव्हानं, त्यांच्या संदर्भात होत असलेले नवे कायदे या संदर्भातल्या आणि इतरही काही गोष्टींची माहिती मुलाखतींच्या माध्यमातून घेत असतो. कामगार कल्याण विभाग पुणे महानगरपालिका नितीन केंजळे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.
1: कामगार कुठे असतात? शेतावर असतात, गावामध्ये असतात, पण फार मोठ्या संख्येनं मोठ्या शहरांमध्ये असतात. शहरं जशी मोठी होतात तसं त्याला सुविधा देण्यासाठी जी लोकनियुक्त प्रतिनिधींची एक संघटना काम करते त्याला आपण कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिका म्हणतो. पुणे क्षेत्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये पुणे महानगरपालिका अधिक जुनी आहे आणि या महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी कामगार कल्याण विभाग पुणे महानगरपालिका श्रीयुत नितीन केंजळे आज आपल्याशी बोलायला आलेले आहेत. ते दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा आणि विकास बोर्डाचे विभागीय अध्यक्ष आहेत, जे पुणे विभागासाठी काम करतात. 8 जिल्हे त्यात ते काम पाहतात. सर नमस्ते.
2: नमस्ते
1: केंजळे सर. आत्ताच जर आपण पाहिलं तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये काम करताना, लोकांना वेगवेगळ्या सुविधा देताना मोठ्या प्रमाणावरती कामगार लागतात, वेगवेगळं कौशल्य असणारे कामगार लागतात. साधारणपणे अंदाजे किती कामगार आपल्यासोबत काम करतात?
2: पुणे महानगरपालिकेमध्ये कायम कामगार जे आहेत ते जवळपास 17,000 आहेत. कंत्राटी कामगार जे आपण ठेकेदारांमार्फत विविध कंत्राटद्वारे घेतो, तर असे जवळपास 10,500 कामगार महानगरपालिकेत काम करतात.
1: नोडल अधिकाऱ्याचं पण काम करताय माहिती अधिकारासाठी.
2: बरोबर.
1: त्याशिवाय आपण कामगार कल्याणासाठी विशेष रूपानं लक्ष देत आहात, तर त्या दृष्टीनं आपला या पाठीमागचा जो उद्देश आहे हा काम करतानाचा, त्या दृष्टीनं काय सांगता येईल?
2: मुख्य कामगार अधिकारी या दृष्टीनं आम्ही काम करताना प्रमुख जो उद्देश असतो तो मालक आणि कामगार यांच्यामध्ये दुवा साधणे, यांच्यामध्ये समन्वय साधणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे आणि कामगार आणि प्रशासन यामध्ये सलोख्याचं वातावरण राहायला पाहिजे, औद्योगिक शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे, या उद्देशाने कामगार कल्याण विभाग प्रामुख्याने काम करत.
1: हा झाला अर्धा भाग की ब्रिजचं काम आपण करतोय, पुलाचं काम करतोय, सेतू किंवा दुव्याचं काम करतोय, पण आपला जो कामगार आहे तो सकुशल असावा, आरोग्यपूर्ण असावा, आर्थिक सामाजिक आणि मानसिक आरोग्य त्याचं स्ट्रॉंग राहावं, त्या दृष्टीनं कोणकोणत्या कल्याणकारी योजना आपण करता? त्यातही दोन भाग असतील, एक कामगार कल्याण निधीद्वारे केल्या जाणाऱ्या आणि महानगरपालिकेनं स्वयं निधीद्वारे केल्या जाणाऱ्या, त्याविषयी सांगता?
2: पुणे महानगरपालिकेतर्फे ज्या योजना कामगार कल्याण निधी म्हणून केल्या जातात, तर हा कामगार कल्याण निधी स्वतंत्र स्थापन झालेला आहे आणि त्या कामगार कल्याण निधीचे अध्यक्ष माननीय महापालिका आयुक्त आहेत, त्याचे कार्याध्यक्ष माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त आहेत, त्याचे खजिनदार मुख्य लेखा वित्त विभाग आहे आणि त्या कामगार कल्याण निधीचा सचिव म्हणून मी मुख्य कामगार अधिकारी काम पाहतो. त्यानंतर मान्यताप्राप्त संघटनेचे जे सरचिटणीस आहेत ते त्यामध्ये पदसिद्ध सदस्य आहेत, वर्ग 1 मधील 1 सदस्य, वर्ग 2 मधील 1 सदस्य, वर्ग 3 मधील 5 सदस्य, 3 सदस्य आणि वर्ग 4 मधील 3 सदस्य असे त्याच्यावर सदस्य असतात. प्रथम मी सांगेल की गुणवंत कामगार पुरस्कार, की दरवर्षी वर्ग 1 ला 1, वर्ग 2 ला 1, वर्ग 3 ला 5 आणि वर्ग 4 यांची संख्या खूप जास्त असल्यामुळे 13 अशा एकूण एवढ्या कर्मचाऱ्यांना, 20 कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. त्याचं स्वरूप असं आहे की 25,000 त्यांना एक वाहनादेश दिला जातो, एक स्मृतिचिन्ह असतं आणि एक सर्टिफिकेट. आणि हा कार्यक्रम जो असतो सर्वात मोठ्या प्रमाणावर मोठ्या व्यक्तींना बोलवून सर्वांच्या समक्ष हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुसरी गोष्ट अशी आहे की पुणे महानगरपालिकेत जे सेवक कार्यरत असताना निधन पावतात तर त्यांच्यासाठी पूर्वी आम्ही 75,000 रुपये देत असतो. आता मागच्या वर्षीपासून माननीय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या

0: सूचनेनुसार त्यामध्ये वाढ केलेली आहे आणि जर एखादा सेवक सेवेत असताना निधन पावला तर त्याला आम्ही 2 लाख रुपयाचं अनुदान देतो. आणि नुकतीच एक घटना घडली होती की दत्त जयंतीच्या दिवशी आमचा एक सेवक कार्यालयात असताना कोसळला, खाली काम करत असताना अटॅक येऊन कोसळला. तर सर्वांनी हळहळ व्यक्त केली की काम करत असताना, आणि त्याच्यासाठी दुसरी योजना नव्हती, आम्ही पूर्वी जे 75,000 देत होतो तीच रक्कम देत होतो. तर माननीय महापालिका आयुक्त यांनी सूचना केली की काम करत असताना जे सेवक अशा प्रकारे जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी ठोस रक्कम आपण द्यायला पाहिजे. म्हणून जर काम करत असताना एखादा सेवक कोणत्याही कारणास्तव जर गेला किंवा निधन पावला तर त्याला आम्ही 5 लाख रुपयाचं अनुदान लागू केलेलं आहे. म्हणजे जर सेवेत असताना निधन पावला तर 2 लाख आणि काम करत असताना निधन पावला तर 5 लाख असं अनुदान आम्ही देतो. त्याचबरोबर कामगार कल्याण निधी मार्फत आम्ही दरवर्षी जे 10वी 12वी मध्ये सेवकांचे पाल्य 65% किंवा त्याहून जास्त गुणांनी उत्तीर्ण होतात त्यांच्यासाठी आम्ही एक सत्कार म्हणजे गुणगौरव समारंभ त्याला म्हणतो आम्ही तो आयोजित करतो. त्यामध्ये त्यांना शालेय उपयोगी वस्तू म्हणजे हॅवरसॅक असेल, पेन ड्राईव्ह असेल किंवा शालेय साहित्य असेल अशा प्रकारे वस्तू देऊन गौरवतो. तोही आम्ही समारंभपूर्वक मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम घेतो. त्याचबरोबर आपल्या सेवकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये आम्ही विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करतो कामगारांसाठी. फक्त त्यामध्ये सर्व सुखसोयी आम्ही कामगारांना देत असतो, म्हणजे क्रीडा साहित्य असेल, क्रीडांगण असेल, त्यांची भाडे असतील, काही त्यांना कपडे किंवा टोप्या जे काय असतील ते देतो, क्रीडा साहित्य देतो, आणि जे विजेते असतील त्यांना आम्ही मोमेंटो किंवा मेडल्स देऊन त्यांचा गौरव करतो.
1: खूप छान. कामगार कल्याण निधीशिवाय महानगरपालिका या आपल्याकडे काम करणाऱ्या कामगारांची काळजी कशी घेते, त्यातून कसं काम?
0: सर्वात मोठं महानगरपालिकेचे जे काळजी घेण्याचं सर्वात मोठं जे ध्येय आहे ते म्हणजे आरोग्य. म्हणजे प्रत्येक अशी योजना कुठेच नाहीये जी पुणे महानगरपालिका राबवते. प्रत्येक सेवकाच्या आरोग्याची काळजी महानगरपालिका घेते, त्यासाठी वैद्यकीय सहाय्य योजना म्हणून योजना आरोग्य विभागामार्फत कार्यरत आहे. त्यामध्ये सेवकाच्या बेसिक आणि डीए मधून 1% रक्कम आम्ही त्या वर्गणीमधून देतो सेवक. आणि महानगरपालिका जर एखादा सेवक ऍडमिट झाला असेल तर त्याच्या 90% पर्यंत खर्च महानगरपालिका उचलते. आणि ही सर्वात मोठी योजना आहे महानगरपालिकेच्या सेवकांच्या आरोग्याची. म्हणजे आरोग्याची काळजी करायची किंवा त्याचा मोठा खर्च येईल याबाबत चिंता ही करायची आवश्यकता कर्मचाऱ्यांना भासत नाही.
1: बरोबर.
0: पुणे महानगरपालिकेतील जे कार्यरत कर्मचारी आहेत त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेतून जे सेवानिवृत्त सेवक होतात त्यांच्या आरोग्याची काळजी पुणे महानगरपालिका घेते. त्यांनाही पुणे महानगरपालिकेची CHS योजना लागू आहे, वैद्यकीय अंशदायी योजना त्यांनाही लागू आहे, आणि ते सुद्धा या आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि ही योजना फक्त पुणे महानगरपालिकेतच चालू आहे. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेत जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांचा 25 लाखांचा विमा उतरवलेला आहे. जगभरामध्ये कोठेही त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यास त्यांना 25 लाखाच्या मर्यादेपर्यंत लाभ होतो, मृत्यू झाल्यास 25 लाख, आणि जर विकलांगता आले तर त्या प्रमाणात त्यांना पैसे मिळतात. नुकतेच एका केसमध्ये एकाच्या बोटाचा एक पेरा फक्त तुटला होता तर त्याच्यामध्ये त्यांना 6.5 लाख रुपये या विम्यामधून मिळाले आहेत. आणि एक विशेष सांगायला मला आवडेल की पुणे महानगरपालिकेतील सेवकांनी जेवढे पैसे गुंतवले आहेत त्यापेक्षा जास्त लाभ हा पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजनेतून झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की विविध तुमच्या रजा असतील तर रजेचे भरपूर प्रकार आहेत महानगरपालिकेमध्ये. अर्जित रजा आहेत आपल्या 33 वर्षाला, मेडिकल 12 आहेत, चतुर्थ श्रेणीसाठी कॅज्युअल लीव 12 आहेत आणि स्टाफसाठी 8 आहेत. त्याच्यानंतर जर एखादा चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा वैद्यकीय दृष्ट्या आजारी असेल पण त्याला क्षयरोग झाला असेल किंवा कॅन्सर झाला असेल तर त्यांना 1 वर्ष भरवेतनी रजा दिली जाते.

0: आणि त्यातून तो जर बरा झाला नाही तर जवळपास 3 वर्षापर्यंत ती रजा वाढवून दिली जाते. आणि जर कोणाला अशी रजा शिल्लक राहिली नाही तर तो बरा होईल या हिशोबाने त्यांना आणखी रजा सुद्धा दिली जाते. आमच्या कामगार कल्याण विभागामार्फत जे पेन्शनर्स आहेत तर काही लोकांना पेन्शनमध्ये विलंब होत असेल तर आम्ही दर महिन्याला आढावा बैठक घेतो. कोणाच्या पेन्शन प्रकरणी अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सफाई सेवक किंवा सुरक्षा विभागातील सेवक असतील तर त्यांना गणवेश हा डीबीटी म्हणून त्यांना रक्कम 1-10,000-10,500 रक्कम त्यांना डीबीटीद्वारे दिली जाते. पूर्वी कपडे शिवून देत होतो पण त्याबाबत तक्रारी असायच्या म्हणून आता गव्हर्नमेंटनी निर्णय घेतला की आपण त्यांना डीबीटी करूया. महिलांसाठी 6 महिन्याची प्रसूती रजा दिली जाते कंपल्सरी
1: मातृत्व.
0: हा आणि बाल संगोपन रजा सुद्धा शासनाने लागू केली 2 वर्षापर्यंतची.
1: जी केंद्र शासनाकडे सध्या सर्व कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे ते पण आपल्या महानगर कर्मचाऱ्यांना मिळतो.
0: त्याचबरोबर कामगारांना काही अडीअडचणी असल्या तर कामगार कल्याण विभागात येऊन समक्ष डायरेक्ट माझ्या ऑफिसमध्ये मला येऊन भेटतात. आमचं दार सदैव कामगारांसाठी उघडं आहे. कुणालाही आम्ही वेटिंग करायला लावत नाही.
1: आता ह्या कामगारांच्या बाबतीमध्ये त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं, शारीरिक आरोग्य चांगलं राहावं आणि ते आजारीच पडू नयेत म्हणून क्रीडा किंवा मनोरंजन या दृष्टीनं काही खास कार्यक्रम घेतले जातात का?
0: हो, पुणे महानगरपालिकेच्या म्हणजे कामगार कल्याण विभागाच्या अंतर्गत सांस्कृतिक कला मंच म्हणून स्थापन केलेला आहे आणि त्या सांस्कृतिक कला मंचाचा मी अध्यक्ष आहे. माझ्या हाताखालील कामगार अधिकारी जे आहेत ते सुद्धा यामध्ये सचिव म्हणून काम पाहतात. वर्ग 1 ते 4 मधील सर्व कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी त्यामध्ये एक सहभागी आहेत. याच्या माध्यमातून आम्ही विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम घेतो. 15 फेब्रुवारी महानगरपालिकेचा वर्धापन दिवस आहे तर त्या दिवशी आम्ही विविध कलागुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करतो. त्यामध्ये विविध कलागुण असेल, कुणाला वाद्य वाजवायचं असेल, नृत्य करायचं असेल, सामूहिक नृत्य असेल याचा समावेश होतो. दुसरा जो भाग आहे की काही लोक आमचे नाटक सादर करतात तर ते नाटक सुद्धा आमचे सेवक बसवतात. त्यासाठी आम्ही त्यांना सर्व सुखसोयी उपलब्ध करून देतो. आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्रा असतो की आमचे 20-22 जे सेवक आहेत की ज्यांना गाण्याची आवड आहे तर ते सेवक सुद्धा त्यामध्ये सहभागी होतात. आणि याच्यासाठी सर्व खर्च हा महानगरपालिका स्वतः उचलते.
1: 17,000 कर्मचारी आपल्याकडे काम करतात स्थायी स्वरूपाचं आणि 10,000 कर्मचारी जे आहेत अस्थायी स्वरूपाचे आहेत. तर जवळपास एका गावाची लोकसंख्या झाली सर ही.
0: बरोबर.
1: आणि नैसर्गिक न्यायानं याच्यामध्ये मतांतर होऊ शकतात, मतभेद होऊ शकतात, जी आज्ञावली देण्याची चेन ऑफ कमांड आहे त्याच्यामध्ये फरक पडू शकतो आणि काही तक्रारी तयार होऊ शकतात. तर तक्रार निवारणासाठी आपण कशी सोय केलेली?
0: तक्रार निवारणासाठी आमच्याकडे प्रथमतः स्वतः त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा अर्ज देऊ शकतात. त्यानंतर आम्हाला स्वतः आमच्या कामगार कल्याण विभागाकडे तक्रार देऊ शकतात. त्यानंतर जर त्यांचं त्यांच्या खात्याने ऐकलं नाही किंवा त्यांची तक्रार सोडवली नाही तर ते अतिरिक्त आयुक्तांकडे सुद्धा तक्रारी करतात आणि त्या तक्रारी नंतर आमच्याकडेच येतात. कामगार कल्याण विभागाकडे पाहणी करतो की या तक्रारीत किती तथ्य आहे,
1: शहानिशा
0: केली जाते आणि जर त्यात काही आढळलं आम्हाला तर आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवतो की बाबा याच्यावर अन्याय होतोय किंवा हे तुमचं चुकतंय, याचं पेमेंट चुकीचं आहे किंवा यांना झालेली शिक्षा चुकीची आहे, तर आम्ही त्या खात्यांना कळवतो. त्याप्रमाणे कारवाई होते
1: आणि कामगार सुद्धा खुलेपणाने तुमच्यापर्यंत.
0: खुलेपणाने म्हणजे डायरेक्ट माझं दार सर्वांसाठी ओपन आहे. सर्व डायरेक्ट माझ्याशी येतात. जसे खाते प्रमुख येतात, इतर अधिकारी येतात, त्याचप्रमाणे कामगारांना सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये डायरेक्ट येण्यासाठी आम्ही सूट.
1: हे झाले स्थायी कर्मचारी. आपले अस्थायी कर्मचारी जे असतात ते कॉन्ट्रॅक्ट लेबर खाली येतात. म्हणजे कुणीतरी एक कॉन्ट्रॅक्टर असतो तो सप्लाय करतो आपल्याला हे मनुष्यबळ.
0: बरोबर.
1: तर त्यांचं किमान वेतन असेल किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी असेल किंवा त्यांच्या हजेरीविषयीची अडचणी असतील त्याविषयी कसं आपण लक्ष ठेवतात?
0: याबद्दल आमच्याकडे कामगार कल्याण विभागाने 8 उपकामगार अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की पुणे महानगरपालिका ही एकमेव अशी संस्था आहे, शासकीय संस्था आहे की या कंत्राटी कामगारांची काळजी घेण्यासाठी काम करते. कारण आमच्या विभागामार्फत जे कंत्राटी कामगार नेमलेले आहेत, ठेकेदारामार्फत जे कामगार नेमलेले आहेत, त्यांनी दिलेले सर्व फायदे आमच्या विभागाकडून तपासणी केल्याशिवाय त्यांना बिलच अदा केलं जातं.
1: अच्छा.

0: आणि हा सर्वात मोठा लाभ आहे की आमच्या महानगरपालिके थ्रू, म्हणजे जर एखाद्या कंत्राटी कामगारांचे त्यांनी वेतन कमी दिले असेल तर आम्ही त्या संबंधित खात्याला ते कळवतो की बाबा हे त्यांनी कमी दिलेले ते द्या, आणि आम्ही पुढील वेळापूर्वी ते तपासतो परत की यांनी त्यांना ते फायदे दिलेले आहेत किंवा नाहीत. त्यामध्ये ईएसआय असेल, ईपीएफ असेल, मिनिमम वेजेस असेल, त्यांची हजेरी असेल, त्यांचं वेतन रजिस्टर, ह्या सर्व गोष्टी तपासल्या जातात, ऑनलाईन तपासल्या जातात. ठेकेदारांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर स्वतः कंत्राटी कामगार आमच्या ऑफिसला येऊन तक्रार सांगतात की साहेब माझा एवढं एवढं पीएफ कापायला पाहिजे होता परंतु त्यांनी तो कापलेला नाही, माझ्या अकाउंटला एवढेच पैसे भरलेले आहेत. तर आम्ही त्या संबंधित ठेकेदारांना बोलवून किंवा त्या खात्यांना बोलवून आम्ही ते सांगतो की या पूर्तता करून घ्या, आणि त्या पद्धतीने ते पूर्तता करून घेतात. दरवर्षी वॉर्ड ऑफिस लेवलला म्हणजे क्षेत्रीय कार्यालयाच्या लेवलला त्या त्या ठिकाणी कामगारांची तपासणी केली जाते आणि ज्या ज्या कामगारांना काही व्याधी असतील तर त्यांना त्या स्पष्ट केल्या जातात. दुसरी गोष्ट, पुणे महानगरपालिकेचे जे दवाखाने आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट आहे सर्वांना, सर्वांच्या तपासण्या त्या ठिकाणी मोफत होतात, त्यामुळे त्याबद्दल आमचे कर्मचारी जागृत आहेत आणि ते स्वतःच्या तपासण्या वेळोवेळी करून घेतात.
1: सर, या सगळ्या कामाशिवाय आपण आणखीन एक काम करता, ते आहे माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत नोडल ऑफिसरचं काम. ते धरून म्हणजे आताच्या या कामाचा तुमचा लोड किंवा कामाचं स्वरूप लक्षात घेऊन या कामाकडे कसं लक्ष दिलं जातं आणि माहितीचा अधिकार हे लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीनं आपलं कार्य कसं चालतं?
0: नोडल अधिकारी, माहिती अधिकाराचं नोडल अधिकारी म्हणून काम करताना एक सिनियर क्लार्क आम्ही नेमलेला आहे की जे नॅशनल पोर्टल जे आहे माहिती अधिकाराचं, त्याच्यावरचे ज्या आमच्याकडे तक्रारी येतात त्या संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब वर्ग केले जातात, अर्जांच्या अनुषंगाने पाठपुरावा घेतला जातो. त्याचबरोबर की काही लोक आमच्याकडे तक्रारी पण करतात की आम्ही अर्ज केला आहे परंतु आम्हाला माहिती मिळत नाहीये, तर त्याची आम्ही सोय केलेली आहे की आम्ही प्रत्येकाला पत्र देतो स्वतः आणि त्या खात्याला कळवतो आणि ते संबंधी जे तक्रारदार आहेत किंवा जे माहिती मागणारे अर्जदार आहेत त्यांनाही आम्ही पत्र देतो की आम्ही तुमचा अर्ज, तुमची तक्रार पुढे पाठवलेली आहे, जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही परत एकदा सांगू शकता. मलाही त्यांच्याकडून फोन येतात बऱ्याच लोकांकडून, तर मी पर्सनली माझ्या माणसांना बोलवून त्या व्यक्तींशी त्या खात्यांशी मी चर्चा करत असतो. त्याचबरोबर आम्ही वेळोवेळी आमचे जे जनमाहिती अधिकारी आहेत किंवा अपील अधिकारी आहेत की त्यांच्याबद्दल सुद्धा सुसंवाद करण्यासाठी आमची प्रशिक्षण प्रबोधिनी स्वतंत्र आहे, त्या प्रबोधिनी मार्फत विविध विषयांचं जसं प्रशिक्षण दिलं जातं तसं माहिती अधिकाराचं देखील प्रशिक्षण दिलं जातं. अनेक वेळा यशदा जी आहे आपली यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण प्रबोधिनी, त्यांचे पण तज्ज्ञ येऊन आमच्या इथे सर्व माहिती अधिकारी जनमाहिती अधिकारी यांना प्रशिक्षण देत असतात, जेणेकरून हे जे माहिती अधिकाराचं काम आहे हे सुकर आणि लवकरच व्हावं. परंतु मला एक अशी खंत वाटते की माहिती अधिकार कायदा हा लोकांसाठी केलेला आहे, जनतेसाठी केलेला आहे की शासकीय माहिती ताबडतोब त्यांना उपलब्ध व्हावी, परंतु ती माहिती देत असताना अनेक अडथळे लोकांना येतात, शासकीय कर्मचाऱ्यांना पण त्याचा त्रास होतो किंवा नागरिकांना पण त्याचा त्रास होतो की सर्वात जास्त माहिती ही तुम्ही वेबसाईटवर अपलोड केली पाहिजे. जास्तीत जास्त माहिती जर तुम्ही वेबसाईटवर अपलोड केली,
1: स्वयंस्फूर्तीने लोकांसाठी माहिती खुली केली
0: तर जास्त अर्ज येणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की आता माहिती अधिकाराचा आपण ऐकतो की गैरवापर मोठ्या प्रमाणावर होतोय हे आपण ऐकतो आणि दरवेळेस ह्याच गोष्टी समोर येतात की माहिती अधिकाराचा त्रास होतो. तर याबाबत माझं असं म्हणणं आहे की माहिती अधिकार हा लोकांच्या हितासाठी आहे, लोकांनी त्याचा योग्य वापर सुद्धा करणं आवश्यक आहे. लोकांसाठी माहिती अधिकार कायदा कशासाठी आहे की शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्यात. आता समजा नळ कनेक्शन असेल, एखादा इमारत बांधायची असेल कोणाला, तर त्याच्यासाठी अर्ज कुठे करायचा, त्याचे खर्च किती येतो, या गोष्टी नागरिकांनी मागितल्या पाहिजे. एखादी इमारत जर आपल्याला बांधायची असेल तर त्याच्यासाठी किती कालावधी लागतो, त्याला कुठली कागदपत्र लागतात, कुठली मान्यता लागते, या गोष्टी त्यांनी मागितल्या पाहिजेत. एखादं काम करत असेल त्या कामाबद्दल माहिती मागितली पाहिजे.

0: परंतु हल्ली ट्रेंड असा आहे की मी एखादं काम तुम्हाला सांगायचं शासकीय अधिकाऱ्यांना आणि मग त्यांनी ते काम समजा त्याच्याकडून नाही झालं किंवा ती नियमात बसत नसेल तर त्या अधिकाऱ्याविरुद्ध त्याची पर्सनल माहिती मागून त्याला टॉर्चर केल्यासारखं काम करायचं.
1: असं करता कामा
0: असं करता कामा नाही. अशी मला सर्वांना एक विनंती राहील की आपलं जे काम आहे त्या कामाबद्दल त्यांनी माहिती अधिकाऱ्याला पाहिजे. शासनाचे उपक्रम आहेत त्याच्याबद्दल माहिती घ्या. शासनाचं काम आहे त्याच्याबद्दल माहिती घ्या. पण पर्सनल व्यक्तीला जाऊन बदनाम करणं किंवा व्यक्तीची माहिती मागवणं त्याच्याबद्दल अपशब्द बोलणं या गोष्टी यातून टाळल्या गेल्या पाहिजे.
1: 20-25 हजार कर्मचाऱ्यांच्या बरोबर काम करताना आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत ही पुणे महानगरपालिका आहे. याच्याबरोबर मध्यभागातून जाणारी नदी आहे. जवळपास मोठे डोंगर आहेत त्यामुळे कमी क्षेत्रामध्ये लोकसंख्येची घनता अत्यंत मोठी झालेली आहे. पुणे हे शिक्षणाच्या दृष्टीनं केंद्र भारतभरात मोठं होत असल्यामुळे आणि फार महत्वाच्या संस्था या भागात असल्यामुळं देशभरातून या ठिकाणी आणि तसं बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठमोठी माणसं शिक्षण तज्ज्ञ शिकणारी मुलं एकत्रित होत चाललेली आहेत. या घनतेमुळं सामाजिक प्रश्नही वाढत आहेत. अगदी साधा घन कचऱ्याचा प्रश्न म्हटला आपण, साथ रोग म्हटलं किंवा डिझास्टर काही जे येत आहे आपत्ती, कधी आग लागलेली असेल, कधी पूर आलेला असेल, कधी भूकंपासारख्या गोष्टी असतील, ह्या सगळ्यांना तोंड देत असताना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य कायम राहावं, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं आणि त्यासोबतच त्यांच्यावरती डिपेंडंट असणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा मिळावी या दृष्टीनं मुख्य कामगार कल्याण अधिकारी म्हणून आपण जे काम करताय महानगरपालिकेमध्ये खूपच कौतुकास्पद आहे. याशिवाय आपण दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षा आणि विकास बोर्डावरती विभागीय अध्यक्ष म्हणून जे काम करताय की जे या 8 जिल्ह्यांमध्येही ते आपल्याला प्रकाश दिसणार आहे, तर त्या दृष्टीनं हे सगळं काम करताना आपल्याला अधिक ऊर्जा मिळावी, अधिक लोकाभिमुख, अधिक कामगाराभिमुख आपल्याकडनं काम व्हावं अशी आमची शुभेच्छा. आज आपण आमच्याशी बोलायला आला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.
2: आताच आपण मुख्य कामगार अधिकारी कामगार कल्याण विभाग महानगरपालिका पुणे नितीन केंद्रळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. सायंकाळचे 6:55 झाली आहेत.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीतं सादर करत आहोत. हे रंभा तू गणनायका.

कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंबतू गणनायका.

0: सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंबतू गणनायका.
1: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
2: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
3: मी मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को की मतलब कुछ भी हो, तकलीफ आहे कुछ भी हो, जियो खुश रहो.
4: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
1: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेरा मागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरही.

फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. एमपीएससीच्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेतल्या घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश. राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागांचं संरक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यानंतर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. आणि कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली.

0: गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबईत वाशी इथं सिडको प्रदर्शनी केंद्रात पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. गणेश मूर्तीची उंची वाढत असल्यानं त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवाव्या लागतात. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं ते म्हणाले. आध्यात्मिक विचारांमध्ये सर्वाधिक महत्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलं आहे. या पंचमहाभूतांचं संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचं प्रमाण असमान राहिलं असून राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 82% पाऊस झाला आहे. कोकण विभागात पावसाची स्थिती तुलनेनं समाधानकारक आहे, मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागात पावसाची तूट कायम आहे. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे असं कृषी विभागानं कळवलं आहे. त्यामुळे काही भागात शेती आणि पाणी उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुष्काळग्रस्त भागांचं तातडीनं सर्वेक्षण करून त्यानंतर नियमानुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे हे सर्वेक्षण करणार आहे असं त्यांनी सांगितलं.
1: पावसाने दडी मारली आहे, पिकं तरपलेले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करावं, त्या शेतमालाचं सर्वेक्षण करावं आणि आवश्यक जी एनडीआरएफ एडीआरएफच्या नियमाप्रमाणे नुकसान भरपाई आहे ती देण्याबाबतच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे.
0: दरम्यान राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहता सरकारनं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी मिळवणं पुरेसं नाही तर विद्यार्थ्यांनी सातत्यानं नवी कौशल्य आत्मसात करायला हवीत असं प्रतिपादन राज्यपाल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 127व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. या सोहळ्यात एकूण 6 सुवर्णपदकं, 1,000,000+ पदवी प्रमाणपत्र, 446 पीएचडी आणि 2 एमफिल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. ई कॉमर्स संकेतस्थळांवर किमतींच्या पारदर्शकतेबाबतचे नियम अधिक कठोर करण्यासाठी सरकारनं ग्राहक संरक्षण ई कॉमर्स नियम 2020 सुधारणा केली आहे. त्यानुसार ई कॉमर्स संकेतस्थळांना आता सवलतीच्या किमतींबाबत पारदर्शकता राखणं अनिवार्य असेल. संकेतस्थळांना विविध प्रकारच्या सवलतींची घोषणा केल्यावर ती जाहीर करण्यापूर्वीच्या 30 दिवसांच्या कालावधीत उत्पादनाची सर्वात कमी किंमत देखील जाहीर करावी लागेल. मार्केटप्लेस प्रकारच्या ई कॉमर्स कंपन्यांना उत्पादनाचा सर्वोत्तम वापर कालावधी किंवा वापरण्याची अंतिम तारीख यासारखी महत्वाची माहिती तसंच वस्तू किंवा खरेदीची रक्कम परत करणं, वॉरंटी, वितरण आणि प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार याबाबतचा तपशील जाहीर करावा लागेल. 1 जानेवारीपासून हे नियम लागू होणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यर्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यर्पणाच्या अटीत नमूद केलं होतं. राज्याच्या ग्रामीण भागात आज बैलपोळा उत्साहानं साजरा होतोय. यवतमाळच्या पोस्टल मैदानावर

0: नगर परिषदेनं बैलपोळा भरवला होता. सहभागी लोकांनी पारंपरिक खेळ खेळत जडत्या म्हटल्या. उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षिसं मिळाली. भंडाऱ्यातही पोळ्यानिमित्त बैलांची पूजा केली आणि बैलांचं औक्षण केलं. परभणी जिल्ह्यात यावर्षी कोरडा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली असतानाही मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा झाला. हिंगोलीतही महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं दुष्काळाचं सावट आहे, तरीही शेतकरी हा सण उत्साहात साजरा करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही श्रावणी पोळा दुष्काळाच्या सावटाखाली साजरा करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 गट ब आणि क पूर्व आणि मुख्य परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी विशेष तपास पथकामार्फत करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबईत आंदोलक परीक्षार्थींसोबत चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. या परीक्षांच्या गुणपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, अन्न सुरक्षा अधिकार या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याचे निर्देश एमपीएससीला देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यातल्या नोंदणीकृत डॉक्टरांना आता आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या जागी केवायडी अर्थात नो युअर डॉक्टर या माहितीची अधिकृत क्यूआर कोड प्लेट लावणं बंधनकारक झालं आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं काल ही अधिसूचना जारी केली. वैद्यकीय परिषदेनं उपलब्ध करून दिलेली केवायडी प्लेट डॉक्टरांनी यावर्षीच्या 31 ऑक्टोबरपर्यंत लावणं आवश्यक असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे. गुजरातमधल्या वनतारा इथून माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या नांदणी मठाकडे मार्गस्थ झाल्याचं शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज सांगितलं. गेल्या वर्षी या हत्तीणीला वनतारा प्रकल्पात पाठवलं होतं. त्यानंतर झालेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर सर्वोच्च न्यायालयानं तिला नांदणी मठाच्या सुपूर्द करण्याचा निर्णय दिला होता. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चा निश्चित असून समाज बांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केली. सरकारचं प्रतिनिधीमंडळ आपली भेट घेईल याची आपण वाट बघत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या अर्थे शिवारात काल संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. शिरपूर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून बिबट्या जेरबंद होईपर्यंत मजुरांना शेतात कामासाठी पाठवू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महिला हॉकीमध्ये कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतानं आज पाकिस्तानचा 19-0 धोबा उडवत या स्पर्धेतला सर्वात मोठा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. चीनमध्ये मोकी इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघातल्या मुलींनी आज सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 18 पेनल्टी कॉर्नर्स आणि 1 पेनल्टी स्ट्रोक मिळवत त्यांनी 19 गोल केले. पूजा मलिकनं 3 गोल करत हॅट्रिक साधली. या आक्रमक पवित्र्यापुढे पाकिस्तानला एकही गोल करण्याची संधी मिळाली नाही. उपांत्य फेरीत आता भारताच्या मुलींच्या संघाची लढत कोरिया आणि मलेशिया यांच्यातल्या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाबरोबर होईल. भारताचा मुलांचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. एमपीएससीच्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेतल्या घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश. राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. आणि कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:10 आणि 52 सेकंद झाले आहेत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण झालं. धोरणात्मक पातळीवर मालवाहतूक, उद्योग व्यवसायांची समृद्धी, रोजगार या आणि अशा महत्वाच्या पैलूंच्या अनुषंगानं या कॉरिडॉरचं महत्व आपण आजच्या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत.

0: श्रोतेहो, रेल्वे मालवाहतुकीचं आधुनिकीकरण आणि वेगवान दळणवळण हा कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाचा पाया मानला जातो. याच दिशेनं वाटचाल करत राहण्याचा निर्धार केलेल्या आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण केलं. यासाठी तब्बल 20,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला गेला आहे. या समर्पित कॉरिडॉरमुळे एकाच मालगाडीतून 250 पेक्षा जास्त ट्रकांइतका माल अत्यंत वेगानं वाहून नेता येणार आहे. सुमारे 1504 किलोमीटर लांबीचा हा पश्चिम कॉरिडॉर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात या राज्यांमधून जाणार आहे. या मार्गावरून धावणाऱ्या डबल स्टॅक मालगाड्यांमुळे माल वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर या कॉरिडॉरविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकूया.
1: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर जवळपास 1600 किलोमीटरचा कॉरिडॉर आहे. उत्तर प्रदेश पासून JNPT पर्यंत अनेक राज्यातून जाणारा हा कॉरिडॉर आहे. 1,30,000 कोटी रुपये खर्च करून या कॉरिडॉरचं काम पूर्ण झालंय. त्यामुळे वेस्टर्न पोर्ट जो आपला आहे किंवा वेस्टर्न सी जे आहे आपला, त्यावरनं होणारा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याकरता आता डेडिकेटेड रेल्वे लाईन आपल्याला प्राप्त झाली आहे. या डेडिकेटेड लाईनमुळे आपल्या कार्गोचं स्पीड वाढणार आहे. जिथे आपल्याला 3 दिवस लागायचे तिथे 12 तासांमध्ये आता कार्गोची मूव्हमेंट होणार आहे. आणि पहिल्यांदा देशामध्ये कंटेनरवर कंटेनर अशा पद्धतीची ट्रेन तयार करण्यात आली आहे. जवळपास 1 किलोमीटर लांब ही ट्रेन आहे, म्हणजे एक ट्रेन 250 ट्रकचा माल घेऊन जाऊ शकते इतक्या प्रमाणात या ट्रेनची कॅपॅसिटी केली आहे. त्यामुळे प्रदूषण वाचणार आहे, डिझेल पेट्रोलचा खर्च वाचणार आहे, गती वाढणार आहे. सगळ्यात महत्वाचं उद्योगाच्या क्षेत्रामध्ये भारतासमोरचं सगळ्यात मोठं संकट असं होतं की सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये आणि लॉजिस्टिक्स कॉस्ट मध्ये भारतामध्ये 14% त्याची कॉस्ट लागायची आणि चीनमध्ये 7% लागायची. मोदीजींनी गेल्या 10 वर्षात 14% ती 10% आणली, पण आता या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे ती 60% आपण आणू शकू आणि चीनशी आपण कॉम्पीट करू शकू. याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्या JNPT पोर्टला होणार आहे. आणि पहिल्यांदा आता JNPT पोर्ट पुढच्या 2 वर्षामध्ये 10,00,000 TEU म्हणजे मिलियन प्लस TEU हँडल करणारा देशातला पहिला पोर्ट होणार आहे. एकूणच उद्योगाकरता, व्यापाराकरता आणि रोजगार निर्मिती करता एक प्रचंड मोठी भेट मोदीजींनी आपल्याला दिली आहे. जपान सरकारच्या जायकाने याच्यामध्ये मदत केली आहे, त्यांचे मी आभार मानतो आणि विशेषतः मोदीजींचे आणि रेल्वे मंत्री मोदींचे मी आभार मानतो.
0: श्रोते हो, पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचा सुमारे 178 किलोमीटरचा भाग आपल्या रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांमधून जाणार आहे. स्वाभाविकपणे राज्यातल्या सर्वच क्षेत्रातल्या मालवाहतुकीवर दूरगामी सकारात्मक परिणाम घडून येणार आहे. यासाठी राज्यात 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकही केली गेली आहे. या कॉरिडॉरमुळे देशातल्या सुमारे 55% कंटेनर हाताळणाऱ्या JNPT बंदराची क्षमताही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. यासोबतच आगामी वाढवण बंदरालाही भक्कम रेल्वे जोडणी मिळाल्यानं महाराष्ट्र हे जागतिक पातळीवरचं एक प्रमुख रसद पुरवठा केंद्र म्हणूनही उदयाला येईल. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या उद्योग व्यवसाय क्षेत्राचा विकास, अर्थकारण, रोजगार या अनुषंगानं या कॉरिडॉरचा राज्याला काय लाभ होणार याविषयी अधिक सांगतायत रेल्वे पायाभूत सुविधांचे अभ्यासक आणि पत्रकार महेश चेमते.
2: महाराष्ट्राच्या बंदरावर उतरलेला माल काही दिवसात नव्हे तर काही तासात अधिक वेगाने आणि नियोजित पद्धतीने उत्तर भारतातील बाजारपेठांपर्यंत उपलब्ध होतोय. शेतमाल असो वा वाहनांचे सुटे भाग, औद्योगिक उत्पादन असो वा कंटेनर मधून जाणारा निर्यातीचा माल, या संपूर्ण मालवाहतूक साखळीला आता मिळाली एक स्वतंत्र रेल्वे वाहिनी अर्थात पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्ग. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मालवाहतूक मार्गाचे उद्घाटन झाले. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर अर्थात WDFC, JNPT, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण ते दादरी असा 1,506 किलोमीटरचा मार्ग आता पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे. या मार्गाचा महाराष्ट्रासाठी होणारा फायदा आपण पाहूया. महाराष्ट्राची ओळख केवळ औद्योगिक राज्य नाही तर देशातील

0: महत्वाचे सागरी प्रवेशद्वार असलेले राज्य म्हणूनही आहे. नवी मुंबईतील JNPA अर्थात JNPT हे देशाच्या महत्वाच्या कंटेनर बंदरांपैकी एक. आता या बंदराला उत्तर भारतातील औद्योगिक पट्ट्याशी थेट जोडणारी स्वतंत्र रेल्वेवाहिनी उपलब्ध झालेली आहे. म्हणजेच बंदर, रेल्वे, उद्योग, बाजारपेठ ही संपूर्ण साखळी अधिक वेगवान होण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे. WDFC मुळे महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड या सर्व भागातील औद्योगिक केंद्रांना उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि गुजरात येथील बाजारपेठांशी अधिक सक्षम जोडणी मिळणार आहे. आज बंदरावर आलेला माल पुढे नेण्यासाठी रस्ते आणि रेल्वे या दोन्ही मार्गांचा वापर होतो. मात्र रेल्वेच्या विद्यमान मार्गावर प्रवासी गाड्या आणि मालगाड्या एकाच पायाभूत सुविधा वापरतात, त्यामुळे माल वाहतुकीला विलंब होतो. ह्याच समस्येसाठी माल वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्गिका तयार करण्यात आलेली आहे. माल वाहतुकीचे नियोजन अधिक निश्चित करता येते. मोठ्या क्षमतेच्या लांब पल्ल्यांच्या मालगाड्या चालवणे शक्य होते. हे रेल्वेच्या स्वतंत्र माल वाहतूक मार्गाचे फायदे होय. एखाद्या भागात चांगली रेल्वे आणि रस्ते जोडणी झाली की तिथे केवळ वाहतूक वाढत नाही तर उद्योगधंदेही उदयास येतात. WDFCA आसपास लॉजिस्टिक पार्क, गोदामे, कंटेनर डेपो, कोल्ड स्टोरेज, ट्रक टर्मिनल, पॅकेजिंग केंद्र, वितरण केंद्र अशी विकसित होण्याची शक्यता आहे. WDFC मुळे महाराष्ट्रात नवीन उद्योगधंदे उदयास येण्याची शक्यता आहे. याचा फायदा केवळ परकीय गुंतवणुकीलाच नाही स्थानिक रोजगारांना देखील मिळणार आहे. उदाहरणार्थ पालघर मधील एखादा छोटा उद्योग ऑटोमोबाईलचे सुटे भाग तयार करतो आणि ठाणे रायगड मधील एखादा उद्योग अभियांत्रिकी उपकरणे तयार करतो. माल तयार झाला की ह्या दोन्ही बाजारपेठांना आता थेट मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे वाहतूक वेळ कमी होईल, तसेच खर्चही कमी होईल आणि छोट्या उद्योगांची स्पर्धात्मकता वाढते. एकूणच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे MSME क्षेत्रासाठी WDFC महत्वाचा ठरू शकतो. याचा फायदा केवळ कारखान्यांना मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील कांदा, द्राक्ष, डाळिंब, फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने देशाच्या दूरवरच्या बाजारपेठेत पोहोचण्यासाठी मालवाहतूक महत्वाची ठरणार आहे. शेतातून बाजारपेठेपर्यंत प्रवास जितका कार्यक्षम तितकी शेतमालाची नासाडी कमी करण्याची आणि बाजारपेठ वाढवण्याची संधी आहे. गोदामात काम करणारे कर्मचारी, कंटेनर हाताळणारे कर्मचारी, ट्रक चालक, दुरुस्ती, देखभाल सेवा, पॅकेजिंग, हॉटेल आणि खाद्य व्यवसाय, लॉजिस्टिक कंपन्या अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी यामुळे निर्माण होऊ शकतात. एकूणच काय, मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्यामुळे विद्यमान रेल्वे मार्गांवरील मालगाड्यांचा ताण कमी होणार आहे. WDFC म्हणजे केवळ दोन शहरांना जोडणारा रेल्वे मार्ग नाही, तो महाराष्ट्राच्या बंदरांना देशांच्या बाजारपेठाशी जोडणारा आर्थिक दुवा आहे. तो उद्योगांना नवी बाजारपेठ देणारा मार्ग आहे. तो शेतमालाला दूरच्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची संधी आहे. तो लॉजिस्टिक, गोदाम आणि पूरक उद्योगांसाठी गुंतवणुकीचे नवे क्षेत्र आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माल वाहतुकीचा वेग वाढवणारा हा मार्ग महाराष्ट्राच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देऊ शकतो. महाराष्ट्राची बंदरे, महाराष्ट्राचा उद्योग, महाराष्ट्राचा शेतकरी आणि देशाची बाजारपेठ या सगळ्यांना जोडणारा हा नवा आर्थिक मार्ग ठरण्याची क्षमता पश्चिम समर्पित माल वाहतूक कॉरिडॉर मध्ये आहे, अर्थात WDFC मध्ये आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर WDFC हा माल वाहतुकीचा मार्ग नव्हे तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा नवा महामार्ग आहे.
1: श्रोते हो, पश्चिम समर्पित माल वाहतूक कॉरिडॉर बरोबरच केंद्र सरकारनं पूर्व समर्पित माल वाहतूक कॉरिडॉरचंही नियोजन केलंय. धोरणात्मक पातळीवर हे दोन्ही कॉरिडॉर देशाच्या उद्योग व्यवसायात तसंच आर्थिक प्रगतीचा प्रमुख आधार ठरणार आहेत. रसद पुरवठा व्यवस्थापनाचा खर्च कमी झाल्यानं स्वदेशी उत्पादनाला चालना मिळून आयातीवरचं अवलंबित्वही कमी होऊ शकेल. कृषी, ऊर्जा, कोळसा, पोलाद आणि खनिज यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांच्या पुरवठा आणि मूल्य साखळीला अधिक बळकटी येईल. रोजगार तसंच प्रादेशिक आर्थिक विषमता दूर होणं या दृष्टीनंही याचा सकारात्मक परिणाम घडून येईल. अशाच धोरणात्मक मुद्द्यांच्या अनुषंगानं या कॉरिडॉरचा देशाला होणाऱ्या लाभाविषयी अधिक सांगतायत रेल्वे पायाभूत सुविधांचे अभ्यासक आणि पत्रकार महेश चेमटे.
0: पश्चिम समर्पित माल वाहतूक मार्ग अर्थात WDFC देशाच्या अर्थकारणाला, मूल्य साखळीला आणि रोजगाराला धोरणात्मक बळ देणारा हा निर्णय. माल वाहतूक वेगाने झाली तर केवळ माल बाजारपेठेत लवकर पोहोचत नाही तर त्यासोबत संपूर्ण अर्थव्यवस्थेला वेग प्राप्त होतो. कच्चा माल कारखान्यात वेळेत पोहोचतो, कारखान्यात तयार झालेला माल बाजारपेठेत जलद पोहोचतो, निर्यातीचा माल बंदरापर्यंत वेळेत पोहोचतो आणि ग्राहकापर्यंत उत्पादन पोहोचण्याचा कालावधी कमी होतो. अर्थात या संपूर्ण

0: चक्राला वेग देण्याचे काम देशभरात आता WDFC करणार आहे. माल वाहतुकीसाठी रस्त्याच्या तुलनेत रेल्वे मार्ग कधीही सोयीस्कर. रेल्वे वाहतुकीमुळे माल वाहतुकीचा खर्चही कमी होतो. माल वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी झाला तर भारतीय उत्पादनांच्या देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढते. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमध्ये जास्त वजनाची आणि लांब पल्ल्याची वेगवान मालगाडी चालवण्याची क्षमता आहे. डबल स्टेक म्हणजे डबल डेकर मालगाडीचेही नुकतेच उद्घाटन झाले आहे. माल वाहतुकीचा आता वेग वाढणार आहे आणि कमी वेळेत अधिकाधिक माल इच्छित स्थळी पोहोचण्यास मदत होणार आहे. ऊर्जा, कोळसा, पोलाद, खनिजे, यंत्रसामग्री आणि औद्योगिक कच्चा माल यांची पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम झाली आहे तर देशांतर्गत उत्पादनाला अधिक चालना मिळू शकते. देशातच कच्चा माल उपलब्ध करून घेणे, त्याचे उत्पादन करणे आणि तयार वस्तू देशाच्या विविध भागात पोहोचवणे ही साखळी जितकी मजबूत तितकी आयातीवरील अनावश्यक अवलंबित्व कमी करण्याची क्षमता अधिक. याच माध्यमातून मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि देशांतर्गत उत्पादन वाढीच्या उद्दिष्टांना पायाभूत सुविधांचे बळ मिळू शकते. माल वाहतूक मार्गाचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे विविध क्षेत्रांना जोडणारी मल्टी सेक्टर सप्लाय चेन. शेतीमाल, कोळसा, वीज, खनिज प्रक्रिया, कच्चा माल आणि त्यावर उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवणे या प्रत्येक टप्प्यावर वाहतूक महत्वाची असते. कृषी, ऊर्जा, पोलाद, खनिज उत्पादन आणि निर्यात या सर्व क्षेत्रांना एकाच व्यापक लॉजिस्टिक साखळीचा फायदा मिळू शकतो असे काम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे शक्य झाले आहे. देशातील अनेक प्रमुख रेल्वे मार्गावर प्रवासी आणि मालगाड्या एकाच मार्गाचा वापर करतात, त्यामुळे मालगाड्यांसाठी स्वतंत्र कॉरिडॉर निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. देशात हरित वाहतुकीकडे महत्वाचे पाऊल आणि या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरण मुद्दा महत्वाचा आहे. मोठ्या प्रमाणावर माल रस्त्याऐवजी विद्युतीकृत रेल्वेने वाहून नेला गेला तर रस्त्यावरील ट्रक वाहतूक इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होऊ शकेल. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 3 दिवसात पोहोचणारा माल ह्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे काही तासात मुंबई ते दिल्ली सहज पोहोचणार आहे. एकूणच पाहता WDFC हा केवळ रेल्वे प्रकल्प नाही तर तो देशाच्या लॉजिस्टिक व्यवस्थेचा कणा मजबूत करणारा प्रकल्प आहे. उद्योगांच्या मूल्य साखळीला वेग देणारा प्रकल्प आहे. कृषी आणि उत्पादन क्षेत्राला बाजारपेठेशी जोडणारा प्रकल्प आहे. देशभरात 2 DFC कार्यरत होत आहेत, ईस्टर्न DFC आणि WDFC. DFC मुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतातच, शिवाय हरित कमी कार्बन वाहतुकीच्या दिशेला नवा मार्ग उपलब्ध होत आहे. WDFC मुळे केवळ माल वाहतुकीचा स्वतंत्र मार्ग म्हणूनच नव्हे तर देशाच्या आर्थिक विकासाला गती देणाऱ्या राष्ट्रीय पायाभूत सुविधेच्या रूपात पाहणे आवश्यक आहे. मालाचा वेग वाढला तर उद्योगाचा वेग वाढतो, उद्योगाचा वेग वाढला तर अर्थव्यवस्थेचा वेग वाढतो आणि याच वेगाला दिशा देणारा WDFC अर्थात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आहे. विकसित भारताच्या वेगवान, सक्षम आणि शाश्वत अर्थव्यवस्थेकडे जाणारा हा महत्वाचा मार्ग आहे.
1: श्रोते हो, या समर्पित मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरच्या माध्यमातून देशानं रसद पुरवठा व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांनी एका नव्या युगात प्रवेश केला असून यामुळे विकसित भारताच्या संकल्पालाही मोठं बळ मिळालंय हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबुले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन विजया सहजराव.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
0: वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची,
1: तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं
0: शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कार्यक्रम
1: किसान वाणी.

0: किसान वाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा
1: आणि रश्मी कुंभारचा नमस्कार.
0: शेतकरी बांधवांनो, आज आपण ऐकणार आहोत हॅलो किसान. आजच्या हॅलो

0: डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10, 11, 12 व 13 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 89 ते 91%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 69 ते 77%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 8 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 10, 11, 12 व 13 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 10 व 13 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 13 सप्टेंबरपर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 84 ते 89%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 53 ते 64%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 13 सप्टेंबरपर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 91%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 64 ते 76%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 10 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला: खरीप पिकांना आवश्यकतेनुसार संरक्षित पाण्याची उपलब्धता करून द्यावी. पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. जमिनीमध्ये भेगा पडलेल्या असल्यास ओलावा कमी होऊ शकतो, त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांमध्ये शक्य असल्यास हलकी कुळपणी करावी. पिके तणविरहित ठेवावीत. जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांमध्ये शक्य असल्यास आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकला.

0: अब बात नहीं होती क्या?
1: अब तो झट से बात हो जाती है।
0: ऐसा क्या?
2: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है।
1: और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है। ये देखो आ गया।
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म।
1: हाँ।
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है।
4: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें। किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर।
5: किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। किसानवाणी कार्यक्रमात आता वळूया हॅलो किसान कडे। शेतकरी बांधवांनो, पावसाळ्यातली भात आणि भुईमुग ही आपल्या भागातली महत्वाची पिकं। चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी पिकांची योग्य निगा राखण्याबरोबरच कीड आणि रोगांचं वेळीच व्यवस्थापन करणं अत्यंत महत्वाचं असतं। कीड दिसल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा पिकाची नियमित पाहणी, किडीची योग्य ओळख आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन हेही फायदेशीर ठरतं। पण मग या किडींची ओळख कशी करायची? किडींचा प्रादुर्भाव कोणत्या अवस्थेत अधिक होतो? पिकांचं नुकसान टाळण्यासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतील? या सगळ्याच प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजच्या किसानवाणी कार्यक्रमात हॅलो किसानमध्ये फोनवरून शेतकरी बांधवांशी संवाद साधणार आहेत डॉक्टर रवींद्र कारंडे। हा या कार्यक्रमाचा दुसरा आणि शेवटचा भाग आहे।
6: हाँ बोला। हॅलो।
7: हाँ नमस्ते।
6: हाँ नमस्ते,
7: मी अंजली ऐकड बोलते पारगाव कोल्हापूर मधून।
6: हाँ बोला मॅडम।
7: तर माझा असा एक प्रश्न आहे की आपल्या भुईमुगाच्या ज्या शेंगा असतात त्याच्यावरती जो बुरशी येते त्याला, त्यामुळे त्या शेंगा आणि दाणे जे कुजतात,
6: बरोबर,
7: त्यासाठी आपण काय उपाय करू शकतो?
6: आता तुम्ही भुईमुग आता तुमचा कुठल्या अवस्थेमध्ये आहे? तो आता काढणी केलेली आहे का तुम्ही? आता सध्या स्टँडिंग क्रॉप बद्दल बोलताय का तुमच्या स्टोरेज क्रॉप बद्दल बोलताय?
7: नाही, मला असं काय विचारायचं की आपण लावल्यानंतर जेव्हा शेंगा आपल्या काढणीला येतात,
6: हा बरोबर,
7: हा त्यावेळेस आपण जेव्हा ते कसं आलंय हे बघण्यासाठी जेव्हा बघतो, तर त्यावेळी त्या झाडांवरती वगैरे जी बुरशी येते त्यामुळे पिकावरती पण मार येतो ना।
6: बरोबर। आता याच्यामध्ये कसं आहे मॅडम सांगतोय का, ज्यामध्ये दोन बुरशींचा सहभाग असतो। जर सुरुवातीच्या काळामध्ये जर पीक प्रक्षेत्रामध्ये असताना जर शेंगा त्या ठिकाणी कुजत असतील तर त्याच्यामध्ये कसं होतं, स्टेम रॉट म्हणजे आपण त्याला खोड कुज म्हणतो, स्क्लेरोशियम या बुरशीमुळे त्या रोगाचा प्रादुर्भाव होतो। मग काही वेळ काय होते की ज्या शेंगा जमिनी लगत असतील त्या शेंगावर देखील त्या बुरशीची वाढ होते आणि त्या बुरशीची वाढ झाल्यामुळे काय होते की शेंगा देखील त्याच्याकडे कुजून जातात। बरोबर। आणि दुसरा जो असा आहे की दुसरा म्हणजे काढणी केल्या किंवा काढणीच्या स्टेजला आल्यानंतर, काढणी केल्यानंतर जर आपण जर शेंगा फोडल्यानंतर दाणे जर काळे पडलेले असतील तर ॲस्परजिलस नावाची बुरशी असते, त्या बुरशीमुळे तो प्रादुर्भाव होतो। या दोन्ही केसमध्ये बुरशीचा सहभाग असतो। आता याचं नियंत्रण जर तुम्हाला करायचं असेल तर आता सध्या स्टँडिंग तुमचं क्रॉप जर स्टँडिंग क्रॉप असेल म्हणजे प्रक्षेत्रामध्ये आता जर भुईमुग असेल आणि तुम्हाला जर शक्य असेल तर त्याच्यामध्ये रासायनिक आणि जैविकचा तुम्ही वापर करू शकता। रासायनिकमध्ये थायोफिनेट मिथिल म्हणजे त्याचं जे प्रमाण आहे ते लिटरला 2 ग्रॅम आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅलिडामायसिन म्हणून 1 प्रतिजैवक आहे, याचं प्रमाण आहे 1 ते 1.5 मिली लिटरला। म्हणजे 15 लिटरचा पंप असेल तुम्हाला तर जवळपास 30 ग्रॅम तुम्हाला थायोफिनेट मिथेल आणि जवळपास 20 ते 25 ml व्हॅलिडामायसिन ह्या दोन्हींची एकत्रित तुम्हाला आळवणी त्या ठिकाणी करावी लागेल। म्हणजे त्याच्या ज्या बुडक्यामध्ये जे औषध सोडतं त्याला आपण आळवणी म्हणतो, त्या प्रकारे तुम्हाला ते नियंत्रण करावं लागेल। आणि जैविकमध्ये मग त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी म्हणून एक जैविक बुरशीनाशक आहे, त्याची मात्रा तुम्ही 1 किलो या प्रमाणात 50 ते 60 किलो शेणखत घेऊन त्या शेणखतामध्ये मिसळून जर ते ट्रायकोडर्मा त्या झाडाच्या बुडक्यामध्ये किंवा बांधावर टाकला तर तुमचं त्या ठिकाणी नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकतं। दोन्ही पद्धतीमध्ये बुरशीनाशकांचाच वापर तुम्हाला करावा लागेल। ओके। हा बोला।
8: हॅलो।
6: हा बोला।
8: हा नमस्कार कारंडे साहेब।
6: हा बोला बोला।
8: मी सुरेश रामू साबळे बोलतोय।
6: हा बोला।
8: मुक्काम सामनापाड तालुका कागद जिल्हा कोल्हापूर बोलतोय।
6: हा बोला साहेब।
8: तर आज आपला विषय असा आहे

0: भुईमुग आणि सोयाबीन वरून पडणाऱ्या रोगांचे नियंत्रण कसे करावे?
1: हो, भुईमुग आणि भात
0: ओळखता येतील.
1: हो, भुईमुग आणि भात पीक आपण घेतलेलं आहे आज. हा, तर सोयाबीन बद्दल जरी विचारलं तरी काय अडचण नाही.
0: हा, भात आणि भुईमुग,
1: हो,
0: या पिकावर रोग कोणते कोणते पडतात आणि त्या रोगांचे नियंत्रण कसे करावे असे आमचा विषय आमचा प्रश्न आहे.
1: हा, आता सर्वात प्रथम आपण भाताबद्दल थोडीफार तुम्हाला सांगतो रोगासंदर्भात. तर भात, भातामध्ये प्रामुख्याने करपा, दोन प्रकारचा करपा त्या ठिकाणी पडतो. त्याच्यामध्ये एक बुरशीजन्य करपा आहे आणि दुसरा जीवाणूजन्य करपा आहे. आता बुरशीजन्य करपा आणि जीवाणूजन्य करपा या दोन्ही करपा त्या ठिकाणी ओळखणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. त्याच्यामध्ये बुरशीजन्य करपा असेल तर तुम्हाला काय होते की पानावर, पानाच्या वर की लंब गोलाकृती म्हणजे अंडाकृती आकाराचे स्पॉट पडतात. त्याच्या कडा जांभळट असतात आणि मधला भाग जो असतो तो राखाडी कलरचा असतो. तशा प्रकारचे ठिपके पडतात. त्यानंतर दुसरा प्रकार असा आहे बुरशीचा की पूर्ण तपकिरी रंगाचे ठिपके तुमच्या पानावर पडलेले दिसतात. आणि दुसरा जो करपा आहे, जीवाणूमुळे होणारा जो करपा आहे, या करपामध्ये काय होते की सुरुवातीला पानाच्या कडा करपलेल्या आपल्याला दिसतात. मग ह्या दोन्हीही करपा रोगातलं जर आपण ओळख प्रॉपरली केली प्रामुख्याने तर त्याच्यामध्ये आपण नियंत्रण करणं सोपं जातं. याच्या व्यतिरिक्त जर फ्लावरिंग स्टेज असेल तर या अवस्थेमध्ये आभासमय काजळी नावाचा एक स्मट, आभासमय काजळी म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये फॉल्स स्मट म्हणतो आपण, तो देखील येण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. आणि याच्या व्यतिरिक्त उद्बत्ता म्हणून एक रोग आहे, तो आपल्या भागामध्ये कधी दिसत नव्हता पण मागील काही याच्यामध्ये एक दोन तीन शेतकऱ्यांचे फोटोग्राफ्स आले होते त्याच्यामध्ये थोडाफार जाणवला होता. तर अशा प्रकारच्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आणि जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव भातावर होण्याची शक्यता असते. आता याचं नियंत्रण जर आपण पाहिलं तर आता सध्या भात हे आता स्टँडिंग क्रॉप आहे, त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया ही अवस्था आपल्या गेलेली आहे. आता या उभ्या पिकामध्ये आपल्याला काही फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला घ्याव्या लागतील. बुरशीजन्य रोग जे आहेत त्याच्यामध्ये तपकिरी ठिपके असतील, बुरशीजन्य करपा असेल किंवा पर्णकोश करपा असेल किंवा आभासमय काजळी असेल, यांच्या नियंत्रणासाठी तुम्हाला काही बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी लागते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कार्बन डायझिम 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन, त्याच्यासोबतच त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये तुम्ही ट्रायसायकला झोल 1 मिली पर लिटर या प्रमाणात घेऊन जर फवारणी केली तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तुम्ही कमी करू शकता. जीवाणू जो कडाकर्पा जो आहे त्या जीवाणू कडाकर्पा रोग नियंत्रणासाठी तुम्हाला कॉपर ऑक्सिक्लोराईड 20 ग्रॅम आणि स्टेप्टोसायक्लिन 2 ग्रॅम प्रति पंप मिसळून जर फवारणी घेतला तर कडाकर्पा रोगाचं नियंत्रण तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. भुईमुगामध्ये प्रामुख्याने आता रोगाचा विचार केला तर भुईमुगामध्ये पानावरील टिपके, इंग्लिशमध्ये टिक्का डिसीज देखील म्हणतात, तो त्याच्यासोबतच ओली मूळकूज किंवा खोडकूज आपण स्क्लेरोशियम रॉट याचा देखील या दोन रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि त्याच्यासोबतच तांबेरा रोगाचा देखील प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. मग या बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण करायचं असेल तुम्हाला तर पानावरील ठिपके रोग असेल किंवा तांबेरा रोग असेल याचं नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला प्रोपिकोन या झोल या नावाचं जे काही आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे याचं प्रमाण आहे लिटरला 1/2 मिली म्हणजे पंपाला 15 लिटरला सर्वसाधारण 7-7.5 मिली तुम्हाला घ्यावं लागेल. याची जर फवारणी तुम्ही केला तर ते भुईमुगावर बुरशी रोग आपण नियंत्रण करू शकतो. अशा प्रकारे हा बुरशी रोगांचं अशा प्रकारे आपण भात आणि भुईमुग या दोन्हीवर जे काही रोग येतील त्या अनुषंगाने आपण किती बुरशीनाशक वापरून नियंत्रण करू शकतो.
0: आणि भुईमुगावर आणखी कोणता रोग पडतो?
1: आता सध्या तर या रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणे शक्यता आहे. त्याच्यामध्ये टिक्का डिसीज जो आहे पानावर टिपके हा लवकर येणारा करपा आणि उशीर येणारा करपा म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये देखील लवकर येणारा करपा येतो आणि शेवटच्या फेजमध्ये म्हणजे दुसऱ्या अवस्थेमध्ये दुसरा करपा जो आहे उशीर येणारा करपा तो येण्याची शक्यता असते. त्याच्यासोबतच जर जमिनीलगत खोड कुजत असेल तर त्या ठिकाणी तो कुज रोग असतो. आणि पानावर जर तांबूस पावडर असेल पोरळ स्वरूपात जर उठले असते त्या ठिकाणी तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव तो असू शकतो. अशा प्रकारे भुईमुगावर हे रोग प्रामुख्याने त्या ठिकाणी येण्याची शक्यता असते. मग याचं नियंत्रण तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे करावं लागेल.
0: आणि भुईमुगाची वाढ होण्यासाठी किंवा ते शेंगा धरण्यासाठी काय करावं लागतं?
1: आता याच्यामध्ये कसं आहे भुईमुगामध्ये प्रामुख्याने तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन फार महत्वाची गोष्ट आहे. विद्यापीठानं काय शिफारस केलेलं आहे की 25 KG 50 KG नायट्रोजन आणि फॉस्फरस विद्यापीठानं शिफारस केलेलं आहे. याच्यासोबतच

0: त्याच्यासोबतच भुईमुगामध्ये जिप्समचा देखील वापर आपल्याला करावा लागतो. जिप्सम मधून काही सल्फर आणि कॅल्शियमची मात्रा भुईमुगाला मिळत असते. आता पेरणी तर तुमची झालेली आहे, तर आता या आता आऱ्या सुटण्याची अवस्था जर असेल तर या अवस्थेमध्ये तुम्हाला 200 kg जिप्सम जर तुम्ही वापरला भुईमुगामध्ये तर आऱ्या चांगल्या प्रकारे सुटून त्या ठिकाणी भुईमुगाची चांगली वाढ होऊ शकते. पाण्यात विरघळणारे जे काही खतं आहेत त्याच्यामध्ये 19-19-19 असेल किंवा 13-45 असेल यांचा सोल्युबल खतांचे देखील फवारणी जर तुम्ही केला तर त्याचा देखील एक चांगल्या प्रकारचा इफेक्ट त्या भुईमुगावर होऊ शकतो.
1: अशा प्रकारे म्हणजे आपण नियंत्रण करू शकतो किडी रोगांचे.
0: हो हो हो.
1: आणि इतर आणि कोणते काय रोग पडतात काय भुईमुगावर?
0: नाही, आता प्रामुख्याने या रोगांचाच प्रादुर्भाव दिसून येईल तुमच्या.
1: एवढे रोग करतात.
0: हो हो हो.
1: आणि या रोगांचे नियंत्रण अशा प्रकारे केले पाहिजे.
0: हो हो हो.
1: तर मला महत्वाची माहिती दिली त्याबद्दल साहेब, मी आपला कला प्रकाशनचा पूर्णतः आभारी आहे.
0: धन्यवाद. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
0: हा बोला.
2: हॅलो.
0: हा बोला.
2: एफएम कोल्हापूर.
0: हो बोला बोला. भात पिकामध्ये प्रामुख्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव बऱ्याच वेळा दिसून येतो. बुरशीजन्य रोगामध्ये पानावरील टिपके हा जो रोग आहे या हा रोग पानावरच प्रादुर्भाव न करता त्याचा प्रादुर्भाव पेरावर देखील दिसतो आणि फटव्यातून लोंबी बाहेर आलं लोंबीवर देखील दिसतो. म्हणजे ज्या भागातून लोंबी बाहेर येते त्या भागावर रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच वेळा दिसून येतो. मग आता काय होतं की लोंबी अवस्थेमध्ये पीक आल्यानंतर जर त्या लोंबीवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर सुरुवातीला एक काळपट चट्टा त्या ठिकाणी पडतो आणि काळपट चट्टा पडतो तो कालांतराने तो चट्ट्याचा आकार वाढत जातो आणि त्याचबरोबर लोंबीमधील दाणे आहेत ते दाण्यांचा आकार देखील वाढत जातो व त्याचं वजन देखील वाढत जातं. मग तो चट्टा वाढत वाढत जाऊन एक क्षण असा येतो की त्या लोंबींचा भार न झाल्यामुळं ते लोंब्या खाली गळून खाली पडतात. त्याला लोकल भाषेमध्ये किंवा ग्रामीण भाषेमध्ये मानमोडी रोग देखील आपण त्या ठिकाणी म्हणू शकता. आता या रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर सुरुवातीपासूनच या रोगाचा बंदोबस्त त्या ठिकाणी करावा लागतो. कोणताही रोग असेल या रोगाचं नियंत्रण आपण करायचं असेल तर प्रतिबंधकात्मक उपाय जर आपण चांगल्या प्रकारे केले तर त्या रोगाचा भविष्यातील होण्याचा प्रादुर्भाव आपण टाळू शकतो. या मानमोडी रोगाचं नियंत्रण करण्यासाठी हा रोग येऊ नये यासाठी आपल्याला प्रतिबंधकात्मक उपाय म्हणून मँकोझेप M45 हे 2-2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन तुम्हाला फवारणी करायची आहे. आणि समजा प्रक्षेत्रामध्ये कुठे कुठे तर या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल, पानावर जर दिसत असला तरी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे प्रादुर्भाव कमी असताना एक आंतरप्रवाही बुरशीनाशक याच्यामध्ये कार्बनडायझिम 50% WP याचं 1-1.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन जर आपण फवारणी केली तर या रोगाचं नियंत्रण आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. या रोगाचा प्रादुर्भाव प्रक्षेत्रामध्ये प्रत्येक वर्षी दिसत असेल तर शेतकरी बंधूंनो लावणीपूर्वी प्रक्षेत्रामध्ये ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 1-2 किलो या प्रमाणात जर तुम्ही मात्रा दिली तर या बुरशीने रोगांचे जे काही अवशेष जमिनीमध्ये सुप्तावस्थेमध्ये असतात त्या अवशेषांचा आपण वेळीच नायनाट करू शकतो, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. धन्यवाद. हा बोला.
3: माझे नाव पांडुरंग शंकर तारळेकर, राहणार कुरडू.
0: हा बोला.
3: भुईमुगामध्ये उंगणीचा प्रादुर्भाव भरपूर झालेला आहे, त्यासाठी जैविक उपाय काय आहे?
0: हुमणी या किडीचा प्रादुर्भाव वाढण्यामागचं कारण जर आपण पाहिलं तर आता पावसाचा जो पडलेला खंड आहे तो देखील कारणीभूत असू शकतो. म्हणजे ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होतो, जी मुरमाड जमीन आहे, लालसर जमीन आहे, अशा जमिनीमध्ये हुमणी ह्या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. आणि भुईमुग पिकामध्ये जर हुमणीचा प्रादुर्भाव झालेला असेल आणि जर त्याचं जैविक नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतील. या जैविक नियंत्रणामध्ये तुम्हाला मॅटरायझेम ॲनॅसोपली किंवा ब्युरिया बॅसियाना या जैविक कीटनाशकाचा वापर तुम्हाला करावा लागेल. आता याची जैविक कीटनाशकाचा वापर आपण दोन प्रकारे करू शकतो. पहिला प्रकार आहे अळवणी स्वरूपात देखील तुम्ही त्या ठिकाणी करू शकता किंवा डायरेक्ट जमिनीमध्ये त्या ठिकाणी त्याची मात्रा देऊ शकता. अळवणी याचा मॅटरायझेमचा एकरी विद्यापीठाने शिफारस केलेलं प्रमाण आहे, सर्वसाधारण एकरी तुम्हाला 10 किलो मॅटरायझियम शेणखतामध्ये मिसळून जर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये दिला तर ह्या हुमणी किडीचा जैविकरित्या चांगल्या प्रकारे नियंत्रण तुम्ही करू

0: करू शकतो. धन्यवाद.
1: भात आणि भुईमूग कीड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर रवींद्र कारंडे यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा दुसरा आणि शेवटचा भाग होता.
2: अगं सजक्का,
3: काव काय झालं?
2: अगं चल की बिगी बिगी.
3: हा अव सणावाराचे दिस आहेत, आता म्या कुठं जायची नाही बघा, सांगून ठेवतो तुम्हासनी.
2: अगं मग आपलं शेतकरी बांधव नाराज होतील.
3: हा म्हणजे म्हणजे पुण्यांदा आपली भेट सुरू होणार की काय?
4: अगं हो, येत्या 16 सप्टेंबर पासून दर बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या गप्पा पुन्हा रंगणार आहेत
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या अंगणात.
4: बरोबर.
2: तर मंडळी तुम्ही समध्यानी पण ध्यानात ठेवा बरं का,
4: आणि दर बुधवारी कृषी संजीवनी ऐकायला अजिबात विसरू नका.
5: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

0: ऐकू शकाल. उद्याच्या गीतसंवादचा विषय आहे जलसंधारण. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषी विषयक कार्यक्रम नियमित ऐकत राहा. हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला पत्र लिहून नक्की कळवा. आम्ही आपल्या पत्राचा रामराम पाहुणा या कार्यक्रमात समावेश करत असतो.
1: मंडळी, शेतकरी बांधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता रामराम पाहुणा हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. रामराम पाहुणा दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
0: तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता मात्र निरोप घेण्याची वेळ झालेली आहे, तेव्हा माधुरी केस्तीकरचा
2: आणि रश्मी कुंभारचा
0: नमस्कार.

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर करण्यात आलेला कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकलात.
1: निवेदन माधुरी केस्तीकर आणि रश्मी कुंभार, सादर करते डॉ दीपक ठमके. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. श्रोतहो, यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: रात्रीचे 8:02 झाली आहेत आणि आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. यानंतर आपण रात्री 8:05 ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्या आपण ऐकू शकाल रेडिओ सेट आणि मोबाईल ॲपवर.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. आपण थोड्याच वेळात ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि या बातम्या आपण ऐकू शकाल रेडिओ सेट आणि मोबाईल ऍपवर.
1: आकाशवाणी सुनील कांबळे बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सुरक्षित शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्राचा भारत पुरस्कर्ता असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. एमपीएससी गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. चीनमध्ये बंदरावर मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलींचा पाकिस्तानवर 19-0 विजय. भारत हा आंतरराष्ट्रीय कायदा संवाद आणि बहुपक्षीय सहकार्याच्या पायावर उभ्या असलेल्या सुरक्षित शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्राचा पुरस्कर्ता आहे असं

प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वैज्ञानिक माहितीचा वापर खुल्या पद्धतीनं आणि सचोटीनं मानवतेच्या कल्याणासाठी व्हावा असं मतही त्यांनी व्यक्त केलं. पॅरिस इथं सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेला ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. अंतराळ क्षेत्रातल्या भागधारकांची संख्या वाढत असताना लगेच मिळणाऱ्या लाभांपेक्षा दीर्घकालीन शाश्वततेवर आणि सर्वसमावेशकतेवर भर द्यायचं आवाहन त्यांनी केलं. वसुधैव कुटुंबकम हे भारताचं तत्व देशाच्या अंतराळ प्रवासातही दिसतं असं सांगून चंद्रयान 3 आदित्य L1 ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरचा प्रवास आणि आगामी मोहिमांचा गौरवपूर्ण उल्लेख मोदी यांनी केला. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर अंतराळ क्षेत्रात भारत आणि फ्रान्स यांच्यातलं सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं आज 3 नवे करार करण्यात आले. उपग्रहांचं प्रक्षेपण, अंतराळ निगराणी आणि मायक्रोसॅटेलाइट तंत्रज्ञान या क्षेत्रातले हे करार आहेत. भारत युरोप संबंधांमध्ये जर्मनीची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी फोनवर झालेल्या संवादादरम्यान केलं. जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धी प्रस्थापित करण्यात जर्मनी महत्वाचा भागीदार आहे असंही ते म्हणाले. भारत आणि जर्मनीच्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं हे दोन्ही देश धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करत राहतील असं मोदी म्हणाले. नवी दिल्लीत येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताचा दौरा करणार आहेत. जवळजवळ 7 वर्षांनंतरची त्यांची ही भारत भेट असेल. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील अशी अपेक्षा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि आगा खान विकास नेटवर्क या स्वयंसेवी संस्थेचे प्रिन्स रहीम आगा खान यांची आज राष्ट्रपती भवनात भेट झाली. स्वयंसेवी संस्था सरकारसोबत भागीदारीत काम करून लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी कशाप्रकारे मदत करतात याचा आढावा त्यांनी घेतला. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचीही भेट त्यांनी घेतली. पाणीपुरवठा, मलनिस्सारण, महिलांचे स्वयंसेवा गट, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रात आगाखान विकास नेटवर्कनं केलेल्या कामाबद्दल त्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत आरोग्यसेवा, कृषी, ग्रामीण विकास, युवा आणि महिला सक्षमीकरण याबाबत त्यांची चर्चा झाली. ई कॉमर्स संकेतस्थळांवर किमतीच्या पारदर्शकतेबाबतचे नियम अधिक कठोर करण्यासाठी सरकारनं ग्राहक संरक्षण ई कॉमर्स नियम 2020 मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार ई कॉमर्स संकेतस्थळांना आता सवलतीच्या किमतीबाबत पारदर्शकता राखणं अनिवार्य असेल. संकेतस्थळांना विविध प्रकारच्या सवलतींची घोषणा केल्यानंतर ती जाहीर करण्यापूर्वीच्या 30 दिवसांच्या कालावधीतली उत्पादनाची सर्वात कमी किंमत देखील जाहीर करावी लागेल. मार्केटप्लेस प्रकारच्या ई कॉमर्स कंपन्यांना उत्पादनाचा सर्वोत्तम वापर कालावधी किंवा वापरण्याची अंतिम तारीख यासारखी महत्वाची माहिती तसंच वस्तू किंवा खरेदीची रक्कम परत करणं, वॉरंटी, वितरण आणि प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार याबाबतचा तपशील जाहीर करावा लागेल. 1 जानेवारीपासून हे नियम लागू होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चीनमध्ये एका बंदरावर नांगरलेल्या मालवाहू जहाजावर लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला आणि 5 जण जखमी आहेत. या जहाजावर 42 खलाशी होते आणि त्यापैकी 12 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याचं स्थानिक वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जगभरात राहणाऱ्या भारतीय आणि अनिवासी भारतीयांना सुलभ व्हावं यासाठी आधारची यंत्रणा जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी सांगितलं. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये ते आज बोलत होते. नवनवीन सुधारणा करण्यासाठी नियम आणि कायदे सोपे करण्याची गरज असल्याचं नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा म्हणाले. परवान्यांची मंजुरी, परवानगी, वारंवार करावं लागणारं नूतनीकरण थांबवण्याची गरज आहे. केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून यावर काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण होत असलेले धोके कमी करण्यासाठी वित्तीय तंत्रज्ञान उद्योगानं अधिक गुंतवणूक करण्याची गरज फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे उपाध्यक्ष विवेक अग्रवाल यांनी व्यक्त केली. सध्या वित्तीय तंत्रज्ञान

0: विज्ञान क्षेत्रात भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे. जागतिक पातळीवर वित्तीय क्षेत्राचं भवितव्य ठरवण्यात भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद केलं होतं. एमपीएससीच्या गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. एमपीएससीच्या परीक्षार्थींसोबतच्या बैठकीत ते आज मुंबईत बोलत होते. आठवडाभरात हे निर्देश एमपीएससीला दिले जातील असं त्यांनी सांगितलं.
1: जर कोणी गडबड केली असेल तर त्याला वाचवायचं कारणच नाही, तो एमपीएससीचा अधिकारी असो का विद्यार्थी असो का दलाल असो. त्यामुळे ही जी काही रिचेकिंगची मागणी तुमची आहे ती मागणी आपण मान्य करू. दुसरं, आपण जर युनिव्हर्सिटीत पेपर देतो तर एमपीएससीत पेपर देण्याला काही अडचणच नाहीये. त्यामुळे तुमची जी मागणी आहे की आरटीआय पेपर मिळाले पाहिजे आन्सरशीट, म्हणजे ही पण मागणी योग्य आहे आणि ती दिलीच पाहिजे असं माझं मत आहे. आम्ही सरकारच्या वतीनं एमपीएससीला त्या संदर्भातली जी काही सूचना आहे ती सूचना आपण करू.
0: याशिवाय अभियांत्रिकी, कृषी तसंच अन्न सुरक्षा अधिकारी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तोपर्यंत या परीक्षांच्या मुलाखती होणार नाहीत असं ते म्हणाले. माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी एमपीएससीला निर्देश दिले जातील असं ते म्हणाले. एमपीएससीच्या यंत्रणेत त्रुटी आहेत आणि त्या दुरुस्त करण्याची संधी मिळाली आहे. या दोषांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पुरावे असतील ते सादर करा, संबंधितांची चौकशी करू असं आश्वासन त्यांनी या विद्यार्थ्यांना दिलं. एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं. महिला हॉकीमध्ये कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतानं आज पाकिस्तानचा 19-0 धुव्वा उडवत या स्पर्धेतला सर्वात मोठा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. चीनमध्ये मोकी इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघातल्या मुलींनी आज सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 18 पेनल्टी कॉर्नर्स आणि 1 पेनल्टी स्ट्रोक मिळवत त्यांनी 19 गोल केले. पूजा मलिकनं 3 गोल करत हॅटट्रिक साधली. या आक्रमक पवित्र्यापुढे पाकिस्तानला एकही गोल करण्याची संधी मिळाली नाही. महिलांच्या आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांगलादेशाविरुद्ध होत आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 षटकांमध्ये 1-9 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सुरक्षित, शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्रात भारत पुरस्कर्ता असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. एमपीएससी गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. चीनमध्ये बंदरावर मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलींचा पाकिस्तानवर 19-0 विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकारी यांनी सादर केलेला ऊर्जेचा पोवाडा आपण ऐकलात. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. रात्रीचे 8:30 वाजलेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना.

संगीता काळे यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. प्रकाश तांडेले यांची ही रचना होती आणि यशवंत क्षीरसागर यांचं संगीत. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदाच्या समूह स्वरात ही रचना.

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात ही रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, रात्रीचे 8:45 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या समाचार संध्या. यानंतर ठीक आपली भेट रात्री 10 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

रात्रीचे 10:01 झालाय. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया अनिल नाईक यांनी गायलेला राग जय जयवंती. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत ए लारा माई सजनी. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत नादान अखिया लागे. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियम साथ आहे सुप्रिया जोशी यांची. ऐकूया अनिल नाईक यांनी गायलेला राग जय जयवंती.

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपला. अनिल नाईक यांनी गायलेला राग जय जय वंती आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियम साथ होती सुप्रिया जोशी यांची.

0: आता ऐकूया नभोनाट्य.
1: आपण ऐकणार आहात नभोनाट्य, प्रेम मैत्री आणि विश्वास. लेखिका चिन्मयी खरे, सादर करते राजेश दळवी. ऋत्विक आणि रीना यांचं गेली 6 वर्ष एकमेकांवर खूप प्रेम आहे. दोघांनी एकमेकांना होकार दिल्यानंतर आपापल्या घरी सांगितलं. मुलीच्या घरून बऱ्याचदा विरोध होतो, पण प्रथम असं काहीच झालं नाही. दोघांचे दिवस आनंदात जात होते. रोज एकमेकांना भेटत, फोनवर बोलत. पण हिंदी डायलॉग आहे ना, प्यार हमेशा दर्द के साथ आता है. तसं त्यांचं झालं. त्यांच्या प्रेम प्रकरणाला 2 वर्ष झाल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे रीनाच्या घरच्यांनी त्यांच्या पत्रिका ज्योतिषाला दाखवल्या आणि त्यांच्या आनंदात मिठाचा खडा पडला. पत्रिका जुळत नव्हत्या. साहजिकच सुरू झाली विरोधाची मालिका. त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावरही होतोय. त्याला ते कसे सामोरे गेले ऐकूया.
2: रीना, काय उशीर का झाला ते सांग.
3: ऍज युजुअल आईमुळे. निघताना 100 प्रश्न आणि मग खरं सांगितलं की आरडाओरडा.
2: अगं तू खोटं कशाला सांगतेस?
3: म्हणजे
2: सरळ सांगायचं, ऋत्विकला भेटायला चालली आहे.
3: ऋत्विक, अरे आजकाल मला घरातून खूप विरोध होतोय रे. मी तुझ्याशिवाय कोणाशी लग्न नाही करू शकत. जर त्यांनी मुलं वगैरे बघायला सुरुवात केली तर काय करू मी?
2: ते असं काहीही करणार नाहीत. आणि जर केलंच ना तर तू सरळ नकार दे.
3: अरे पण ते पत्रिकांचं भूत त्यांच्या डोक्यावरून उतरत नाहीये, त्याचं काय करू?
2: माझी आई तुझ्या घरच्यांशी बोलायला तयार आहे.
3: खरंच काकू बोलतील का रे?
2: फक्त मी माझ्या आईला तुझ्या घरी फोन करायला सांगेन. चल मी तुला घरी सोडतो. आई, तू रीनाच्या घरी फोन करून रीनाच्या आई बाबांना भेटायला बोलव ना.
4: बरं बरं, करेन. उद्या नाही तर परवा.
2: नक्की कर.
4: बर. हॅलो. हा नमस्कार, मी ऋत्विकची आई बोलतीये.
5: हा हा, बोला बोला.
4: आपण रीनाचे बाबा ना?
5: हो हो हो, बोलतोय.
4: हा.

0: मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं.
1: हां बोला की.
0: नाही म्हणजे मला असं कळलं की रीनाने ऋत्विकला भेटू नये असं तुम्हाला वाटतंय?
1: कारण अजून उशीर होण्यापेक्षा त्यांना आत्ताच थांबवलेलं बरं नाही का? त्यांच्या पत्रिकाही जुळत नाहीयेत आणि
0: अहो पत्रिका हा एकच निकष एका लग्नासाठी. त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे.
1: प्रेमच सगळं काही नाहीये ना. उद्या त्यांचं लग्न झालं आणि एकमेकांशी पटेनाचं झालं तर डिवोर्स होण्यापेक्षा आत्ताच काळजी घेतलेली बरी नाही का?
0: पत्रिका जुळत नाहीये हे मान्य, पण त्यातूनही काहीतरी मार्ग निघू शकेल. आपण बघूया ना काय उपाय करता येतोय ते. मला असं वाटतं मुलांना वेगळं करून काहीही साध्य होणार नाही.
1: आमची एकुलती एक मुलगी म्हणून जरा भीती वाटते.
0: तुमची काळजी मी समजू शकते बाबा, पण माझाही मुलगा आहे हो.
1: शोधू आपण काही मार्ग आहेत ना.
0: नक्कीच
1: ऋत्विकच्या आई, बरं वाटलं बरं तुमच्याशी बोलून.
0: बरं ठेवू फोन.
2: रीनाचे आई बाबा म्हणायला तर मान्य.

0: लग्न झालं आणि एकमेकांशी पटेनासं झालं, तर डिवोर्स होण्यापेक्षा आत्ताच काळजी घेतलेली बरी नाही का?
1: पत्रिका जुळत नाहीये हे मान्य, पण त्यातूनही काहीतरी मार्ग निघू शकेल. आपण बघूया ना काय उपाय करता येतोय ते. मला असं वाटतं मुलांना वेगळं करून काहीही साध्य होणार नाही.
0: आमची एकुलती एक मुलगी म्हणून जरा भीती वाटते.
1: तुमची काळजी मी समजू शकते बाबा, पण माझाही मुलगा आहे हो.
0: शोधू आपण काही मार्ग आहेत ना.
1: नक्कीच.
0: ऋत्विकची आई बरं वाटलं बरं तुमच्याशी बोलून.
1: बरं ठेवू फोन.
2: रीनाचे आई बाबा म्हणायला तर मान्य झाले, पण काही दिवसांनी येरे माझ्या मागल्या आणि यावेळी तर अजून नवीन काहीतरी भूत होतं त्यांच्या डोक्यात.
3: ऋत्विक, माझे आई बाबा काही ऐकायलाच तयार नाहीत रे. ते परत ज्योतिषांकडे गेलेले.
4: कशासाठी? तुझ्या आई बाबांना ना काही कळतच नाही खरंच.
3: ऋत्विक गप्प बस, आई बाबा आहेत ते माझे.
4: हो बाई चुकलं, माफ कर.
3: ठीक आहे. अरे तर ज्योतिषांनी त्यांना काय सांगितलंय कोण जाणे, तेव्हापासून ना तुझ्या बद्दलचा राग त्यांचा वाढतच चाललाय.
4: अरे मी काय केलं? तो ज्योतिषी वेडा आहे का?
3: अरे
4: माझ्याबद्दल नवीन काय सांगितलं आता त्याने?
3: मला काय माहित.
4: तू तुझ्या आईला स्पष्टपणे विचारच आता काय कारण आहे ते, म्हणजे तुला पण त्रास नाही आणि मला पण नाही.
3: विचारते विचारते. चल आता निघू, एक तास ट्रेन लेट आहे, उशीर होईल परत. भेटू उद्या. बाय
4: बाय.

0: आलीस? किती का उशीर? ऋत्विकलाच भेटायला गेलेलीस वाटतं. अशी काय ही मुलगी, न बोलता आपल्या रूम मध्ये लगेचच गेली. खरच कठीण आहे.
1: खरच काय झालं असेल? अचानक आई बाबा असे का वागतायत? खर तर याआधी किती छान चाललं होतं सगळं. त्याला काय गरज होती पत्रिका वगैरे दाखवायची तेच कळत नाहीये मला. नाही पण आई बाबांच्या वागण्यात पण नक्कीच काहीतरी तथ्य असणार ना. ते आपल्या मुलीचं वाईट नक्कीच नाही चिंतणार. पण मग ऋत्विक तरी कुठे चुकतोय? त्याचं म्हणणं पण बरोबरच आहे. आधी सगळं पसंत असताना आता ही नाटकं का? उद्या मी खरंच आईला विचारू का असंच चाललंय ते तसंच चालू देऊ. देवा, पण मग सारखं त्यांच्याशी खोटं बोलावं लागतंय मला आणि त्याचाच मला त्रास होतोय. आई बाबा आणि ऋत्विक दोघांवरही माझं सारखंच प्रेम आहे. दोघांनाही मला दुखवायचं नाहीये. पण अजून किती दिवस असं चालणार आहे? नाही, एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकते. उद्या काय व्हायचं ते होऊन जाऊ दे, मी आईशी बोलतेच आता.
0: रीना, अगं ये रीना, उठ आता. अगं ऊन डोक्यावर आलंय तरी अजून लोळत पडलीयस. किती वेळ झोपायचं, त्याला काही प्रमाण?
1: ओ गाई, आज रविवार आहे ना, झोपू दे ना मला.
0: ते काही नाही, उठ. रोज कशी काय पहाटे 5 उठतेस ग? उठ उठ. अगं चहा गेलाय तो पिऊन घे आणि मदत कर मला जरा.
1: ए आई, बस ना ग जरा इथे.
0: सकाळी सकाळी लाडात आलीस वाटत.
1: नाही ग, ये बस आधी, बस इथे. मला जरा बोलायचं तुझ्याशी.
0: काय झालं?
1: जरा तुला विचारायचं होतं.
0: बोल आता लवकर.
1: मला सांग, त्या ज्योतिषांनी नक्की असं काय सांगितलंय तुम्हाला? नाही, तुमचं एवढं ऋत्विक विषयी वागणं अचानक का बदललं?
0: काही नाही, पत्रिका जुळत नाहीये तुमच्या म्हणून तुला त्याच्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न आहे.
1: आई, खोटं बोलू नकोस. हे एवढंच कारण नाहीये. पत्रिका जुळत नाही त्यावर तुमचं आणि काकूंचं बोलणं झालंय आणि तुमचं वागणंही बदलत आलं होतं. पण परत तुम्ही त्या ज्योतिषाकडे गेलात आणि तुमचं अचानक वागणं बदललंय. काय झालंय आई, नक्की सांग ना ग.
0: हे बघ रीना, तुला वाईट वाटेल म्हणून सांगत नव्हते, पण तू ऐकच आता, म्हणजे तुझे डोळे उघडतील कदाचित. अगं त्यांनी आम्हाला असं सांगितलंय की तो मुलगा अजिबात चांगला नाहीये. तो अतिशय लबाड आणि धूर्त आहे. तो तुला फसवूही शकतो आणि दुसऱ्या मुलींबरोबर लफडीही करू शकतो.
1: आई बास, काय वाटेल ते काय बोलतोयस तू? अगं तो

0: काही करणार नाहीये, तो मला अजिबात धोका वगैरे देणार नाही. अगं सर, तो तसा असता तर त्याने तुम्हाला स्वतः येऊन आमच्याबद्दल सांगितलं असतं का? हे बघ, तो बाहेर लफडी करून मला केव्हाही फसवू शकला असता. कोणीतरी काहीतरी तुम्हाला सांगता आणि तुम्ही ऐकता. तुमचा तुमच्या मुलीपेक्षा तर ज्योतिषावर जास्त विश्वास ना.
1: हे बघ, आमचा तुझ्यावर विश्वास आहे ग, पण या दुनियेवर नाहीये. त्याने आत्ता असं काही केलं नाहीये, पण तो भविष्यात असं काही करणार नाही कशावरून.
0: अगं,
1: म्हणून तुला सावध करतोय, त्याच्यापासून लांब राहा.
0: आई आई आई, मी तुला ह्या आधीही सांगितलंय, मी ऋत्विक सोडून कोणत्याही मुलाचा विचार करू शकत नाही आणि तुम्ही तसा प्रयत्नही करू नका प्लीज.
1: बर, मग नंतर नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा आपल्या आई बाबांचं ऐका जरा, नाहीतर तू आणि तुझं नशीब.
0: आई अगं, अशी काय करतेस? यातली एकही गोष्ट मी ऋत्विकला सांगणार नाहीये, किती वाईट वाटेल त्याला. आणि परत त्यावरून आमच्यात वाद. जाऊ दे, बघू काय करायचं ते. आज आत्ता आधी मृणुमयीला फोन करते, नाहीतरी बरेच दिवस तिच्याशी बोलले नाहीये.
2: हॅलो.
0: हा मृणुमयी, रीना बोलते.
2: हा रीना बोल, कशी आहेस? आणि आज बऱ्याच दिवसांनी फोन केला.
0: हो,
2: कशी काय आठवण झाली बुवा आमची?
0: असं काही नाहीये ग मृणुमयी, मी म्हटलं करू फोन, आणि आज तुझी आठवण आली, बघ लगेच केला की नाही फोन. अगं खूप दिवस भेटलो नाहीत आपण, चल ना आज भेटूया का संध्याकाळी?
2: हो नक्की, तसंही माझी सध्या सुट्टीच चालू आहे, सो नो प्रोजेक्ट्स नो अभ्यास.
0: ग्रेट,
2: चालेल भेटू आपण. आणि ऋत्विक महाराजांनाही बोलवू, त्यांचीही भेट झाली नाहीये बरेच दिवसात.
0: मृणमयी नाही, नको ऋत्विकला नको.
2: का ग?
0: तू भेट ना मला, मग तुझ्याशी बोलते मी.
2: बरं चालेल,
0: संध्याकाळीच भेटू. हा
2: ओके,
0: उशीर करू नकोस. बाय
2: बाय बाय.
0: हाय मृणमयी.
2: हाय. हॅलो.
0: छान दिसतेस आज.
2: थँक्यू थँक्यू. बोला काय बोलायचंय
0: मृणमयी. तुला माहितीये ना की माझ्या घरचे सध्या कसे वागतायत ते. अगं त्यांच्या अशा वागण्याला आता एक नवीन कारण मिळालंय.
2: आता काय झालं?
0: अगं त्या ज्योतिषांनी म्हणे त्यांना सांगितलंय की ऋत्विक मला फसवू शकतो.
2: काय?
0: हो ना, आणि त्यावरून आता नवीन वाद चालू झालेत आमच्या घरात.
2: अगं काहीही काय बोलतेस, आणि फसवू काय शकतो, वाटेल ते काही.
0: अगं म्हणे तो दुसऱ्या मुलींबरोबर लफडी करू शकतो माझ्या पाठीमागे.
2: मान्य आहे की ऋत्विकला खूप मैत्रिणी आहेत, पण तो असं वागणार नाही. आणि मी लहानपणापासून ओळखते त्याला. त्याला जर तुला फसवायचंच असतं तर चार पाच अफेअर्स आतापर्यंत करणं सहज शक्य होतं. तशा मुलीही पाठीमागे आहेतच त्याच्या. आणि ते ज्योतिषी काही वेडे आहेत का?
0: अगं मी हेच आईला सांगायचा प्रयत्न केलाय.
2: मग?
0: पण त्या दोघांना पटतच नाहीये, आणि पटेल असं वाटतही नाही आता.
2: सोड, तू त्यांना पटवायच्या भानगडीतही पडू नकोस. ते आपलं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. तू टेन्शन नको घेऊ. चल आपण आईस्क्रीम खाऊयात, म्हणजे थोडी थंड होशील आता.
0: काही काय मृणमयी, चल.

0: अशीच 2 वर्ष निघून जातात. रीना ऋत्विक भेटत राहतात. रीनाच्या घरच्यांचा विरोध कायम असून सुद्धा. पण या सगळ्यात रीनाच्या मनात तिच्या आईने जे ऋत्विक बद्दल तिला सांगितलंय ते बसलंय आणि त्यामुळे संशयाचं बीज रोवलं जात आहे. आधीच ऋत्विकला खूप मैत्रिणी आहेत, त्यातल्या काही अगदी जीवाभावाच्या, ज्या रीनालाही खूप चांगल्या ओळखतात आणि तिच्याशी त्यांची मैत्रीही झाली आहे. मृण्मयी पण त्यातली एक. पण ऋत्विकची प्रेयसी म्हणून रीना आता फारच पजेसिव्ह वागायला लागली, संशय पण घ्यायला लागली. भांडणं व्हायला अजून काय लागतं.
1: ओके बाय अश्विनी. अगं बोलू नंतर, बाय, टेक केअर.
2: ऋत्विक, तू जरा त्या अश्विनीशी बोलणं कमी करशील का? मला अजिबात आवडत नाही. किती वेळा फोन करते ती तुला?
1: एक मिनिट. आवडत नाही म्हणजे? ती माझी आणि मृण्मयीची खूप छान मैत्रीण आहे.
2: माहिती आहे मला, पण तू आजकाल तिच्याशी जरा जास्तच बोलतोय असं नाही का वाटत तुला?
1: अगं मी सगळ्यांशीच बोलतो, मी मृण्मयीशी पण बोलतो. उद्या तू तिच्यावर पण संशय घेशील?
2: मी मूर्ख नाहीये एवढी. मृण्मयीची गोष्ट वेगळी आहे आणि मला ज्या व्यक्तींशी तू बोलायला आवडत नाही

0: ना त्या व्यक्तींबद्दल मी बोलतीये फक्त, कळलं ना?
1: एक एक मिनिट हा, एक मिनिट. तू मध्येच अशी काय का बघतेस? डोकं फिरलंय का तुझं?
0: बा झाला आता.
1: ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मी तुला सांगतो का की तू कोणाशी बोल किंवा कोणाशी बोलू नकोस म्हणून? मग तू मलाही सांगत जाऊ नकोस. एकतर तुझे आई बाबा आणि आता तूही त्यांच्या तालावर नाचायला लागलीस.
0: पृथ्वी,
1: किती दिवस सहन करायचं मी? हा रोज उठून आपलं तेच. माझ्या कोणत्याही मैत्रिणीबद्दल तुला प्रॉब्लेमच असतो.
0: हो असतो, कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि इतर कोणीही तुझ्याशी एवढं हक्काने बोललेलं मला आवडत नाही.
1: मला आता तुझ्याशी अजिबात वादच घालायचा नाही ह्या विषयावरून. आपण आधीच अनेकदा भांडलोय, रोज रोज भांडणं करण्यात मला काढीचाही रस नाहीये. बेटर आपण काही दिवस एकमेकांशी नको बोलूयात.
0: म्हणजे
1: तू पण शांत हो, मी पण शांत होईन. बघूयात, मी निघतो. बाय
0: बाय.
2: रीना, काय चाललंय काय तुमचं आजकाल? परत भांडलात ना?
0: हो.
2: आणि बोलतही नाहीत एकमेकांशी. कळलं मला काल ते ऋत्विकचा फोन आला होता.
0: जाऊ दे ग, आता ते नेहमीचंच झालंय. नवीन ते काय? पण म्हणून मलाही नसतं का भांडायचं, पण मी तरी काय करू? आधीच एकतर माझ्या जॉबमुळे मला आजकाल ना त्याला भेटायला जमत नाही, त्यामुळे तो चिडतोय.
2: बरं.
0: अगं मी तरी काय काय बघू, एकीकडे घरचे एकीकडे हा मधल्या मध्ये माझं सँडविच. आता तूच सांग, याला इतक्या मैत्रिणी आहेत त्या ह्या सारख्या फोन करत असतात, एकीचा झाला की दुसरीचा, मग मला त्याची गर्लफ्रेंड म्हणून काहीतरी वाटणारच ना.
2: बरोबर आहे तुझं.
0: अगं आता बघ, तू त्याची बालपणीची मैत्रीण आहेस, त्याची एक मैत्रीण म्हणून मला सांगा. मला जे काही वाटतंय ते चुकीचं आहे का?
2: रीना रीना तू शांत हो आधी. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करेन, माझ्या परीने करेन, पण तो कोणाचंच ऐकत नाही हेही तुला चांगलं माहितीये.
0: माहितीये ग,
2: पण मी माझ्या परीने प्रयत्न करून बघते. पण माझं एक ऐकशील का?
0: काय?
2: तू जरा विश्वास दाखव त्याच्यावर, आणि तो प्रेम मैत्री ह्या बाबतीत खूपच सेन्सिटिव्ह आहे.
0: माझा त्याच्यावर विश्वास नाही असं नाहीये म्हणून मी.
2: मग
0: अगं पण थोडं तरी मला वाटणारच ना.
2: बघ तू बोलतेस ते बरोबर आहे, तुम्ही दोघं एकमेकांना आपले बेस्ट फ्रेंड बनवा, मग तुमचे प्रॉब्लेम्स किती पटकन सॉल्व्ह होतील ते बघा. आणि सगळ्यात महत्वाचं, तू त्याला त्याची स्पेस दे. छोट्या छोट्या गोष्टींवरून उगाच कटकट करत जाऊ नकोस त्याच्या मागे.
0: बरोबर ग, तू त्याचीच बाजू घेणार?
2: असं नाहीये ग, मी त्याची बाजू वगैरे काही घेत नाही. त्याची बाजू तुला पटवून देते, तेही कोणीतरी करणं गरजेचंच आहे ना. त्याला सध्या खूप जॉबचं टेन्शन आहे, त्यात तू अशी वागलीस तर त्याची चिडचिड होणं स्वाभाविकच आहे. मी फक्त तुमच्या दोघांचं कुठे चुकतंय ते सांगण्याचा प्रयत्न करते.
0: माहितीये माहितीये मला, पण माझी बाजू त्याला कधी कळणार?
2: कळेल ग, मी समजवेन त्याला. मी या प्रेमाच्या बाबतीत अनुभवी नसले ना तरी मला थोडं कळतच ग, मी प्रयत्न करेन.
0: खरंच सांग म्हणून मी. आणि थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल.
2: डोंट वरी, मी बोलेन त्याच्याशी.
0: चल निघूया, घरी जायला उशीर होतोय, नाहीतर घरून फोन सुरू व्हायचंय.
2: हो मलाही, आपल्या घरचे तसे सारखेच दोघांच्याही.
1: हॅलो रुणमाई.
2: हा हाय ऋत्विक, बोल काय म्हणतोस?
1: अगं ऐक ना जरा, भेटशील का मला? बोलायचंय तुझ्याशी.
2: कशाबद्दल? काही काळजीचं कारण वगैरे नाही ना?
1: नाही ग, तू भेटणार आहेस का ते सांग, मग भेटल्यावर सांगतो.
2: हो कधीही बोल, कुठे भेटायचं?
1: माझ्याच घरी आहे ना. आणि हे बघ, अश्विनी किंवा रीनाला काही सांगू नकोस.
2: का रे? अश्विनीचं ठीक आहे, पण रीनापासून कशाला ही लपवा छपवी?
1: अगं परत ती संशय घेणार, ती तुझ्यावर पण संशय घ्यायला कमी करणार नाही.
2: ऋत्विक जरा नीट बोल तिच्याबद्दल, आपण भेटल्यावरच बोलू.
1: बरं ठीक आहे, कधी येतेस?
2: दुपारी येते जेवण झाल्यावर, चालेल?
1: बरं ठीक आहे, भेटू मग. बाय.
2: ओके बाय.

0: हाय मृण्मयी, कशी आहेस?
1: हाय. अरे, आधी घरात तर येऊ देशील की नाही?
0: हो, सॉरी सॉरी सॉरी, ये ये
1: पाणी वगैरे दे जरा काहीतरी. मैत्रिणीचा आदरातिथ्य काही करशील की नाही?
0: अगं हो, करतो.
1: बोला, काय बोलायचंय ते?
0: रीनाबद्दल बोलायचं होतं.
1: बोल ना. वाटलंच मला, आणि तशी कल्पनाही.

0: आली होती थोडीफार त्याची.
1: मृण्मयी, तुला काय वाटतं, मी रीना बरोबर खुश राहीन?
0: ऋत्विक, तू वेडा आहेस का? आणि हा प्रश्न तू मला 6 वर्षांनी विचारतोस आणि तुला 6 वर्षांनी हा प्रश्न पडलाय?
1: अगं, घरचे त्यांच्या मनाविरुद्ध का होईना आमच्यासाठी आमच्या लग्नाची बोलणी करायचं म्हणतायत, म्हणून जरा फायनल विचार करतोय.
0: अरे पण मग आता विचार काय करायचा आहे? प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवर का? ते आटलंय 6 वर्षात. हे बघ, सध्या तुमच्यात वाद होत आहेत हे मान्य, पण तू हे नाकारू शकत नाहीस की तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशी ती कितीही भांडली तरी दिवसाच्या शेवटी तू तिलाच मिस करतोस.
1: अगं हो, पण आजकाल ती वागतेस तशी आहे. तिलाच असं वाटतंय की आमच्यातलं प्रेम कुठेतरी कमी झालंय. हे असं बोलल्यावर माझं डोकंच फिरतं ग. असं कसं कोण म्हणू शकतं? इथे मी तिला भेटायला तडफडत असतो आणि या बाईला वेळ नसतो, मग मी काय करू?
0: शांत हो, शांत हो जरा ऋत्विक.
1: अगं कसा शांत हो? हिच्यासाठी मी माझे कितीतरी मित्रमैत्रिणी कमी केले, सगळ्यांशी कॉन्टॅक्ट कमी केले, अजून काय करणं अपेक्षित आहे? मैत्री, प्रेम हे माझे वीक पॉइंट आहेत हे तुलाही माहितीये. तिला का नाही कळत ग की मी तिच्यावर जीव तोडून प्रेम करतो ते? खरंच संशय, जेलसी, अविश्वास, त्यावरून रोज भांडणं, वैताग आलाय मला ह्या सगळ्याचा.
0: हे बघ ऋत्विक, मला सगळं मान्य आहे, पण ह्या पॉइंटला येऊन तू हा विचार करतोयस की मी तिच्या बरोबर खुश राहीन की नाही, हे चुकीचं आहे. तुला मनातून शंका आहे का की तुझं प्रेम कमी झालंय म्हणून?
1: नाही ग, पण लग्नालाही मी एवढ्यात तयार नाहीये. मला वाटत नाही की मी आता लग्न करू शकेन तिच्याशी.
0: अरे मग ठीक आहे ना, तू लग्नाला तयार नाहीयेस तसं तुझ्या आई वडिलांना पटवून दे. त्यांना स्पष्ट सांग मला एवढ्यात लग्न नाही करायचं. तू पण जरा नीट सेटल हो. लग्न थोडस पुढे ढकला आणि अगदीच पाठी लागत असतील ना आई बाबा तर त्यांना सांग साखरपुडा हवं तर करू, पण लग्न एवढ्यात शक्य नाही.
1: पुढे कसं होणार आहे कोण जाणे, पण तू मला सांगा तिचं हे वागणं बरोबर वाटतं का ग तुला?
0: तू परत त्याच मुद्द्यावर आलास ऋत्विक, ती जरा चुकतच आहे. नाही असं नाही, पण मला तिचं म्हणणंही काही अंशी पटतं. काहीही झालं तरी ती तुझी गर्लफ्रेंड आहे, त्यामुळे ती तुझ्या इतर मैत्रिणींबाबत जलस होणं स्वाभाविक आहे. त्यात तिचा काही दोष नाही आणि तुझ्या एवढ्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यामुळे त्या जलसीचा प्रमाण जरा जास्तच.
1: मृण्मयी, आता तू तिची बाजू घेतेस.
0: हे बघ, मी कोणाचीही बाजू घेत नाहीये. मी तिलाही तेच सांगितलं, तुलाही तेच सांगते. मी फक्त तुम्हाला एकमेकांची बाजू समजावण्याचा आणि ती पटवून देण्याचा प्रयत्न करते.
1: कसली बाजू?
0: अजिबात वैतागायची गरज नाही ऋत्विक, मला एवढंच माहितीये की टाळी एका हाताने वाजत नाही. तुझंही चुकतच असणार कुठेतरी.
1: अगं
0: तू तिच्या बरोबर लपवाछपवी केलीस तर तिचा संशय बळावणारच. हे बघ, मैत्रिणी वगैरे ठीक आहे, पण एक मुलगी म्हणून सांगते, कोणतीही मुलगी आपल्या पार्टनरला दुसऱ्या मुलीबरोबर शेअर करू शकत नाही, मग ती अगदी निखळ मैत्रिका असेनात. आणि हे बघ, मी तुला एक साधं उदाहरण देते. तुला हे खूप मजेशीर आणि काहीही वाटलं, पण हे असंच असतं. एका मुलाचं त्याची बायको आणि आई ह्यांच्यामध्ये नेहमी सँडविचच होतं, हो की नाही? आता का ते सांग
1: का?
0: कारण दोघींनाही असंच वाटतं की त्याने आपलंच ऐकावं. आई मुलाचं प्रेम त्याच्या बायको बरोबर शेअर होताना बघू शकत नाही आणि बायको आई बरोबर शेअर होताना बघू शकत नाही. समजतंय का तुला मी काय सांगते? ते प्रेम दोघींचंही असतं, फक्त प्रेमाची व्याख्या आणि अर्थ हे वेगवेगळे असतात.
1: मृण्मयी, मग मी काय करू आता?
0: तिला थोडं समजून घे रे, आणि छान शांतपणे तिलाही तुझी बाजू समजावून सांग, अगदी चिडचिड न करता, न वैतागता.
1: हो, करेन मी प्रयत्न.
0: आता बघ, ती माझी सुद्धा मैत्रीण आहे, सो ती माझी तुझी तिची मैत्री एन्जॉय करते. पण तुमचं लग्न झाल्यानंतर किंवा अगदी साखरपुड्यानंतरही तिला माझ्या मैत्रीचाही प्रॉब्लेम होऊ शकतो, अगदी मी तिचीही मैत्रीण असले तरी. असंच असतं हे तू नाकारू शकत नाही.
1: अगं पण असं का?
0: तू तुझ्या मनाला एक प्रश्न विचारून बघ की जर तिचा कोणी मित्र लग्नानंतरही तिच्याशी खूप चांगला कॉन्टॅक्ट मध्ये आहे तर ते तुला पटेल का? तुला नाही का राग येणार? तुला नाही जलस वाटणार? सांग मला. आणि तिचा असाच एखादा मित्र असेल तर तुला चालेल का रे?
1: नाही, मला होईलच त्रास.
0: मग
1: सरळ आहे, ती मुलगी आहे, तिच्या रक्षणाची जबाबदारी आहे माझ्यावर.
0: इथेच तू चुकतोस. इथे प्रश्न मुलीचा किंवा मुलाचा नाही, इथे प्रश्न आहे विश्वासाचा. रीनाला आत्ताही तुला जशा मैत्रिणी आहेत तसे मित्र असते तर चाललं असतं का तुला? मी सांगते अजिबात चाललं नसतं. तू पण भांडला असतंस तिच्याशी असाही विचार करून बघ ना स्वतःला तिच्या.

0: जागी ठेवून बघ, मग कळेल तुला की मी काय म्हणतेय ते.
1: रुणमाई, तुझं म्हणणं पटतंय मला. मी प्रयत्न करेन. आणि खरंच बरं वाटलं तुझ्याशी बोलून.
0: वा वा, आता 100 वेळा आभार मान माझे. तू पण ना, आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत ना, इतना तो बनता है यार.
1: यस बॉस.

0: आता मृण्मयीने ऋत्विक आणि रीनाला तिच्या परीने समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होता होता राहतात. परत पालथ्या गड्यावर पाणी. जरा काही दिवस बरं चाललंय असं वाटतं, पण परत येरे माझ्या मागल्या. आणि म्हणून मृण्मयी त्या दोघांना एकत्र भेटायचं ठरवते.
1: रीना, ऋत्विक, तुम्हाला दोघांनाही मी इथे एकत्र बोलवले कारण तुम्ही माझे खूप चांगले मित्र आहात आणि तुमच्यातलं हे नातं आयुष्यभर नीट चांगलं टिकावं असं मला मनापासून वाटते. इतके दिवस तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स माझ्याशी वेगवेगळे येऊन शेअर करतायत. आज एकमेकांसमोर मला सांगा.
2: मृण्मयी, तू मला सांगितल्याप्रमाणे मी हिला समजून घ्यायचा खूप प्रयत्न करतोय, पण हिच्या जेलसीला काही अंतच नाहीये. रोज कोणा ना कोणावर संशय.
3: संशय घेऊ नको तर काय करू ऋत्विक? तू रोज नवीन मैत्रीण माझ्या समोर आणून ठेवशील तर संशय येणारच ना मला. नाही मृण्मय, तुला तरी आवडेल का हे? जर तुझ्या बॉयफ्रेंडने असं काही केलं असतं तर.
2: रीना, हे जर आधीच होतं.
3: गप्पा बस तू.
1: ऐ दोघही शांत रहा जरा. ऋत्विक, मी तुला काय सांगितलेलं की तिचं म्हणणं समजून घे. आणि रीना फक्त त्यानेच समजून नाही घ्यायचं तर तूही त्याला समजून घ्यायचं. त्याच्या त्या फक्त मैत्रिणी आहेत. तुझी जेलसी जरा कमी कर.
3: अगं,
1: एवढा उतावेळपणा काय उपयोगाचा? आणि जरा समजूतदारपणे वाघ. तो तुला समजून घेईल, पण तूही त्याला समजून घे थोडं. बरं, आपण इथे भांडायला आलो नाही आहोत, शांतपणे चर्चा करू. मला सांगा, तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर? जरा नीट विचार करा. नुसतं आत्ता हो म्हणायचं म्हणून हो म्हणू नका.
3: हो आहे.
1: तुम्हाला दोघांनाही लग्न करायचंय ना एकमेकांशी? भले लगेच नाही, पण 2-3 वर्षात तरी.
2: हो, अर्थात
3: करायचंय.
1: मग झालं तर एवढ्या गोष्टी जर क्लिअर आहेत तर तुमच्यातल्या बाकीच्या गोष्टींना तुम्ही एवढं महत्व का देताय? भांडणं, जेलसी ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी असल्या पाहिजेत. जर तुमचं प्रेम आहे एकमेकांवर तर तुम्ही या सगळ्या गोष्टींना महत्व देऊन एकमेकांमधले डिफरन्सेस डिस्टन्सेस वाढवतायत.
3: मृण्मयी, ऋत्विक सॉरी, हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही ग. ऋत्विक, परत मी नाही वागणार असं वेड्यासारखं. आणि वागले तरी तू समजून घेशील ना मला?
2: अगं रीना, वेडे रडतेस कशाला? अगं नक्कीच मी तुला समजून घेईन, पण आपल्यातले वाद आपण खरंच कमी करण्याचा प्रयत्न करूयात.
1: शाबास. आता कसं शहाण्यासारखं बोलतायत. असंच आयुष्यभर सुखाने राहा. मी देवाकडे अशीच प्रार्थना करेन.
2: मृण्मयी, थँक्यू सो मच. तुझ्यासारखी मैत्रीण मिळायला खरंच भाग्य लागतं. आपली मैत्री अशीच कायम राहू दे.
3: खरंच मृण्मयी, तू किती छान समजावलंस आम्हाला दोघांनाही आणि समजूनही घेतलंस. थँक्यू, थँक्यू सो मच. ऋत्विक, म्हणे मला तुझ्यासारखी छान मैत्रीण मिळाली. खूप बरं वाटतंय बघ मन मोकळं करून तुझ्याशी.
1: बस आता बस, माझं कौतुक किती कराल. चला घरी, उशीर होतोय आपल्याला. दोघांच्याही घरी त्यांच्या लग्नाची बोलणी चालू आहेत. ऋत्विक, रीना दोघांनाही चांगल्या नोकऱ्या मिळाल्यात. आयुष्यात ते हळूहळू सेटल होत आहेत, पण तरीही त्यांच्या घरच्यांची अधूनमधून वादावादी होतच असते. पण एक गोष्ट चांगली आहे की त्यांच्या घरचे भांडताना दोघे मात्र एकमत आहेत.
2: रीना, आपला साखरपुडा तर ह्या वर्षात होणार हे नक्की.
3: हो,
2: पण तुझे आई बाबा म्हणतायत ह्याच वर्षी लग्न करायचं, पण ते मला शक्य नाहीये ग. मी अजून पूर्ण सेटल नाही झालोय. आता कुठे नोकरी मिळालीय?
3: अरे मलाही इतक्यात लग्न नाही करायचंय. नाही, साखरपुडा ठीक आहे, पण अजून आपण स्वतःसाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्यायला हवा ना.
2: हे बघ रीना, मृण्मयी काय किंवा इतर कोणीही काय, माझ्या फक्त चांगल्या मैत्रिणी आहेत ज्या आपल्याला नेहमी साथ देतात. त्यांच्याशी मैत्री तोडून मला आयुष्यात चांगल्या मैत्रिणींना गमवायचं नाहीये.
3: हो,
2: हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना?
3: आहे रे.
2: कुठेही वाटलं तुला धोका देतोय, फक्त तुझ्यावरच प्रेम आहे ग माझं राणी.
3: हो हो ऋत्विक, माझा तुझ्यावर विश्वास आहे रे.

0: इतरांवर नाहीये त्याचं काय करू? पण मी नक्की प्रयत्न करीन. ओव्हर रिॲक्ट करणार नाही, काळजी करू नकोस, आपलं सगळं नीट होईल.
1: नक्कीच, आणि व्हायलाच पाहिजे.
0: येस,
1: लग्न होणार आहे ना आता आपलं. रीना, तुला एक सांगू.
0: काय?
1: प्रेम, मैत्री, विश्वास या आयुष्यातल्या खूप महत्वाच्या गोष्टी असतात. प्रत्येक नात्यात त्या तीनही गोष्टींना फार महत्व आहे.
0: खरंय,
1: मैत्री आणि विश्वास असेल तर प्रेमाला अर्थ आहे, नाहीतर सगळंच व्यर्थ आहे.

0: आपण ऐकत होतात नभोनाट्य प्रेम मैत्री आणि विश्वास. लेखिका चिन्मयी खरे. यात सहभागी कलाकार ऋत्विक हर्षद पांचाळ, रीना शुभांगी सावरकर, मृण्मयी नम्रता मटकर, रीनाची आई हर्षदा प्रभू, रीनाचे बाबा डॉक्टर संतोष जाधव, ऋत्विकची आई नेहा खरे. निर्मिती सहाय्य दीपाली बाळ. सादर करते राजेश दळवी.
1: आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

आपण ऐकत आहात न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍपचे कार्यक्रम. 11:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि